नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्सवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण, शके 1948 अर्थात 28 जुलै 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:56 झालेली आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

0: भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: सकारात्मक जगणे

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आज आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती ती आपल्याजवळच असते, आपल्या आसपास असते असं मी नेहमीच म्हणते. आपण कायम कुणाच्या तरी प्रेमात असणं हे आरोग्यदायी मनाचं लक्षण आहे, हो की नाही? आणि कायम स्वतःच्या प्रेमात असणं हे आरोग्यदायी देहाचं लक्षण आहे, बरोबर? हां. सोडून गेलेल्या, सोबत असलेल्या कुणाचाही विचार करताना फक्त आणि फक्त चांगलं तेवढंच आपलं मन आठवणीत ठेवतं. चांगल्या गोष्टींवर प्रेम करतं, चांगुलपणावर प्रेम करतं. हा कुणा दुसऱ्या तिसऱ्याचा मोठेपणा नसतो, तो आपला आपल्यातला असतो, जो आपल्यालाच सतत आपल्याला धरून ठेवावा लागतो आणि जोपासावा लागतो. ते प्रेम असतं मनाचं, मनावर, मनापासून केलेलं, जे आपलं मन आनंदी ठेवतं आणि समाधानीही. आणि श्रोते हो, स्वतःच्या देहावर प्रेम करणं, आरोग्याची काळजी घेणं, स्वतःचा मेंदू शाबूत ठेवणं, कुठल्याही परिस्थितीचा स्वतःवर परिणाम होऊ न होऊ देणं, आणि समजा झालाच त्यातून तरी थोडंसं शांत राहून, थोडंसं पलीकडे जाऊन म्हणजे तटस्थ राहून स्वतःचं स्वतःला सावरता येणं, असं झालं की शरीर आनंदी राहतं, मन शरीर आपलं मन आनंदी ठेवतं. आणि हीच तर सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती आहे, हे सुखात असण्याचं लक्षण आहे, काय ना?

आजचा दिवस आपल्याला खूप छान मजेत आनंदात जाओ, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, आपण आज जे काही ठरवलं असेल ते सगळं आपल्या मनासारखं हो आणि एकमेकांना सहकार्य करूया, टेन्शन न घेता, टेन्शन न देता जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी हरवतात जास्त. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम जे असे आहेत, सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात ऑर्किड फुलांचं महत्त्व आणि उपयोग याविषयी माहिती, सकाळी 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा, सकाळी 6:50 आणि परिसरमध्ये पर्यावरण संवर्धन करण्याची गरज याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर जय सामंत. सकाळी 7:00 ई सी अक्षर रसिकेमध्ये पुस्तक यात्रा या मालेत रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुणे शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला मागोवा. सकाळी 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुला, सकाळी 7:40 आणि विक्रम्स फिटनेस, सकाळी 7:45 आणि अनुरूप विवाह संस्था, सकाळी 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात उस्ताद आशिष खान यांचं सरोदवादन राग बिलास खानी तोडी, सकाळी 11:05 आणि आपली आवड, दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका लेखिका कोमल कुंभार आणि या निसर्गाच्या संगे यामध्ये अनंत सोनावणे यांची मुलाखत, दुपारी 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात मीनल देशपांडे यांचं गायन राग भीमपलास, संध्याकाळी 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन लक्ष्मी ताल, संध्याकाळी 5:30 यववाणी कार्यक्रमात पाऊस आणि गाणी हा विशेष कार्यक्रम, संध्याकाळी 6:30 अमृत कलशमध्ये दुर्गम क्षेत्रातील आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्य याविषयी दीपक नारायण डोंगरे यांची मुलाखत, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार कार्यक्रम

0: रात्री 8:30 वाजता संसद समीक्षा, रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता मनी टॉक, 9:45 वाजून मंथन, रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा इथं 30, सांताक्रूज इथं 31, किमान तापमान कुलाबा इथं 26 आणि सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. ठाणे, रायगड, पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. समुद्रीय नैऋत्यकडून वादळी वारे ताशी 50 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील. वादळात त्यांचा वेग वाढलेला असेल आणि लाटा उंच उसळलेल्या असतील. हे होतं हवामान वृत्त. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ऑर्किड ही वनस्पती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सपुष्प वनस्पतीतील सर्वात मोठं कुळ ऑर्किडचं असून जवळजवळ 3500 त्याच्या प्रजाती आहेत. ऑर्किडच्या भिन्न प्रजातीतील फुलांमध्ये आकारमान तसंच रंगांमध्ये वाढती विभिन्नता हे याचं वैशिष्ट्य आहे. अशा या सर्वात सुंदर फुलास मोठ्या शहरात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा या निर्यातीला प्रचंड वाव आहे. बदलतं व्यापारी धोरण याला आणखीन पोषक ठरू शकतं. आपल्या देशातील ईशान्येकडील राज्य, पश्चिम घाट इत्यादी ठिकाणी कमी खर्चात किंबहुना नैसर्गिक हवामानात याची लागवड होऊन फुलं निर्यात करून बहुमूल्य परकीय चलन मिळवणं शक्य आहे. ऑर्किड सर्वत्र आढळतात असं जरी असलं तरी व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रजाती या उष्णकटिबंधातील आहेत. त्यातल्या त्यात या आद्रवनातील म्हणजेच भारत, ब्राझील, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण मध्य अमेरिका इत्यादी. ब्राझीलचा कॅटलिया, मेक्सिकोचा लिलिया आणि भारताचा डेंड्रोबियम आणि सिम्बिडियम यांचा आधुनिक संकरित ऑर्किड विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे. ऑर्किड लागवड करणाऱ्या राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशात सुद्धा 1500 विभिन्न ऑर्किड प्रजातींची संपत्ती आहे. त्यापैकी जवळजवळ 250 प्रजाती दक्षिण भारतात विशेषतः पश्चिम घाटामध्ये आढळतात. महाबळेश्वर भागामध्ये 40 प्रजाती आढळतात. राष्ट्रीय कृषी संशोधनातून असं आढळलं आहे की स्थानिक व्हेंडा स्पेसीज ही सर्व बाबतीत सरस आहे. याचा उपयोग व्यापारी लागवडीसाठी चांगला होऊ शकतो. भारतामध्ये आढळणाऱ्या प्रजाती या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आणि महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्यांच्या संकरासाठी आणि सुधारण्यासाठी मोठा वाव आहे. ऑर्किडचे चांगले गुणधर्म म्हणजेच फुलांच्या दांड्याची लांबी, प्रत्येक दांड्यास जास्त फुलं येणं, फुलं बरेच दिवस ताजी राहावी, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून संकरित ऑर्किड तयार केलं जातं. आतापर्यंत 45,000 नवीन संकरित ऑर्किड तयार केली आहेत. यामध्ये दरवर्षी 1,000 संकरित ऑर्किडची भर पडते. ऑर्किडची फुलं आश्चर्यकारक सुंदर असतात आणि ती बराच काळ टवटवीत राहत असल्यामुळे त्यांना जास्त भाव मिळतो. काही ऑर्किडची फुलं झाडावर 3 महिन्यांपर्यंत टवटवीत ताजी राहतात, तर तोडून टिकवली तर 4 आठवड्यांपर्यंत ताजी राहतात. ऑर्किडची लागवड 2 उद्देशानं केली जाते. एकतर फुलं किंवा दांडे विकण्यासाठी आणि दुसरी पूर्ण झाडं विकण्यासाठी, आणि यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. सिरपोडियम, जिवोडोरम, ब्लोटिला इत्यादी काही ऑर्किड प्रजातींचा उपयोग सरस बनवण्यासाठी होतो आणि हा सरस संगीतवाद्य काचमण्यांच्या उद्योगधंद्यात होतो. ऑर्किडचा वापर अन्न म्हणून सुद्धा करतात. मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रांमध्ये अनिक्टोची

0: लसची बानं भाजी म्हणून खाल्ली जातात. डेंड्रोबियम सॅलॅक्सिन्सची वाळलेली पानं भात शिजताना मिसळली तर भाताला अतिशय चांगला स्वाद येतो. सायप्रसमध्ये ऑर्किड कंदापासून दूध मिश्रित स्वादिष्ट पेय बनवतात. ऑर्किडचा वापर औषध म्हणूनही करतात. काही भागामध्ये सिम्बिडियम गिगॅटियमचा वापर जखम झाल्यास रक्तप्रवाह थांबवण्यासाठी करतात. मलबारमध्ये व्हेंडा स्पॅतुलाटाच्या फुलांच्या भुकटीचा वापर यकृत विकार, उदरवेदना, अंगदुखी या विकारांवर उपाय म्हणून केला जातो. आयुर्वेदिक शास्त्रातही याचा वापर औषधासाठी केला जातो. सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्याला माहिती असलेलं व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे व्हॅनिलिन अल्कोलाइड व्हॅनिला नावाच्या ऑर्किडमधून विभक्त करून मिळवलं जातं. ऑर्किडचं फूल हे काही देशांचं राष्ट्रीय फूल आहे. ऑर्किड्स जंतुनाशक, बुरशीनाशक द्रव्य तयार करण्यासाठीही वापरतात. याचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ शकतो.
1: ऑर्किड फुलाचं महत्व आणि उपयोग याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत, जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, स्वादुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि अंतरपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
2: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं, ह्याची त्याच्यामध्ये भर पडते. आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचे त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं, पोटातील काही आजार असतील, त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखी व्यसनं, तंबाखूसारखं व्यसन, याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्यावेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
2: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात. आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
2: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्त्याऐवजी ते पित्त म्हणजे गॉल बॅडर आम्ही म्हणतो,

0: त्याच्यामधलं जे पित्त आहे, तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळे ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात, अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं, अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचा होतो. पित्त नलिकेमध्ये जे खडे आहेत ते काढून मग हे पिशवी गाळावी लागते.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
2: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहीत असायचा शाळा मे
1: महिन्याच्या
2: हे 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला, तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होईल शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय.
1: बरोबर,
2: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हां, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल. तुम्ही दमटपणा असेल मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊस पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीचे आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे कोरोनामध्ये, पण तसे वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते, तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांना लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्याने त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे, म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे. आणि तिसरा
1: स्वच्छ हवा,
2: हवा नाही ते महत्वाचं आहे,
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीय,
2: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
2: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय. आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागले.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्यकालासाठी तर नक्कीच
2: आव्हानं आहेत, ती वाढत चाललेली
1: आहे.
2: यावेळी धोक्याचे संदेश दिले तेवढे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
1: खरं
2: हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्या आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
1: आव्हानांमध्येच आणखी
2: प्रचंड वाढ झालेली आहे, आपण दुर्लक्ष केलं.
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणू किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं
2: आहे
1: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
2: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्याचा येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पाळतो.

0: पडत नाही.
1: बरोबर.
0: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी
1: आपली आहे.
0: बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केला आहे काय? कधी नाही. आपल्याला काही दिवस येतात. मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे.
1: बरोबर.
0: नुसत्या जाहिराती पाहून किंवा आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे
1: असं नाही,
0: पर्यावरण बदल होणार नाही.
1: बरोबर.
0: ठोस काहीतरी त्याच्यात झालं पाहिजे.
1: हां,
0: कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे. औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय. उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: बेदुने शून्य ही रवींद्र रेखा गुरव यांची कादंबरी. अत्यंत समर्पक असं शीर्षक या कादंबरीला दिलेलं आहे. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नानं, शक्तीनं, युक्तीनं सुखी व्हावं असा महत्वाचा संदेश देणारी संत गाडगेबाबा यांची पूर्ण कविताच या कादंबरीच्या सुरुवातीला दिलेली आहे. संत गाडगेबाबा हा शब्द कुठेतरी देण्यामागं लेखकाचा निश्चितच काहीतरी हेतू आहे, जो कादंबरी वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येतोच. तो शाळेच्या दारात पोहोचलाय या वाक्यानं या कादंबरीची सुरुवात झाली आहे. मग शाळेचं, शाळेतल्या शिक्षकांचं, तिथं असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, तसंच शाळेशी संबंधित वरिष्ठ संस्थापक संचालक मंडळ यांची ओळख संवादाद्वारे, प्रसंगांद्वारे या कादंबरी दरम्यान होते. शालेय पोषण आहार, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेचे कार्यक्रम, शाळा गळतीची कारणं, परीक्षा दरम्यानच्या समस्या, अतिरिक्त शिक्षक इत्यादी समस्या कादंबरीत येत राहतात. संस्कार, शिक्षण आणि पाठ्यपुस्तकाबाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या एका ध्येयवेड्या सरळ मार्गी आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करू इच्छिणाऱ्या शिक्षकाची शिक्षण क्षेत्राकडूनच तसेच समाजाकडूनही होणारी अवहेलना, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता याचं आर्त चिंतन या कादंबरीतून केलं गेलेलं आहे. क्वचित

0: प्रसंगी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणारं कौतुक वा मुलांनी त्यांच्या वाटेकडं डोळे लावून स्वागतासाठी आणलेले रानफुलांचे गुच्छ असे काही आनंद क्षणही आहेत. कायमस्वरूपी विना अनुदानित कर्मचारी गटात मोडणारा हा शिक्षक, अशा शिक्षकाचे हाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमधून कादंबरीत उद्धृत केले गेलेले आहेत, ज्याची फक्त शीर्षक देते शिक्षक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, विना अनुदानित कृती समितीची भीक मांगो आंदोलन, विना अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भाळी काळी दिवाळी. केवळ या शीर्षकांवरूनच आपल्याला समस्येची तीव्रता जाणून घेता येईल. माणसातला स्वार्थ रक्ताच्या नात्यालाही सोडत नाही हे पान 45 वरील एक ठळक वाक्य एखाद्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावल्यास त्या देशाला पराभूत करणं सोपं असतं असं म्हटलं जातं. हे पान 235 वरील वाक्य. हे ही असं ते अनेक प्रसंगातून या कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे. ग्रामीण भाषेतील संवाद आणि एकंदरीतच प्रवाहीपणा वाचकाला गुंतवून ठेवतो. कादंबरीत अधूनमधून येणाऱ्या कविता, लेखकाच्या मनातील भावना या कादंबरीच्या आशयाला पुष्टी देणाऱ्या आहेत. त्यातील आपलं शेत वाचवण्यासाठी आई शेतालाच पोटात घेते आणि आई परिस्थितीनं खचलेल्या आपल्या मुलाला धीर देण्यासाठी आपल्या आत सामावून घेते या कल्पना हृदयद्रावक आहेत. एका तत्वनिष्ठ शिक्षकाच्या नजरेतून बिघडत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेचा पर्यायानं समाज व्यवस्थेचा ऱ्हास पावत चाललेल्या मानवी मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून रवी गुरव यांनी केला आहे. संपूर्ण कादंबरीचा संक्षिप्त आढावा घेत राजेश गवस यांनी मोजक्या शब्दात याची पाठराखण केली आहे. खरं तर एखाद्या शिक्षकाच्या आयुष्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील लेखन असावं असा भास वाचकांना होतो, कारण असंच दृश्य अशाच बातम्या अधूनमधून आपण सातत्यानं पाहत असतो ऐकत असतो. या शिक्षकाचं नेमकं काय होतं हे मात्र या कादंबरी वाचनातून वाचकांनी जाणून घ्यावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: गावाचं मेळावा.
1: हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.
2: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
3: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलेरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं, वाट्या, भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी. पॅराशॉटपूट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मांडण्यात आलं. 2024 कायद्यात सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. यामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. खटल्यांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करणं याद्वारे अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. विद्यार्थी आंदोलनांवरील कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. सभापतींनी वारंवार आवाहन करूनही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबर विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्रानं देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं. राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या

0: आढावा बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समाज माध्यमाशी संबंधित कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं काल दिली. हे दावे द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ब गटातील औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आग्रा इथला सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात काल आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक केलेल्या एकंदर आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग म्हणजे HCMTR पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयानं पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या 3 प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि PMRDला देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढावा तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृती दिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य त्याग शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झालाय. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलंय आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल देखील तयार करण्याची क्षमता आता या भारताने तयार केलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही.
0: ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात 26 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. चोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले कल्याण इथले 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील 3 वाचवण्यात यश आलं तर 2 मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील पाऊसमानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी 40 तर मुरबाडमध्ये सर्वाधिक 61 mm पावसाची नोंद झाली. धरण परिसरातही चांगला पाऊस बरसला असून आतापर्यंत 1696 mm पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात 1000 हेक्टरवर भात पेरणी पूर्ण झाली असून रोप वाटिकांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. सुदैवानं पिकांवर सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचं आणि रोप वाटिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
0: रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीत 1 क्षेत्रावर 25 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केली. रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसमवेत संवाद बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. सांगली आणि सातारा जिल्ह्यात काल बेंदूर सण

विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर हे पदक मिळालं आहे. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकंदर पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान. राज्यात पुढील 5 दिवसात कोकण पुणे घाट परिसर मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी. पॅराशॉटपूट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता।
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित

0: विक्रम
1: अमृत कलश
0: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 उद्दिष्ट, पात्रता आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती घेतली. आजच्या भागात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड, आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, तसंच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. ह्या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं?
1: कर्ज मुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल, त्यांना वेळेत नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्ज मुक्ती नसून कृषी विकासाला बळ देणारी व्यापक उपक्रम आहे.
0: नक्कीच सर, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी एक प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर. आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: कर्ज मुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज, मी आता सांगितलं, त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच सर, आपण सहकार क्षेत्र हे खरंतर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगा?
1: आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशांच्या काळामध्ये भिजवले. मग त्यावेळेस वैकुंठबाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांवर, या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करायसाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बीळ जळवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करत.
0: बर,
1: काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सुतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थांमध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची.
0: बरोबर.
1: तर आपला देश हा कृषी प्रधान देश, तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं. इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञानी आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली, त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात, तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय.
0: बरोबर.
1: हे किमया आमच्या शेतीने केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केलेली आहे. आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावा लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो आपण, मी मार्केटिंग फेडरेशनला असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं ज्याला लायसन्स मिळतं केंद्राकडून, पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जाते आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळत.
0: 3 वर्षांनी त्यांना नैसर्गिक पत्र मिळत, ऑर्गॅनिक शेतीसाठी
1: शेतीचं प्रमाणपत्र मिळत. मोहोळची बडी ज्वारी 100 रुपये किलो आहे.
0: अच्छा.
1: पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, जर ते पलीकडल्या गल्लीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहिणी, तर इथल्या गल्लीत वास येत आहे. नवीन AI चं तंत्रज्ञान आलंय, AI चं तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचा आहे. आपल्या तरुण पिढीनं त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे, कारण मोबाईल चालवावं लागते. आपल्या सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद व्यवसायाला केलेली आहे.
2: बरं,
1: त्याची किंमत असेल 30,000 रुपये त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, व्यवसाय काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथे मशीन बसवलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करतोय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो, माती परीक्षण करत असताना ती माती घ्यावं लागते प्रत्येकावर आतली 5 ठिकाणची. मग जेवढे शेती आहे त्या सगळ्याची माती घ्यावं लागते, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात. मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतंय आणि मग पुन्हा तपासून यावं लागतं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पलाश किती आहे हे सांगते.
2: बरं,
1: आणि मग तुम्ही पीक कोणतं घेणार, भाजीपाला घेणार का ऊस घेणार आहात का कापूस घेणार आहात का सोयाबीन घेणार, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते याय मार्गदर्शन करत.
2: तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी, किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं?
1: एकदम खताच्या मात्रा कमी करून जमणार नाही, कारण त्याला सवय लागलेली आहे खत द्यायची.
2: बरोबर,
1: नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला, आम्हाला DAP जास्त घालायची सवय. तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून, हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत आपल्याला पहिल्यासारख्या ट्रॅक्टर घालता येत नाहीत, कमी घेणं आणि पेरणं, त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरवळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो, बिवड बदलतो आमच्या ग्रामीण भागात भाषा, एक दुधल झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही. आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे. एकदा शेंग घेतले की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायचे. अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा.
2: बरोबर, पण मग खताची मात्रा कमी केल्यावर उत्पादन
1: कमी होईल, कमी होईल पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल.
2: अच्छा,
1: तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही, शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढला म्हणजे शेतीतला तुमच्या पिकानं खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली, आपल्याला शेतीचं पोत जे म्हणतो पोत तो कायम टिकला पाहिजे, पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे.
2: बरोबर,
1: आणि यावर्षी

0: ची मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू आणि भाव जर तुम्हाला 2000 भेटला तर पैसे तेवढेच होणार. 20 क्विंटल माल झाला आणि 1000 रुपये भेटले म्हणजे उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक. आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे.
1: अच्छा,
0: शेतकऱ्याने ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल येत असताना घरीच त्याच्या चालण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे. आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, त्याच्यातला मी जाणकार आहे.
1: बरोबर, म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये, ते खूप महत्वाचं आहे. आणि कृषी क्षेत्रातही ते नक्कीच झालं पाहिजे.
0: याही क्षेत्रात तसंच आहे.
1: सर, बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी आहेत, तर त्याबद्दल
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे, त्याच्यामुळे आपण कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकांना दिला आपण.
1: बरं,
0: त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरा धोरण आलं, एक कायदा केला कालपराने की सावकार काही गावामध्ये बघतो आम्ही की आम्हाच्या फमास त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी. त्याच्यासाठी आपण बँकांनी कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी. कायदा आहे, कायदा असताना आम्ही रुलिंग केले, बिल आणले. मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल आहे, तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं.
1: अच्छा,
0: पहिले 20 गुंठे होते.
1: बरं,
0: पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय, तर बिल का आणलंय तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागतात. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण यार तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना दिल्या आहेत की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला बँकेकडून कंपल्सर देण्यासाठी भाग पडायचं.
1: बरं,
0: बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो.
1: एकूणच सर, पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी
0: बँका असो की पतसंस्था असतो ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही, तुम्हाला सगळी ऑनलाईन आहे. घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईल मध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केलेला आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे, तर तुम्ही आज काय सांगाल की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल?
0: अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅकच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये, काही ठिकाणी कोल्हापूर भागात पश्चिम महाराष्ट्रात आहे सोसायट्या पॅक ह्या. एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलंय. तर आपल्या संसारामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या त्या सोसायटीत उपलब्ध आहेत.
1: अच्छा,
0: म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन ते देखील सोसायटी पुरवते. चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत. सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे.
1: आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल?
0: या निमित्तानं राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व महत्वाच्या बाबी अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केल्या. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास निश्चितच मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, नवसंजीवनी आणि आत्मविश्वास देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आज दिलखुलास कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचे मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 झालेले आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्या नमस्कार.
2: विक्रम, ही केस आहे 45 वर्ष वय आहे यांचं. रिया असं त्यांचं नाव समजूयात. उंची 161 सेंटीमीटर आणि वजन जेव्हा तुझ्याकडे आलेत तेव्हा 104 किलो. आणि त्यांना प्रॉब्लेम्स म्हणजे अर्ली मेनोपॉज चालू झाला असं त्यांच्या फाईल मध्ये.
3: बरोबर.
2: काय केस होती सांग.
3: रिया मॅडमची केस सांगतो. जसं तू म्हणलीस तसं 45 एज, वजन खूप जास्त होतं. म्हणजे 161 सेंटीमीटर ला 104 किलो वजन म्हणजे प्रचंडच वजन जास्त होतं. बॉडी फॅट पर्सेंटेज पण 40 पुढे गेलं होतं. दुसरी गोष्ट, थोडीफार गुडघेदुखी चालू झाली होती पण फॉर्च्युनेटली रोज चालणं असल्यामुळे गुडघे फंक्शनल होते आणि म्हणजे अगदी एवढी गुडघेदुखी जास्त नव्हती पण जस्ट चालू झाली होती. त्यांचा मेन इश्यू म्हणजे त्यांच्या वयाच्या 43व्या वर्षी त्यांचा मेनोपॉज चालू झाला आणि त्यांना कळलं नाही. म्हणजे त्यांचे पिरियड जेव्हा गडबड व्हायला लागली तेव्हा त्यांना लक्षात नाही आलं की काय होत आहे. त्यांनी मग सगळ्या टेस्ट केल्या, गायनेकोलॉजिस्टला दाखवलं. गायनेकोलॉजिस्टनी सांगितलं तुम्हाला अर्ली मेनोपॉजल सिम्टम्स हे आलेले आहेत आणि ह्याच्यात तुम्हाला जास्त काळजी घ्यायला पाहिजे. ह्याच्यात मेजर हॉर्मोनल इम्बॅलन्स तुमचा होणार आहे. मग बरीच काही काही त्यांची त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन झाली आणि त्या कॉम्प्लिकेशन मध्ये त्यांचं वजन झपाट्याने वाढत गेलं. म्हणजे त्यांचं वजन जे होतं ते अगदी, हा जो प्रकार झाला त्यांचा अर्ली मेनोपॉज, तो चालू व्हायच्या आधी काही खूप अगदी 60 किलो वजन नव्हतंच, पण त्यांचं वजन हे साधारण 75-80 मध्ये कॉन्स्टंट असायचं. आणि हे जे वरचं 25-1 किलो वजन वाढलं, 25-28 किलो जे वजन वाढलं हे गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांचं वाढलेलं वजन आहे. आणि म्हणजे आपण विचार करू शकतो की 2 महिन्यात जर का 24-25 किलो वाढलं, म्हणजे महिन्याला 2 किलो या रेटनी वजन त्यांचं वाढत गेलं आणि म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की त्यांना किती त्रास होत असेल. 2 वर्षात 20 वरती किलो वाढल्यानंतर माणसाची अवघड परिस्थिती होत असणार.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-32500. सो विक्रम, तू सांगतोय रिया मॅडम यांच्या केस बद्दल आणि तू म्हणालास असं की 2 वर्षात एवढं जास्त, एकदम 15-20 किलो वजन वाढ म्हणजे खूप जास्त होती.
3: तर त्यांची माफक अपेक्षा म्हणजे वाढणारं वजन पहिले बंद झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, 1-2 वर्ष त्या म्हणल्या लागली तरी चालतील, पण 104 वरून माझं वजन 90 आलं तरी बाद झालं, एवढी त्यांची माफक अपेक्षा होती. मग मी त्यांची लाईफस्टाईल जेव्हा बघायला चालू केली तेव्हा बऱ्याच गोष्टी आढळल्या. साखरेचं प्रमाण जास्त. दुसरी गोष्ट, ब्रेड आचं प्रमाण रोजच, म्हणजे रोजच ब्रेड खाल्ला जात होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खाण्याला वेळा नाही आणि चालणं सोडून दुसरा कुठलाच व्यायाम नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्यांना सांगितलं काय चेंजेस करायला लागतील. ब्रेड कम्प्लिटली बंद, साखर कम्प्लिटली बंद. एक व्यवस्थित, ऑफकोर्स घरच्याच पदार्थांचं डाएट दिलं होतं, पण त्याच्यात ह्या काही गोष्टी, ब्रेड, मैदा, बाहेरचं

0: खाणं, साखरेचे पदार्थ हे कम्प्लिटली त्यांचे कट केले होते. आणि त्यांना म्हणलं हे तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायला लागेल. व्यायाम सुद्धा जो होता तो फक्त कार्डिओ करून काही वजन मेंटेन राहत नाही किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. तर त्यामुळे व्यवस्थित
1: सर्वांगीण व्यायाम लागतो,
0: सर्वांगीण व्यायाम पण लागतो. आणि फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ आणि कार्डिओ हे तिन्ही गोष्टी असलेला व्यायामाचा प्रकार हा लागतो. तो त्यांना दिला आणि मग त्यांनी सगळं व्यवस्थित फॉलो करायला चालू केलं. त्यांच्या आता शरीरामध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स प्रचंड प्रमाणात असल्यामुळे त्यांनाच वाटतच नव्हतं की त्यांचं वजन कमी होईल. पण मी त्यांना सांगितलं, म्हणलं कमी होईल, पण म्हणलं हळू कमी होईल तुमचं वजन, इतरांसारखं पटापट वजन कमी होणार नाही. त्यामुळे त्यांनी मग सगळं व्यवस्थित फॉलो करायला चालू केलं. पहिल्या महिन्यात 2 किलो कमी झाल्यानंतर खूप खुश झाल्या होत्या. आणि आज आपण टोटल रिझल्ट बघितला, त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेत. 6 महिन्यात आज 11 किलोनी वजन कमी झालंय. 104 वरनं आता 93 वरती आलेली आहे गाडी. गुडघेदुखीचा त्रास हा ऑलमोस्ट गेलेला आहे. आणि त्यांना जे वाटत होतं की 1.5-2 वर्षात जरी 90 खालती वजन आलं तरी बास, तर ते आता 93 6 महिन्यातच आलेलं आहे. त्यामध्ये अजून 6 महिन्यामध्ये अजून 10 किलो त्यांचं वजन कमी झालं, 85 इथे खालती येतील. आणि सुरुवात माझ्यामध्ये अत्यंत उत्तम
1: झाली. नक्कीच. या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
5: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
6: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीत. नाही ते याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडतात.

0: या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता कार्यक्रम भावधारा त्याधी कमर्शियल ब्रेक.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कर्ज मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: प्रसन्ना म्हैसाळकर यांनी गायलेलं आत्ताचं गीत आपण ऐकलं.
1: परत
0: आणि याबरोबर श्रोते हो, भावधारा कार्यक्रम संपला.

0: श्रोते हो मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत
2: पहिले

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR, फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी, देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोरफी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पॉलिशच्युक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्रमंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 उंची पार केली, मात्र 2.28 उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिणांतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा

ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा आठवा भाग.
1: पहिल्या महायुद्धामुळे आलेल्या आर्थिक तंगीचा गेटवेच्या बांधकामावर काय परिणाम झाला हे आपण मागच्या भागात ऐकलं. 5 जानेवारी 1923 रोजी गेटवेचे आराखडे तयार करणाऱ्या आर्किटेक्ट जॉर्ज विटेटनं आपल्या मूळ कल्पनेप्रमाणे गेटवे ऑफ इंडियाची वास्तू आणि त्याच्या समोरची बाग तयार होत असली तरी गेटवेचं दृश्य रस्त्यावरूनही सहजपणे नजरेला आणून देणारा, या वास्तूला उठाव देणारा, वेलिंग्टन चौकापर्यंत जाणारा मिरवणुकीचा भव्य रस्ता बांधण्याची कल्पना तुर्तास सोडून देण्यात आली असल्याची खंत व्यक्त केली. भविष्यात कधीतरी ती अंमलात आणली जाईल अशी आशाही त्यानं व्यक्त केली होती.
2: 1910 ते 1916 या दरम्यान भारताचे माजी व्हाईसरॉय असलेल्या लॉर्ड हार्डिंग्ज यांचा पुतळा पुढच्या काळात गेटवे नजीक उभारण्यात आला. 2 डिसेंबर 1911 रोजी भारत भेटीवर आलेल्या पंचम जॉर्जचं स्वागत त्यावेळी या लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केलं होतं. त्याची आठवण म्हणून पंचम जॉर्जच्या इच्छेप्रमाणे उभारल्या जात असणाऱ्या गेटवे नजीक त्यांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात गेटवेच्या कामात जातीनं लक्ष घालणारे गव्हर्नर जॉर्ज लॉइड यांची बदली झाली. गेटवे बांधण्याचं सुतोवाचे झाल्यापासून इथपर्यंतच्या 12 वर्षांच्या कालावधीत बदलून गेलेले हे तिसरे गव्हर्नर. 3 गव्हर्नर गेले तरी गेटवेचं काम पूर्ण झालं नव्हतं.
1: नवीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांनी जानेवारी 1924 मध्ये मुंबई प्रांताचा कार्यभार स्वीकारला. एव्हाना बांबूच्या परातींच्या गराड्यात बांधकाम बऱ्यापैकी वर आलेलं दिसू लागलं होतं. सप्टेंबर महिन्यात व्हाईसराय लॉर्ड रीडिंग काही कामानिमित्त मुंबईत यायचे होते. तोवर हे काम पूर्ण होईल असं गृहीत धरून त्याचवेळी त्यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन करण्याचा बेत मुंबईचे ताज्या दमाचे गव्हर्नर विल्सन यांनी आखला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हे उद्घाटन झाल्यास आपल्याला त्याचं श्रेय मिळेल असा त्यामागे त्यांचा हेतू असावा. उद्घाटनाच्या दृष्टीनं ते गेटवेच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना अपोलो बंदरावर पडलेला बांधकाम साहित्याचा खच, मजुरांच्या झोपड्या, अवजड क्रेन आणि इतर यंत्र आणि प्रत्यक्ष गेटवेच्या इमारतीला कवटाळून उभ्या असलेल्या बांबूच्या पराती पाहून त्यांनी तो बेत रद्द केला.
2: आधीच रडत खडत चाललेल्या गेटवेच्या बांधकामाला आता अधिक उशीर होऊन चालणार नाही हे विल्सन यांनी ठरवलं आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला पुढच्या 2 महिन्यात हे बांधकाम पूर्ण करण्याची तंबी दिली. त्यासाठी लागणारा पैसा प्राथमिकतेनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. गव्हर्नर विल्सन यांनी दिलेला शब्द पाळला. गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
1: सरकारनंही अधिक वेळ न दवडता लगेच उद्घाटनाची तयारी केली. 4 डिसेंबर 1924 रोजी ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं. ठरल्याप्रमाणे गुरुवार 4 डिसेंबर 1924 रोजी लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन करण्यात आलं. व्हाईसरॉय यांनी 1911 पासून उद्घाटनापर्यंतच्या गेटवेच्या विविध टप्प्यांचा आढावा घेतला. मुंबईकरांनी या वास्तूच्या आखणीमध्ये रस घेऊन चांगल्या सूचना केल्याचा विशेष उल्लेख करून त्यांनी मुंबईकर जनतेचे आभार व्यक्त केले.
2: गेटवेच्या बांधणीसाठी सुरुवातीला 8 लाख रुपयांच्या खर्चाचा अंदाज बांधला गेला होता. मात्र नंतरच्या काळात भरावाचा जास्तीचा खर्च धरून हा अंदाज 15,03,832 रुपयांपर्यंत पोचला. परंतु युद्धामुळे वाढलेल्या महागाईमुळं भराव आणि गेटवेचं संपूर्ण बांधकाम होईपर्यंत एकूण खर्च 22,91,074 रुपयांपर्यंत गेला. जास्तीची रक्कम मुंबई प्रांताच्या सरकारनं उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी माजी गव्हर्नर लॉइड आणि आजी गव्हर्नर विल्सन यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे या वास्तूच्या निर्मितीत सहभागी असणारी मुंबई महानगरपालिका, पोर्ट ट्रस्ट, सार्वजनिक बांधकाम खातं यांचाही विशेष उल्लेख केला. या वास्तूसाठी 3,00,000 रुपयांची देणगी देणाऱ्या सर जेकब ससून यांचाही कौतुकानं उल्लेख केला. उद्घाटनाच्या दिवसापासूनच या ठिकाणचं अपोलो बंदर हे नाव इतिहास जमा झालं आणि पंचम जॉर्जच्या इच्छेनुसार गेट वे ऑफ इंडिया हे नवीन नाव जनमानसात रूढ होऊ लागलं.
1: उद्घाटनाच्या दिवशी गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामात मोलाचं योगदान दिलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींचा व्हाईस रायच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यात प्रथम स्थानावर होते या वास्तूचे प्रमुख आर्किटेक्ट जॉर्ज विटेट, त्यानंतर मुंबई प्रांताचे एक्झिक्युटिव्ह अर्हत नॉट, बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्त झालेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राव बहादूर एस व्ही राजाध्यक्ष, असिस्टंट इंजिनियर राव बहादूर यशवंतराव देसाई, बांधकाम कंत्राटदार होर्मसजी रतनजी आणि खानसाहेब सोराबजी रतनजी यांचाही विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला होता. काही दिवसांनी गेटवेच्या समोरची बागही तयार झाली, परंतु वाढलेली महागाई, मुंबईत निर्माण झालेली जागेची टंचाई आणि त्यामुळं आकाशाला भिडलेल्या जागांच्या किमती यामुळं बागेच्या मागे असलेली रॉयल बॉम्बे यॉट क्लब चेंबर्सची इमारत आणि त्याच्या मागच्या इमारती ताब्यात घेण्याचा विचार कायमचा सोडून द्यावा लागला. परिणामी या इमारतींना जीवदान मिळालं. वेलिंग्टन चौकातला रिकामा पडलेला तोफखान्याचा प्लॉट सरकारनं 1930 आसपास विकून टाकला आणि पुढच्या 3 वर्षात त्या जागेवर रिगल टॉकीज उभं राहिलं. जॉर्ज विटेटची ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आली असती तर गेटवे ऑफ इंडियाची भव्य वास्तू वेलिंग्टन चौकातूनही, म्हणजे आजच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातूनही सहज नजरेला पडू शकली असती.
2: '1910 ते 1916 या काळात भारताचे माजी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांचा पुतळा गेटवे नजीक उभारण्यात आला. 2 डिसेंबर 1911 रोजी भारत भेटीवर आलेल्या पंचम जॉर्जचं स्वागत त्यावेळी लॉर्ड हार्डिंग यांनी केलं होतं. त्याची आठवण म्हणून पंचम जॉर्जच्या इच्छेप्रमाणे उभारल्या जात असणाऱ्या गेटवे नजीक त्यांचा पुतळा उभारण्यात आला.
0: आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 8वा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर.

नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन श्रोते हो आत्ता आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 9:10 झालेले आहे. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: नॉट ओनली मिसेस राऊत या सिनेमातलं हे गाणं, तर संजीवची मुलगी यांनी गायलेलं.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: उत्सवाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनी

रवींद्र साठे यांना आपण ऐकत होतात. नॉट ओनली मिसेस राऊत या सिनेमासाठी गजेंद्र आहिरे यांचं हे गीत होतं. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून गीत बहार कार्यक्रम आपण ऐकत होतात. 9:30 वाजलेले आहेत सकाळचे. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया पद्मजा बर्वे यांना.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
3: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
5: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग काळात महत्वाच्या वाटतात.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका, व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर दोरण टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग काळात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लई साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

উস্তাদ আশিস, अष्टविनायक या सिनेमातलं हे गीत होतं आणि याबरोबरच श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. उस्ताद आशिष खान यांनी सरोदर वाजवलेला राग बिलास खनितोडी आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ पंडित मदन मिश्रा यांनी केली आहे. ऐकूया उस्ताद आशिष खान यांनी सरोदर

उस्ताद आशिष खान यांचा सरोदवादन आपण ऐकत होतात. राग बिलासकानी तोडी आपण ऐकलात. तबला साथ पंडित मदन मिश्रा यांची होती. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 11 वाजता आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत.

ಭರುನ ಗಾಬುದೇ ರೆ ತುಝೆ ಗೀತ ಗಾಣ್ಯಾ ಸಾಥಿ.

सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. संगीत यशवंत देव यांचं होतं आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते बीड शहर इथून रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाश दादा जैन आणि समस्त परिवार. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत, संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

0: पसंती गवणारे श्रोते, दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय, आशीष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी परभणी जांभरून इथून आणि गणेश हरगावकर परभणी इथून.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम

अरुंडाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत यशवंत देव यांचं होतं आणि पसंती करणारे श्रोते देवपेठ वाशिम इथून राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, राजश्री भावसार, राजू भावसार आणि प्रीती खंबाईतकर. आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत ऐकूया. संगीतकार सुधीर फडके. चित्रपट मुंबईचा जावई पसंती कळवत आहेत. ठाण्याहून रोहित मनीषा जोशी, कल्याण इथून रोहन अनुराधा जोशी, डोंबिवली इथून सुभाष बोरकर छाया बोरकर, रिसोड इथून साकेत वसमतकर, दत्तानगरकर, कांता भिसडे, संगीता भिसडे, शिरपूर जैन इथून शिरीष देशमुख, रेणू, सोनू आणि आरव.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपण

0: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता
2: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी या घरात.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. घडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे गंगा साळवे सचिन साळवे संजय आणि प्राजक्ता साळवे या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया उस्मान शेख सायरा बानो दस्तगीर फैजन बी शाकीर इस्लाम बी करिश्मा सानिया आणि निलोफर शेख मुकाम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथल्या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत. गायिका लता मंगेशकर.

रामकृष्ण बापू सुमयाजी यांची ही गीतरचना, गायिका होत्या लता मंगेशकर, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रम समाप्त होत आहे. नमस्कार. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सादर करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा थोड्याच वेळात.

0: पाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
2: पण का. मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट.
3: 1,00,000 द्या वाचाल.
2: इतके पैसे.
3: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संध्या घाडगे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया अलका सावंत यांनी गायलेलं हे गीत. गीत शांता शेळके यांचं आहे.

प्रवीण देवणे यांचं गीत गायलं होतं रवींद्र बिजोर यांनी. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मटणनऊ श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात मस्तपैकी अशी जेवणाची वेळ होईल, खमंग अशा त्या जेवणाचा आपण सगळेजण आस्वाद घेऊ, नाही का? आणि मग जेवणं आटपता आटपता त्या गप्पा कधी आपल्या सुरू होतात, त्या गप्पा मारता मारता जेवणं कधी आटपतात ते आपलंही आपल्याला कळत नाही, नाही का? आता हेच बघा ना, आपुलकी या घरात मध्ये सुखदा, रोहित, रेवा आणि शर्वरी यांच्या गप्पा देखील अशाच रंगतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण आता ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, नेहा खरे, चेतना झांझी आणि मधुलिका नेरूरकर. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: सुखदा एक गंमत सांगू का?
1: आता गंमत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी इथे सापडलेलं दिसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बरं?
0: अगं रोज येतं, न बोलावता येतं, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जातं.
1: खरे, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बरं सांग, कुणाचा राग आलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय, म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय हे बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे, मेजवानी.
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे BST चा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबईत बसवर किती लोक रागावतात, उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखंच रागही येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
0: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच, आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, नाही का?
1: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण आहे बघ,
0: रेडिओची.
1: हा रेडिओची, आई काम करत असायची, बाबा चहा पीत असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची, तेवढ्यात रेडिओवरच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
0: म्हणजे बातम्या ऐकायच्या असायच्या ना,
1: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
0: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपली आहे, भाजी आणायची आहे, लाईटचं बिल भरायचं आहे, म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
1: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं, एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवसभर की नाही त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
0: हो, नभोनाट्य खरंच, म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
1: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
0: अगदी. फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईकची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
1: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी सुद्धा ना. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना, त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
0: आणि अण्णाभाऊ साठे त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्याविषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
1: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणा की नाही आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय, म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
0: नाही ग, तोच आहे मी नेहमी सारखाच.
1: बरं, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केली आहेत, नाहीतर

0: सुद्धा इतिहास जमा होईल.
1: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो
0: हा,
1: शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
0: अरे वा, खरंच रोहित तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या. म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली म्हटलं एक एकटा वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ.
3: आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलो ही.
1: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
0: बसा गो बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
3: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
0: अगं
2: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
1: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
3: म्हणजे पुन्हा इतिहास?
0: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
2: अरे हो, हा पेपर खरंच खास आहे. आकाशवाणीचं शताब्दी वर्ष, बेस्टची 100 वर्ष,
3: आणि या आठवड्यात गुरुपौर्णिमाही आहे.
0: शिवाय तुमचा तो फ्रेंडशिप डे, जागतिक मैत्री दिन सुद्धा.
1: गुरुपौर्णिमा म्हटलं ना की मला नेहमी एकच गोष्ट वाटते, गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा नसतो, जगायला शिकवणारा प्रत्येक जण गुरु असतो.
2: बरोबर, आपल्याला सायकल शिकवणारा बाबा, पहिली पोळी शिकवणारी आई, पहिली नोकरी करताना धीर देणारे वरिष्ठ, सगळेच गुरु.
3: आणि मला तर आकाशवाणीचे उद्घोषकही गुरुच वाटतात. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालं, मराठीचे स्वच्छ उच्चार, शब्दांमध्ये संयम आणि श्रोत्यांशी बोलताना असलेला आदर.
0: मध्यंतरी मुलांना एक नभोनाट्य ऐकवलं बरं का, तर मुलं असं म्हणाले आई अगं यात काही दिसतच नाहीये. मी म्हटलं अगं ते डोळ्यांनी पाहायचं नाहीये, कानांनी पाहायचं असतं.
1: वा, खरंय, डोळ्यांनी दिसण्यापेक्षा ना मनात उभं राहिलेलं चित्र जास्त प्रभाव टाकतं.
2: रोहित दादा, तुला आठवतं का लहानपणी तुला सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम आवडायचा ते?
1: म्हणजे बातम्या तर असायच्याच, पण युववाणी कधी चुकवायचं नाही आपण. असं वाटायचं की आपल्याच वयाची मुलं आपल्याशी बोलत आहेत, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, त्यांची धमाल, हे सगळं आपलंच आहे.
0: आणि मला किती वनिता मंडळ, म्हणजे घर, संसार, काम, छंद, सगळं इतकं सहज बोललं जायचं, उपदेश नसायचा त्याच्यात, फक्त गप्पा.
1: म्हणजे आपल्या घरात रोज होतं तेच नाही का?
2: पण आपल्या या घरच्या कार्यक्रमात एकच फरक आहे.
1: कोणता फरक आहे आता?
2: इथे मध्ये मध्ये ना बिस्किटही मिळतात.
1: अरे बापरे, बिस्किट राहिली आणायची. आणतो आणतो आणतो.
3: अरे हो, फ्रेंडशिप डे आहे तर मी फ्रेंडशिप बँड आणायला पण विसरली आहे.
0: असू दे, त्यानिमित्ताने परत येशील लवकर.
1: आणि मैत्री साजरी करायचा दिवस एक असला ना तरी मैत्री रुजवायला आणि टिकवायला अनेक वर्ष लागतात म्हटलं.
2: अगदी खरंय, मैत्री हा आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेव आहे.
1: आणि मित्रांना कुटुंबाचा दर्जा दिला ते काय उगाच नाही, ते तुमच्या सुखदुःखात अडीअडचणीत सामील होतात, तुम्हाला एखाद्या चांगल्या गुरुप्रमाणे योग्य सल्ला देतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळ पडल्यावर तुम्हाला हक्काने रागवतात सुद्धा.
0: बरं, आज रोहित तरी बिस्किट आणायला विसरलेला असला तरी मी नानकटाई ठेवली आहे हा, ती तुम्ही लवकर संपवा नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखं होईल.
3: काय झालं होतं का मागच्या वेळी?
0: मागच्या वेळेला गप्पा मारण्यात इतकं रंगून गेलात की चहाचे 4 कप संपले पण बिस्किट तशीच राहिली.
1: अगं माझं पोट बोलूनच भरलं होतं ना.
2: म्हणूनच सुखदा आता आधी बिस्किट देते.
3: रोहित, आज ना मी एक भन्नाट प्रकार पाहिला. हा
1: काय ग?
3: अरे बस स्टॉपवर एक छोटा मुलगा बाबांना विचारत होता, बाबा बेस्ट म्हणजे काय? त्याचे बाबा म्हणाले बाळा मुंबईत वेळेवर पोहोचायची आशा. तेवढ्यात बाजूला उभे असलेले एक काका म्हणाले आणि उशीर झाला की सगळ्यांचा रागही.
0: खरंच आहे, बसवर सुद्धा आपण किती राग काढतो नाही, पण एक दिवस बस बंद झाली तर कळतं तिचं महत्व.
1: आणि 100 वर्ष अशी पूर्ण करणं हे सोपं नाही आहे. रोज लाखो लोकांचा विश्वास घेऊन रस्त्यावर उतरायचं साधं काम नाहीये.
2: आणि गंमत म्हणजे बेस्ट बद्दल प्रत्येकाकडे एकदा एक आठवण असते. माझे तर कॉलेजमधले अर्धे मित्र बस मध्ये सापडले.
3: आणि माझही तसंच आहे, रोज तीच बस, तेच चेहरे, हळूहळू नावं कळली, मग वाढदिवस कळले आणि एक दिवस लक्षात आलं अरे ही तर आपली माणसं झाली.
0: म्हणजे बेस्ट मध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा केला म्हणायचा.
1: खरंय, म्हणजे पूर्वी फ्रेंडशिप बँड नव्हते पण मैत्री होती, आज बँड आहेत आणि मैत्री सुद्धा आहे.
2: दादा तू काय

0: प्रत्येक विषयाचं तत्वज्ञान सांगणारेस का?
1: नाही ग, आता फक्त एक आठवण.
2: ही आली आठवण क्रमांक 28.
1: अरे म्हणजे कॉलेज मधली आठवण आहे ग. आमचे मराठीचे सर म्हणायचे, पुस्तक वाचा पण माणसं जास्त वाचा.
0: किती साध पण किती मोठ.
2: म्हणूनच गुरुंची आठवण फुलांनी नाही तर त्यांचे विचार आठवून आणि ते आचरणात आणून ठेवायची.
3: या आठवड्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर एक कार्यक्रम ऐकला मी.
2: बर,
3: काय सुंदर सांगत होते. त्यांनी श्रीमंतांच्या गोष्टी नाही लिहिल्या तर झोपडीतल्या माणसांचं जग लिहिलं.
2: वा,
1: खरंय. त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
0: आणि लोकमान्य टिळक त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
2: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
3: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
2: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
1: चला चला चला चला आता एक खेळ खेळूया आपण.
2: हा,
1: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबूल
0: आहे? हो कबूल आहे.
1: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल? सगळ्यात आधी शर्वरी बोल.
0: माझी निवड युववाणी.
2: अगं पण तो तर आताही सुरू आहेच.
0: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असतं. मोठमोठी भाषणं नाहीत, साध्या गप्पा.
1: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला लागेल नाही का? रेवा,
3: काय
1: तुझा कार्यक्रम कुठला?
3: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
1: का बरं?
3: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
2: कोणती ग?
3: हे गाणं माझ्या बहिणीसाठी,
2: म्हणजे माझ्यासाठी.
3: आणि पुढचं, माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
2: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
1: क्या बात है.
0: आता रोहित दादा तू सांग बरं.
1: हा, आता माझा नंबर. हा, मला नभोनाट्य म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडतं, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
0: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
2: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
1: आणि म्हणून बरका शर्वरी, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारणं सुद्धा मोठी गोष्ट असते, नाही का?
3: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो, पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.
0: हा, हे मात्र खरं. हा, काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही, पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
1: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
2: जशी माझी शर्वरी बरोबर झालीये. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा, तुला नाही कळलं ना रोहित. हा, आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय.
0: अरे तेही माझं प्रेमच आहे.
3: माझही तसंच असतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
1: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का? ताई लाडकी की फ्रीज लाडका.
2: अरे हो, ऐक ना, संध्याकाळी बाजारात जायचंय.
1: बाजारात कशासाठी?
2: गुरु पौर्णिमेसाठी फुलं घ्यायची.
1: ठीक आहे.
0: कोणाकडे जाणार आहात?
2: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते, तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
3: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती.
1: आणि आमचे मराठीचे सर आता 80 पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्यांना फोन करतो, पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना. मग मी म्हणतो हो हो हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
0: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात.
3: अगदी बरोबर.
2: निमित्त वेगवेगळी पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
1: क्या बात है. बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
3: नाही नाही, चहा नको मला तर बाबा, जेवायचंय आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचंय,
0: कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
1: वा वा, ठरलं तर मग. पण एक अट आहे.
0: कोणती?
1: हा, महत्वाची अट आहे. कुणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
2: आणि जो कुणी आधी मोबाईल काढेल तो सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
3: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का.
0: हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
1: नाही ते खरंय सगळं, मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही.
2: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.
1: म्हणजे तू मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
0: बरोबर, असो असो. मला की नाही एक कल्पना सुचली आहे.
1: काय? आता
0: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया.
3: आणि उत्तर ऐकायचं, घाईत ठीक आहे ठेवते मी फोन असं म्हणायचं नाही.
2: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
1: चालेल चालेल, मी त्यांना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
0: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का. पत्र, व्हॉट्सअप नाही.
3: अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
2: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावंसं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
1: हो, कारण तेही गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का. म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
2: खरे.
3: रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटू बोललेलो नाहीये.
0: कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
2: खरे, एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
1: आणि त्यातून लक्षात येतं आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
2: मला काय वाटतं, शर्वरी आणि रेवा तुम्ही दोघीही आता इथूनच जेऊन जा, संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
3: चालतंय की. पण एक अट आहे.
2: काय?
3: पावभाजी हवी.
2: हां,
3: आणि भाजी रोहित करणार.
1: अरे ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी, पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
0: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेवते.
1: काय? मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
3: सुखदा, मग मी तर बाई पळतेच.
2: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
1: आता कसं, म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
3: चालेल.

श्रोते, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. आता आपण ऐकूया या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. निसर्ग ही एक खुली बिनभिंतींची अशी प्रयोगशाळा आहे. म्हणजे प्रयोग तिथे माणूस करत असतो, पण निसर्ग मात्र आपल्या वेगवेगळ्या आविष्कारांनी माणसाला कोड्यात टाकत असतो. या निसर्गाच्या संगे फिरून त्याचा अभ्यास करून त्यावर लेखन करणारी अशी एक व्यक्ती आज आपण आमंत्रित केलं आहे, अनंत सोनवणे यांना. अनंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: एक होती माया या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणजे अनंत सोनवणे. या त्यांच्या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा अरण्यऋषी मारुती चितमपल्ली पुरस्कार मिळालेला आहे. याच पुस्तकाची माया द बायोग्राफी ऑफ टायगर ही इंग्रजी आवृत्तीसुद्धा जगभरात उपलब्ध आहे आणि गाजते आहे. जंगल स्टोरीज हा वाईल्ड लाईफ स्टोरी टेलिंग शो अनंत सादर करत असतात. नोव्हेंबर 21 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून अनंत सोनवणे कार्यरत आहेत आणि 2024 पासून पूर्णवेळ नोकरी सोडून वन्यजीव क्षेत्रामध्ये अनंत कार्यरत आहे. 2 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. अनंत, मुळात हे जंगल कधीपासून खुणावू लागलं?
1: तशी जंगलाबद्दलची माहिती होती, कारण मारुती चितमपल्लींचं लेखन वाचलेलं होतं, माडगुळकरांचं

0: खाली ताडोबामध्ये ताडोबा तलावाच्या काठावर कोर जंगलामध्ये राहण्याची सोय होती.
1: बरं.
0: आणि आम्ही ज्या महिन्यामध्ये गेलो तो त्या सुविधेचा शेवटचा महिना होता. त्याच्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ती सुविधा बंद होणार होती. आजही तिथे कोरमध्ये राहायला परवानगी नाही.
1: म्हणजे लकी ठरला त्या
0: अगदी अगदी अगदी आम्ही खूप नशीबवान होतो. अर्थात माहिती काहीच नव्हतं. नागपूरला उतरल्यानंतर आम्ही एक छोटीशी गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही जंगलाकडे गेलो. खरं तर जंगलामध्ये जाताना मोठी गाडी हवी किंवा फोर व्हील ड्राईव्ह हवी असं साधारण म्हटलं जातं, तेही मला माहीत नव्हतं. आणि जंगलात गेल्यानंतर, पहिल्यांदा ताडोबात गेल्यानंतर आम्हाला एक पक्षी दिसला. सगळ्यात आधी वाघ तर दिसला नाहीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की पहिली चार वर्ष मला कुठेही वाघ दिसला नव्हता.
1: मायाची गोष्ट लिहिणाऱ्या पुस्तकाचा लेखक त्याला चार वर्षात पहिल्या वाघ दिसलेला नव्हता.
0: नाही, मी जंगल फिरायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या चार वर्षात मला वाघ दिसला नव्हता.
1: बरं.
0: तर ताडोबात एंटर केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला एक पक्षी दिसला. निळ्या रंगाचे त्याचे पंख होते आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की अरे हा कुठला पक्षी आहे, आपण आयुष्यात कधी पाहिलेला नाही. अर्थात नंतर कळलं इंडियन रोलर नावाचा नीलपंख ज्याला म्हणतात त्या तो पक्षी होता. अतिशय सुंदर पक्षी आहे. पण त्या पहिल्या वहिल्या पक्षाच्या दर्शनाने आम्ही पागल झालो की अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पक्षी इतका सुंदर असू शकतो, कारण पक्षी निरीक्षणाचाही तेव्हा नाद नव्हता मला. आणि मग ताडोबात राहिलो, त्या तलावाच्या काठावर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो, एक दोन सफारीज केल्या आम्ही. सुदैवाने त्यावेळी सुनील करकरे नावाचे एक निसर्ग प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आम्हाला त्यावेळी भेटलं ताडोबामध्ये काही ओळख नसताना. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंसं फिरता आलं, त्यांनी जंगलाची ओळख करून दिली. आणि मग मला असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला आवडतं आहे. तिथून पेंचला गेलो. पेंचला गेलो त्यावेळी तर जंगल बंद होतं. आम्हाला माहितीच नाही की जंगल सुद्धा आठवड्यातून एकदा बंद असतं.
1: तो सुट्टीचा दिवस होता.
0: अगदी, तेही माहीत नव्हतं. मग अगदी काहीतरी अर्ज विनंत्या करून करून शेवटी प्रवेश मिळाला. तिथेही धरणाच्या काठावर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सुविधा होती.
1: फार सुंदर जंगल,
0: अतिशय सुंदर, अतिशय सुंदर जंगल. आणि गंमत म्हणजे सुट्टी असल्यामुळे खानसामा नव्हता, जेवायची सोय नव्हती. आणि त्यावेळी पेंचमध्ये एक वसाहत होती, बहुधा PWD च्या कर्मचाऱ्यांची असावी. तर पहिला जो दरवाजा दिसला तो दरवाजा खटखटवला आणि त्यांना म्हटलं की अरे बाबा तुम्ही जे जेवण बनवाल ते आम्हाला द्याल का, आम्ही पैसे देऊ त्याचे. सुदैवाने त्यांनी हो म्हटलं. आणि मग त्या घरातला जो पुरुष होता तो म्हणाला की तुम्हाला हॉर्नबिल बघायचा आहे का.
1: अरे वा,
0: आता इथं हॉर्नबिल माहिती कोणाला होता पण.
1: अच्छा.
0: आम्ही म्हटलं बाबा काहीतरी पक्षी असावा, दाखव म्हणाले
1: धनेश.
0: मग आम्ही गेलो त्याच्याबरोबर, धनेश मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि त्यातलाही तो मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातीचा हॉर्नबिल होता तो. आणि त्याचं घरटं या माणसाला माहिती होतं. आणि मग आम्ही पेंचमध्ये चालत जाऊन त्याचं घरटं पाहिलं, त्या पक्षाला पाहिलं आणि पुन्हा एकदा आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विस्मयचकित झालो. तिथे चालत असतानाच आम्हाला वाईल्ड डॉग्स पाहायला मिळाले, ढोल ज्याला आपण म्हणतो, जंगली रानकुत्रे ज्याला म्हणतो, ते पाहिले, शेकडो हरणांचे कळप पाहिले. आणि या सगळ्याचा, ताडोबा आणि पेंच या त्या ट्रीपचा एवढा असा एकत्रित परिणाम झाला की परत आल्यानंतर आम्ही दोघांनी म्युच्युअली असं ठरवलं की इथून पुढे आपण कुठल्याही बीच डेस्टिनेशनला जायचं नाही, समुद्र चौपाटीला जायचं नाही किंवा कुठल्याही हिल स्टेशनला जायचं नाही फिरायला. आपण जायचं फक्त जंगलातच जायचं.
1: जंगल वेडाची सुरुवात तिथून झाली.
0: तो सुरुवात अगदी आरंभ बिंदू होता असं म्हणायला हरकत.
1: मग निसर्ग तिथे जो तुम्ही अनुभवलात वेगवेगळ्या वेळेला दरवर्षीच, कारण मग जाणं सुरू झालं असेल. ताडोबामध्ये किती वेळा झाला आतापर्यंत?
0: ताडोबाचं आम्ही असं ठरवून घेतलं होतं की एक वर्ष आड करून ताडोबाला जायचं.
1: अच्छा.
0: बऱ्याचदा गेलो म्हणजे आता मला त्याची गिणती राहणार नाही. आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा. आणि मग मायाची पहिली भेट, आधी एकतरी ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा आणि मग पहिली भेट कधी झाली.
0: बिलकुल, मायाविषयी सांगतो. माया हे ताडोबाशी जोडलेलं आणि ताडोबापासून कधीही दूर न करता येण्यासारखं असं एक नाव आहे. ही एक वाघीण होती ताडोबामधली. आणि ती एवढी, ज्याला आपण मानवी भाषेमध्ये ज्याला आपण लाघवी म्हणतो किंवा प्रेमळ म्हणतो, अशा पद्धतीची वाघीण होती. म्हणजे ताडोबात ज्यावेळी फारसे वाघ नव्हते, वाघांचं दर्शन दुर्लभ होतं, त्या काळामध्ये ही वाघीण अगदी हमखास दर्शन द्यायची.
1: अच्छा.
0: म्हणजे लोक म्हणायचे की वाघ बघायचा असेल तर ताडोबात जावं आणि मायाला पाहावं.
1: अच्छा.
0: इतकी ती हमखास दर्शन द्यायची.
1: आणि आम्ही माणसाळलेली अशी पण होती.
0: नाही नाही, माणसाळलेली हा शब्द चुकीचा आहे, कारण ती वाईल्डच होती, ती जंगली ज्याला म्हणता येईल अशीच होती ती. पण माणसाळलेली नव्हती, पण माणसांबरोबर ती कम्फर्टेबल होती असं आपण म्हणू शकतो.

0: शकतो.
1: अच्छा,
0: विशेषतः पर्यटकांबरोबर.
1: म्हणजे तिथे फोटो कारण अनेकांनी काढलेले आणि फार सुंदर सुंदर पोजेस ज्याला
0: बिलकुल. राजस्थानमध्ये रणथंबोर नावाचं जंगल आहे, तिकडे मछली नावाची एक वाघीण होती, तर ती अत्यंत प्रसिद्ध अशी होती, लोकप्रिय होती. तिच्या नंतर मायाचाच नंबर लागतो. आणि या दोन्ही वाघिणी अशा आहेत की ज्यांचे सगळ्यात जास्त फोटो काढले गेलेले आहेत, जगभरातले फोटोग्राफर यांच्या फोटोग्राफीसाठी आलेले आहेत. तर माया ही अशी वाघिण होती आणि तिच्यामुळे पर्यटक केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून ताडोबाकडे आकर्षित होऊ लागले आणि आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, अशा पद्धतीची जी ओळख ताडोबाला मिळाली ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली आणि आज जे रूप आपण पाहतो आहोत ते तिच्यामुळे आहे असं मला वाटतं. तर ही होती माया.
1: हा, मग त्या मायाची पहिली तुमची भेट, गाठभेट कधी झाली?
0: पुन्हा मायाबद्दल मी ऐकून होतोच कारण ती खूप प्रसिद्ध होती, तिचे फोटो वारंवार वर्तमानपत्रांमध्ये यायचे, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. माझी तिची पहिली भेट झाली 2018 साली, सफारीवरच होतो मी. तोपर्यंत मी काही वनविभागाबरोबर काम करायला सुरुवात केलेली नव्हती आणि सफारीला असताना असं झालं की ती अचानक समोरून आली आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळून जायला लागली.
1: बर,
0: आता ही ओपन जिप्सीमध्ये सफारी असते आणि त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईलला परवानगी होती, आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन, म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही, त्याची परवानगी नसते. तर मी जिप्सीमध्ये खाली बसलो आणि आय लेवलला तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एका क्षणी अशी माझ्या गाडीला समांतर आली आणि अगदी क्षणभरासाठी थांबली आणि तिने थेट डोळ्यात डोळे घालून
1: अरे
0: मला लुक दिला. आणि तो क्षण असा आहे की म्हणजे मला आजही सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ज्याला आपण मराठीमध्ये फार सुंदर शब्द आहे, नजरबंदी होणे. तर नजरबंदी होणे म्हणजे काय ते मी तेव्हा अनुभवलं
1: वाघिणीच्या बाबतीत.
0: वाघिणीच्या बाबतीत म्हणजे तिने ज्या पद्धतीने डोळ्यात डोळे घालून लुक दिला, माझा श्वास जागच्या जागी थांबला. अगदी क्षणभराचाच मोमेंट होता तो आणि मग ती पुढे निघून गेली. बरं, ती इतक्या जवळ होती की मी हात बाहेर काढला असता तर कदाचित तिला हात लावू शकलो असतो, एवढ्या जवळ होती ती गाडीच्या. पण फार कम्फर्टेबल होती ती, ती तिच्या वाटेने जात राहिली, तिला बाकी कुणाची कदर नव्हती, तशीच होती ती. तर ती मायाची पहिली भेट आणि अक्षरशः मी तिच्या प्रेमात पडलो. आणि अर्थात नंतरच्या काळात जेव्हा पुस्तकाची सगळी तयारी वगैरे सुरू झाली तेव्हा मला असं कळलं की मी काही एकटा नव्हतो, असे हजारो लाखो कदाचित करोडो लोक आहेत की जे तिच्या एका लुकमुळे म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणालात की पॉज करून फोटो देण्याची तिची अदा असेल किंवा जे काय असेल त्याला आपल्या मानवी भाषेत आपण काही म्हणू, त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमात पडलेले काही लाख काही करोड लोक असावे.
1: वन्यजीव छायाचित्रकार, पर्यटक,
0: अगदी अगदी अगदी. आणि छायाचित्रकारांची तर ती लाडकीच होती.
1: किती वेळा मग त्यानंतर मायाला भेटत राहिलात आणि
0: बापरे
1: पुस्तक लिहायचं हे कधी ठरलं?
0: वेळा असं मला आकडा सांगणं कठीण आहे, हिशोब करावा लागेल बसून. पण 2018 पहिल्यांदा बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ताडोबाला जाणं झालं त्या प्रत्येक वेळी तिला पाहणं झालं. हो, आणि मग 2021 मी ताडोबाबरोबर कामच सुरू केलं. तर त्यावेळी तर म्हणजे तो एक मनाला छंदच लागलेला असायचा की कामानिमित्त जंगलात गेलं की सहज डोकावून यायचं, बघायचं पांढरपवनी तिच्या परिसराचं नाव होतं, जरा पांढरपवनीला बघून येऊ, मग ती कुठेतरी असणार हे माहिती असायचं, मग तिला जरा एकदा बघितलं की मनाला बरं वाटायचं. त्यामुळे अनेक वेळा तिला पाहिलं, तिला तिच्या बछड्यांसमवेत पाहिलं, तिच्या जोडीदारासमवेत पाहिलं.
1: तुमच्या या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छायाचित्र तिची आहे, तिच्या परिवारासोबत.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्याचं सगळं श्रेय भारतातल्या आणि जगातल्याही काही छायाचित्रकारांचं आहे कारण त्यांनी खूप मोठ्या मनानं त्यांची ती सगळी छायाचित्र देऊ केली या पुस्तकासाठी. जवळजवळ 30-32 छायाचित्रकारांची फोटो त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा, पण मग हे पुस्तक लिहावं मायाविषयी, एका वाघिणीविषयीचं पुस्तक, हे मला वाटतं फार युनिक एकमेव अशी
0: बिल्कुल बिल्कुल
1: गोष्ट असावी.
0: भारतात तरी नक्कीच अशा पद्धतीचं कुठलंही पुस्तक आलेलं नाही की जे एका वाघिणीवर किंवा वाघावर लिहिलेलं आहे, त्या वाघाची पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुळात हा विचार खरं तर माझ्याही मनात नव्हता, इतरांसारखाच मी फक्त तिच्यावर प्रेम करणारा एक व्याघ्रप्रेमी होतो.
1: काही लेख वगैरे आधी लिहिले होते?
0: नाही, तसंही झालं नव्हतं. मी ताडोबा बरोबर काम करत होतो आणि एका कॉफी टेबल बुकचं काम चालू होतं ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की ताडोबाची जी जैवविविधता आहे

0: ती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचं संपूर्ण संपादन मी केलेलं आहे. आणि ते करत असताना अचानक माझ्या मनामध्ये आलं की अरे, आपल्याकडे माया नावाची आयकॉनिक टायग्रेस आहे आणि तिचे किमान काही लाख फोटो काढले गेलेले आहेत, तर तिच्यावरच एक कॉफी टेबल बुक बनू शकतं अशी एक पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली. नंतर मी त्याच्यावर काम सुरू केलं आणि जसं अधिक विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे, ही फक्त कॉफी टेबल बुकची कथा नाही आहे आणि ती लिहायला पाहिजे. आणि लिहायला पाहिजे तर आपणच का लिहू नये, हा त्याचा आरंभ बिंदू होता. आणि मग मी अनेक लोकांशी बोलत गेलो. सगळ्यात आधी तर माझे तेव्हाचे बॉस जे होते ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, त्यांना मी ही आयडिया कल्पना सांगितली आणि त्यांना ती बेहद आवडली. ते म्हणाले चांगला विषय हा, असा कोणी केलेला नाही, पण तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. म्हटलं ती मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. आणि मग पुढच्या साधारण 10 महिने 15-12 महिन्यांच्या कालावधीमध्ये मी विविध लोकांना भेटत राहिलो, जे भारताच्या बाहेर होते त्यांच्याशी संपर्क केला, फोटो जमा करत राहिलो, जी माहिती मिळेल ती व्हेरीफाय करत राहिलो की खरी आहे की नाही.
1: एखाद्या माणसाविषयी लिहिणं हे वेगळं आहे, म्हणजे त्याची गोष्ट सांगणं तुलनेने सोपं आहे.
0: बिलकुल.
1: त्याच्याशी बोलून सुद्धा जर का जिवंत असेल तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून लिहिता येऊ शकतं. पण या वाघिणीची गोष्ट ही वेगवेगळ्या माणसांकडनं अशी गोळा करत गेलात का, कसं तिचा इतिहास म्हणा किंवा तिची थोडीशी पार्श्वभूमी, तिचा वंश वगैरे, अशी ही माहिती कशी मिळवली सगळी?
0: माहिती मी वेगवेगळ्या लोकांकडून घेत गेलो, कारण मी म्हटलं तसं तिच्यावर प्रेम करणारी खूप लोक होती, त्यामुळे तिला तिच्या जन्मापासून पाहणारी लोक होती.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये पर्यटक होतेच, छायाचित्रकार नक्कीच होते, पण त्या त्यावेळी ताडोबामध्ये काम करणारे वनकर्मचारी होते, अगदी वनमजूर सुद्धा. मी त्यांच्याशीही बोललो, कारण सगळ्यात जास्त काळ जंगलामध्ये ते काम करत असतात.
1: फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
0: अगदी अगदी अगदी. तर या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जमा केल्या, पण मला ते एक माहितीचं संकलन सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
1: बरोबर.
0: माझे स्वतःचे अनुभव होतेच ऑफकोर्स, ह्याच्यामध्ये माझी पत्रकारिता कामाला आली. मी म्हटलं की आपण याच्यावर रिसर्च सुद्धा केला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र जी आहेत ती सुद्धा मी मिळवली, त्याचा अभ्यास केला आणि ज्या ठिकाणी वाटत होतं की हे खरं असू शकत नाही त्या ठिकाणी मग माझ्या तर्काचा आधार घेतला की हे असं असू शकतं का. मी माझ्या प्रस्तावनेतही म्हटलंय जर काही चूक असेल तर ती जबाबदारी माझी आहे, पण मी तर्काचा आधार घेतला. कारण एक तर तिच्या भोवती ना एवढ्या कथा गुंफल्या गेल्या, त्या बऱ्याचशा दंतकथा वाटाव्यात अशा सुद्धा होत्या. तर काही लोकांनी कथा अशाही सांगितल्या मला की तिचं पहिली पिल्लं जी होती ती मोस्ट प्रॉबेबली वाईल्ड डॉग्सनी म्हणजे रानकुत्र्यांनी मारली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. तर तिने एवढा राग त्यांचा मनात ठेवला की त्या कळपामधल्या, त्या रानकुत्र्यांच्या कळपामधल्या प्रत्येक रानकुत्र्याला तिने शोधून शोधून मारलं, असं एकदम आपण जे फिल्ममध्ये पाहतो चित्रपटात तसं सांगितलं. आता हे काही तर्काला पटणारं नाही. मला नुसती गोष्ट नाही तर मला त्याच्या मागची शास्त्रीय बैठक जी आहे ती सुद्धा मांडायची होती. कारण वाघाविषयी प्रेम उत्पन्न व्हावं या पुस्तकाने, आदर उत्पन्न व्हावा हा उद्देश आहे, परंतु कुठलाही गैरसमज उत्पन्न होऊ नये ही काळजी सुद्धा मला घ्यायची होती.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी मी शास्त्रीय माहितीची सुद्धा जोड त्याला दिली, त्यामुळे वेगवेगळ्या बायोलॉजिस्टशी मी बोललो की हे बरोबर आहे का जे ऐकलं आहे ते, किंवा वाघाची साधारण रचना किंवा त्याचं मिलन आणि पुढे सगळं पिल्ल होणं ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात, जीवनक्रम कसा चालतो हे सगळं, आणि मायाची जी वंशावळ आहे ती सुद्धा पुन्हा जुन्या लोकांशी बोलूनच काढावी लागली. कारण तेव्हा तर मी स्वतःही जंगलात जात नव्हतो, तर मग जुन्या लोकांशी बोलणे, त्या त्या काळचे वर्तमानपत्रामध्ये आलेले रिपोर्ट्स पाहणे किंवा वनविभागाच्या दफ्तरी असलेले डॉक्युमेंट्स काढणे आणि त्याचा अभ्यास करणे, ह्या सगळ्या गोष्टीतून हे सगळं शेवटी पुस्तक आकाराला आलं.
1: पण त्याची आखणी, म्हणजे तुम्ही म्हटलं तसं त्याच्यातली रंजकता सुद्धा फार महत्वाची आहे.
0: बिलकुल. कारण वाचणाऱ्याला बोर होता कामा नये. नुसतीच शास्त्रीय माहिती देणं किंवा घडलेल्या घटनांची जंत्री मांडणं हे तसं तुलनेनं सोपं झालं असतं, पण मग तितकं ते रंजक झालं नसतं. आणि मुख्य जो व्यापक उद्देश जो आहे की वाघ या प्रजातीबद्दल प्रेम आणि आदर उत्पन्न होणे, हा जो व्यापक उद्देश होता तो सफल झाला नसता. त्यामुळे मी पहिल्यापासूनच काय ठरवलं की एकतर हे खूप सोपं असेल सगळं, माझं लिखाण जे असेल ते सोपं असेल, त्याचं सादरीकरण असेल ते सोपं असेल, आणि त्याच्यामध्ये भरपूर छायाचित्र असतील, जेणेकरून माणसाने ते हातात घेतलं तर त्याला ते पुन्हा खाली ठेवावं असं वाटतं कामाने. आणि त्या चॅप्टर्स छोटे छोटे असतील, प्रकरणं छोटी छोटी असतील, खूप दीर्घ नसतील, वाक्यरचना छोटी छोटी असेल, आणि एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे जाताना त्याला काहीतरी एक लिंक असेल, ते प्रकरण संपत असताना वाचकाला असं वाटावं की अरे पुढचं प्रकरण वाचलं पाहिजे आत्ताच, नंतर वाचता कामा नये, हा सगळा विचार करून या पुस्तकाची मी बांधणी केली.
1: बरं, आणि त्याचं स्वागत खूपच झालं या पुस्तकाचं.
0: हो, म्हणजे मला खरं सांगायचं तर मला अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही ताडोबाने पहिली आवृत्ती पब्लिश केली आणि माझी अपेक्षा अशी होती की 200-300 किंवा फारच झालं तर 500 प्रती काढाव्यात, कारण जे मी ऐकून होतो विशेषतः मराठी पुस्तकांच्या बाबतीत की लोक पुस्तकं विकत घेत नाहीत आणि मग खप होत नाही, 100-200 प्रती जातानाच खूप अडचण होते. आणि माझ्या बॉसनी म्हणजे डॉक्टर रामगावकरांनी थेट 2000 कॉपीज काढायचं ठरवलं, तेव्हा मी खास जाऊन त्यांना विनंती केली की सर कृपया असं करू नका, सगळ्या कॉपीज अंगावर पडतील आणि फारच वाईट होईल, म्हणजे मग इथे ढीग लागलेले राहतील. आणि ते एकमेव असे होते की ज्यांनी म्हटलं की नाही, मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यात हे संपतील आणि लवकर तुम्ही इंग्रजी आवृत्तीची तयारी करा, कारण लोक इंग्रजी आवृत्ती मागू लागतील.
1: अच्छा,
0: मला काही तसं वाटलं नव्हतं.
1: रामगावकर साहेबांचा दृष्टेपणा,
0: बिलकुल बिलकुल, अगदी अगदी अगदी दूरदर्शीपणा. आणि त्यांनी म्हटलं तसंच झालं, 6 महिन्यामध्ये आवृत्ती ती जवळजवळ संपली आणि इंग्रजीची मागणी होऊ लागलेली होती.
1: अच्छा, आणि मग त्याचं इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही स्वतःच केलं?
0: हो, मीच त्याचा इंग्रजी अनुवाद केला, कारण पुन्हा तोच माझा अट्टहास हा होता की त्यातली सिम्प्लिसिटी जाऊ नये, साधेपणा जाऊ नये, आणि त्याच्यामध्ये फार कोणी शास्त्रीय विद्वत्ताही त्याच्यामध्ये येऊ नये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा ती भाषा अलंकारिक किंवा अवजड होऊ नये. त्या दृष्टीने मी म्हटलं आपणच प्रयत्न करून पाहावं, तर तेही ठीक झालं असावं कारण तेही लोकांनी वाचलं.
1: बरोबर, सोपं आणि रंजक अशा पद्धतीचं लेखन एका वाघिणीविषयीचं. या पुस्तकाच्याच निमित्ताने नव्हे तर एकूणच जंगलाविषयीचं प्रेम वाढीस लागलं, आणि मग कोणकोणत्या जंगलांना आतापर्यंत भेटी देता आल्या?
0: मी भारतामधल्या ना बहुसंख्य, सगळ्याच म्हणताना येणार मला, भारतातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये मी हिंडलो आहे सुदैवाने. आपल्याकडे महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं झालीच आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काही भाग महाराष्ट्रात येतो पेंचा, काही मध्य प्रदेशमध्ये आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर पन्ना आहे, राजस्थानमध्ये सरिस्का आहे, रणथंबोर आहे. तर केवळ टायगर रिझर्वला किंवा व्याघ्र प्रकल्पांनाच भेट द्यायचं असं नाही, तर मला पक्ष्यांचीही खूप आवड आहे, त्यामुळे राजस्थानमधल्या भरतपूरला मी गेलेलो आहे. राजस्थानमध्ये एक झालना नावाचं एक लेपर्ड म्हणजे बिबट्यांचं एक अभयारण्य आहे, ते फार सुंदर आहे, तिकडे मी गेलो आहे. आणि वर आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नावाचं जे जंगल आहे ते फार सुंदर आहे. मला आमची, माझी आणि माझ्या बायकोची दोघांची इच्छा होती की आपण जर भारताच्या बाहेर कधी गेलो तर पहिल्यांदा भारताबाहेरची ट्रीप करायची ती मसाई माराची करायची, केनियाची. ती आम्ही 2019 केली, पण तरी मी म्हणेन की अजून खूप बघायचं राहिलेलं आहे.
1: म्हणजे जंगलात इतकं काही काही सामावलेलं असतं.
0: नक्की, मी तर म्हणेन तुम्ही एकाच जंगलात वारंवार गेलात ना तरी तुम्हाला वेगवेगळी रूपं दिसतील निसर्गाची, त्या जंगलाची, आणि ते जंगल तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी दाखवेल. मी मगाशी म्हटलं तसं, पहिला वाघ मला 4 वर्षांनी दिसला, मी जंगल फिरायला लागल्यापासून. मध्य प्रदेशातल्या कान्हा नावाच्या जंगलामध्ये मला तो पहिला वाघ मिळाला आणि पहिला बिबट्या पाहायला मला 10 वर्ष लागली.
1: बर,
0: पहिला अस्वल पाहायला मला 10 वर्ष लागली. तर जंगल तुम्हाला ना संयम शिकवतं. म्हणजे मी नेहमी पाहतो लोकांना ना वाघ बघायचा असतो, वाघ बघायचा असतो, तर त्याचंही मी एक उदाहरण सांगतो की एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की मी कामानिमित्तच जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या दिवशी जवळजवळ 100 किलोमीटर मी जंगलामधून फिरलो.
1: बर,
0: वाघ सोडा मला मोर सुद्धा दिसला नाही.
1: अच्छा, बर,
0: एखादा दिवस असा असू शकतो. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. जंगल तुम्हाला कुठल्या वेळी काय दाखवेल हे सांगता नाही यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्षण असाही आलाय की मी 3 तासामध्ये 8 वाघ पाहिले.
1: बर, अच्छा, वा.
0: आणि मी वाघ पाहण्यासाठी गेलो नव्हतो, मी कामासाठी गेलो होतो. आणि त्या प्रवासात मी साधारण 20-30 किलोमीटर प्रवास केला असेल, त्या टप्प्यामध्ये मला 8 वाघ पाहायला मिळाले 3 तासांमध्ये.
1: बर,
0: अशा गोष्टी होऊ शकतात,
1: म्हणजे हा चमत्कार वाटा,
0: चमत्कारच आहे बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जंगलावर सोडून द्या, निसर्गावर सोडून द्या.
1: म्हणजे साधारणपणे असं असतं पर्यटकांचं की एकमेकांना दिसल्यानंतर विचारतात दर्शन हुए क्या, म्हणजे वाघ दिसला का तुम्हाला.
0: बरोबर,
1: हे मुख्य आकर्षण असतं.
0: बरोबर,
1: तर पण फक्त वाघच नाही तर इतरही अनेक गोष्टी
0: बिलकुल. मी जसं मगाशी म्हटलं तसं की एक पक्षी बघून आम्ही जंगलाच्या प्रेमात पडलो, वाघ बघून नाही.
1: बरोबर,
0: वाघ बघायला तर बरीच वर्ष गेली.
1: पशु पक्ष्यांचं वैविध्य हे जसं जंगलामध्ये, तसंच तिथल्या वनसंपत्तीचं, झाडांचं,
0: बिलकुल बिलकुल, अगदी साध्या कीटकांचं. हा, मी नेहमी सांगतो की तुम्ही एक कुठला तरी कीटक निवडा, त्याचा अभ्यास सुरू करा, तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असेल. एवढी विविधता आहे निसर्गामध्ये. तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण निवडावं आणि त्याचा अभ्यास करावा. जसं आता आपण म्हटलं की मी पक्ष्यांबद्दल म्हटलं की मला आधी पक्ष्यांची आवड तेवढीशी नव्हती, पण आमचे डोंबिवलीतलेच एक आमचे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद कामत म्हणून, व्यवसायाने डॉक्टर आहेत परंतु वृत्तीने पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी आहेत, आणि त्यांच्यामुळे मला तीही आवड लागली. आणि मग आता कसं होतं की तो पक्षी जर दिसला तर तो कुठल्या आदिवासात होता, किती वाजता दिसला, त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची सुद्धा सवय झाली. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्या आणि मग तुम्हाला निसर्ग भरभरून देईल.
1: बरोबर. जंगल पाहण्याच्या वेळा अशा कोणत्या विशेष?
0: मी म्हणेन जे टिपिकली सांगितलं जातं ते असं आहे की सकाळी लवकर च्या वेळेमध्ये आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ही सगळ्यात आदर्श वेळ आहे, हे नक्कीच आहे, ज्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यावेळी प्राणी असतील पक्षी असतील हे सगळे जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन होण्याची संधी असते, हे खरं आहे अगदी. पण माझं आणखीन एक मत असं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी काहीही दिसू शकतं. आता आपण वाघाबद्दल बोलतो आहोत तर मी दुपारी 1:30 टळटळीत उन्हामध्ये वाघीण आणि तिचे दोन बछडे रस्त्यावरून चालताना पाहिलेले आहेत. अगदी डांबरी रस्त्यावर मी दुपारच्या वेळेमध्ये वाघ पाहिलेला आहे, किंवा रात्री 9:30 सुद्धा मी डांबरी रस्त्यावर पुन्हा जो आम रहदारीचा रस्ता आहे अशा ठिकाणी वाघ पाहिलेला आहे. त्यामुळे सगळे काही वन्यजीव हे झोपलेले असतात आणि मग आपल्याला दिसणार नाहीत असं नसतं, परंतु हो आदर्श वेळ ही सकाळी लवकरची आणि संध्याकाळची. पण पुन्हा असं आहे की रात्रीच्या वेळेमध्ये जे नॉक्टर्नल असतात, जे रात्री फिरणारे प्राणी निशाचर प्राणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे.
1: अर्थात या सगळ्या म्हणजे जंगल निरीक्षणासाठी जे नियम आहेत ते सगळे पाळ
0: अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजे. अगदी तुम्ही देव मानत असाल, तुम्ही धर्म मानत असाल, ज्या गोष्टीला तुम्ही मानता आणि त्या गोष्टीचे जसे नियम तुम्ही पाळता तसेच नियम जंगलाचे तुम्ही पाळले पाहिजे, तेव्हा जंगलही तुम्हाला सहकार्य करेल.
1: बरोबर. म्हणजे आपल्यापासून तिथल्या पशु पक्ष्यांना किंवा निसर्ग संपत्तीला कुठच्याही प्रकारे
0: हानी होऊ नये अगदी
1: याची काळजी घेतली.
0: बिलकुल बिलकुल.
1: पर्यटकांचे काय अनुभव येतात असे तुम्ही ज्यावेळेला सफरीवर जाता त्यावेळेला?
0: काही अनुभव खूप छान असतात, काही खूप वाईट असतात. वाईट अनुभवांमध्ये एक एकदा अगदी सर्वसाधारण अनुभव असा आहे की वाघच बघायचा हट्ट असतो आणि दुसरं काही बघायचं नसतं. आणि मग ते काय होतं की गाईड्स असतात जे निसर्ग मार्गदर्शक असतात किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ते खूप दबाव आणतात की आम्हाला वाघच बघायचं, बाकी काही बघायचंच नाही. गाईड अगदी सांगू लागला की हे झाड बघा किती सुंदर आहे, या झाडाचं हे महत्त्व आहे, किंवा तो पक्षी हा अमुक ठिकाणाहून इथे स्थलांतरित होऊन आलेला आहे, पण त्यांना ते ऐकायचं नसतं. तर अशा पद्धतीचे पर्यटक मात्र खूप त्रासदायक असतात. काही वेळेला काही पर्यटक गोंधळ करतात, अगदी वाघ दिसला, वाघाबद्दल बोलतो म्हणून वाघ दिसला तर मग आरडाओरडा करतील किंवा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचे गोंधळ घालणारे काही लोक असतात.
1: जोखमीचं ठरू शकतं.
0: बिलकुल बिलकुल. आणि केवळ या मुद्द्यामुळेच आता जवळजवळ सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, कारण वाघाबरोबर सेल्फी काढण्याचं एक वेळ लोकांना निर्माण झालेलं आहे.
1: बापरे,
0: तेही धोकादायक आहे. तर असे काही पर्यटक असतात. पण चांगले अनुभव म्हणजे कित्येक पर्यटक असे आहेत की जे खूप सजग आहेत पर्यावरणाच्या प्रती, वन्यजीवनाच्या प्रती, त्यामुळे ते वाचून आलेले असतात कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत, परफ्यूम लावू नये, सुगंधी कुठलं तेल किंवा काही लावू नये, अगदी अगदी तीव्र वासाचे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना माहीत असतात. आवाज करू नये, कचरा टाकू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचं असं काही ज्ञान असतं, म्हणजे पक्षी पाहतील तर त्यांनाही माहीत असतं की ही प्रजाती कुठली आहे, नर आहे की मादी आहे. आणि ते त्या निसर्ग मार्गदर्शकाला म्हणजे गाईडला खूप कोऑपरेट करतात. तर अशा पद्धतीचे जे पर्यटक असतात ना ते खऱ्या अर्थाने आपलं निसर्ग संवर्धनाला मदत करत असतात. काही लोक पुढे जाऊन अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणग्या सुद्धा देतात की तुम्ही जे काम करता आहात त्याच्यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा, असं करणारेही पर्यटक आम्ही पाहिलेले आहे.
1: अच्छा. निसर्गाचं फार सुंदर असं रूप जसं असतं त्याचप्रमाणे रौद्र रूप सुद्धा पाहिलं.
0: बिलकुल बिलकुल.
1: निसर्ग एकूण हा समतोल कसा राखत असतो?
0: मला असं वाटतं ना की हे एक ऑटोमॅटिक अशी एक रचना जी स्वयंप्रेरणेने स्वयंचलित अशा पद्धतीची ती एक रचना निसर्गाने छान बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हाही गडबड होते ती माणसामुळे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहीत नाही एकूण या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये माणसाचं स्थान काय आहे, हा प्रश्न मी स्वतःलाच वारंवार विचारतो. तज्ज्ञ याचं उत्तर देऊ शकतील. मला असं वाटतं की माणसाचं काही स्थान नाही, कारण असं की माणूस जर या पृथ्वीवरून या सृष्टीत

0: नाहीसा झाला तर निसर्गाचं काही बिघडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी एक मधमाशी जी आपल्या तुलनेत आपण नगण्य समजतो ती जर नाहीशी झाली तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल. का असं होईल? कारण ही मधमाशी जी आहे ती पॉलिनेशनचं परागीभवनाचं काम करते, तिच्यासारखी इतरही असंख्य कीटक. आणि आपण पेस्टिसाइड्स कीटकनाशकं फवारून या मधमाशीला किंवा इतर कीटकांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर निसर्गाने ही रचना छान बनवून दिली आहे की मधमाशी किंवा इतर कीटक परागीभवन करतील आणि मग फुलापासून फळ तयार होईल आणि त्या फळापासून बिया तयार होतील, त्या बीपासून आणखी इतर झाडं किंवा वनस्पती तयार होईल. गवताचं साधं उदाहरण घ्या की पहिला पाऊस आल्यानंतर गवताचे अंकुर जमिनीतून बाहेर यायला सुरुवात होते,
1: तोपर्यंत सुप्त असतं
0: अगदी. आणि मग जेव्हा पाऊस संपतो, कडक ऊन पडतं, तेव्हा ते गवत वाळतं, पिवळं होतं आणि एका क्षणी असं वाटतं की इथे काही नव्हतंच कधी, बरोबर. परंतु त्याच्या बिया ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली कुठेतरी सुप्तावस्थेत असतात आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर ते बाहेर येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना किती छान आहे. आता हे वनस्पतींबद्दल झालं, प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे की निसर्गाने त्यांना एक व्यवस्था घालून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये मिलन करायचं, कुठल्या काळामध्ये प्रजनन करायचं आणि जेणेकरून खाद्याची सुरक्षिततेची हमी राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रजातींमध्ये निसर्गाने पॉज बटन सुद्धा दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे काय की उदाहरणार्थ अस्वल, अस्वलाचं मिलन होतं परंतु पावसाळ्यात प्रजनन होत नाही,
1: बर,
0: पिल्लाला जन्म दिला जात नाही, पॉज बटन दाबलं जातं. कारण पावसाळ्यात कोरडी जागा नसते पिल्लांना ठेवण्यासारखी किंवा इकडून तिकडे जाण्यासारखी परिस्थिती नसते, पुरेसं अन्न उपलब्ध नसतं. अशा वेळी त्या अस्वलीच्या पोटामध्ये जरी गर्भधारणा झालेली असेल तरी सुद्धा पॉज बटन दाबलं जातं आणि मग पावसाळा सरल्यानंतर जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, भरपूर खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते, तेव्हा ती पिलांना जन्म देते.
1: अच्छा. म्हणजे हे चक्र किती व्यवस्थित आहे, सुनियोजित आहे.
0: अगदी सगळं निसर्गाने छान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गडबड होते ती माणसामुळे गडबड होते.
1: निसर्गापासून संयम हा एक महत्वाचा गुण मगाशी ज्याचा उल्लेख झाला, तर आणखी काय काय शिकण्यासारखं आहे माणसाला?
0: बघा, निसर्गाकडून शिकण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा आदर करा. अगदी वाघ जरी घेतला तरी तो भूक लागली असेल तरच शिकार करतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की हरणं त्याच्या आसपास भटकत आहेत पण तो डुंकूनही त्यांच्याकडे बघत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे की एक वाघ पाण्यामध्ये बसलेला आहे आणि एक सांबर येतं, पाणी पिऊन निघून जातं.
1: बर.
0: मी स्वतः पाहिलेलं आहे एक सांबर पाण्यामध्ये उभं आहे, त्याच्या आजूबाजूला 5 वाघ आहेत.
1: अच्छा.
0: पण कुणीही त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ते पाणी पितं आणि निघून जातं. हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही हाव बाळगू नका, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच करा, दुसऱ्याचा सन्मान करा, आदर करा. सहज गंमत म्हणून कोणी कोणाची शिकार करतं का निसर्गात? नाही, तसं होत नाही. केवळ आपल्या भुकेपुरती आणि गरजेपुरती तेवढीच शिकार होते.
1: म्हणजे समाधान कुठे
0: बिलकुल
1: मानायचं हे सुद्धा.
0: बिलकुल. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्याचा सन्मान राखला जातो प्रत्येक प्रजातीकडून, माणूस वगळता.
1: वा, खूप छान. या अशा वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्ही देशातली तर जवळजवळ बहुतांश जंगलं तुमची पाहून झालेली आहेत, तर त्याच्यातलं सगळ्यात आवडतं जंगल कोणतं की म्हणजे पशु पक्षी आणि झाडांच्या बाबतीत सुद्धा?
0: अर्थात ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. तिथे मी कितीही वेळा जाईन, दिवसाच्या कुठल्याही वेळा जाईन, त्यामुळे ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवेगाव नागझिरा हे असं रत्न आपल्याकडे आहे ज्याची फार लोकांना माहिती नाही, फार लोक तिथे जात नाही. हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु ताडोबाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत नाहीत म्हणून कदाचित लोक तिथे जात नसतील.
1: किरण पुरंदरे त्या ठिकाणी.
0: बिलकुल बिलकुल. किरण पुरंदरेंनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे, व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यामुळे नागझिरा लोकांना अधिक प्रमाणावर माहिती झालं. तर हे एवढं सुंदर जंगल आहे की जिथे खूप प्रकारचे पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला एकमेव जंगल आहे की जिथे तुम्हाला जंगलाच्या आत राहता येतं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिथे राहिलो त्यावेळी तर तिथे लाईटसुद्धा नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता तिथे सोलारची व्यवस्था आहे. आणि मग तिथे ते प्रत्येक रूममध्ये एक कंदील दिला जायचा. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही रात्री जेवायला बसलो त्या कॅन्टीनच्या बाहेर, अर्थात लाईट नव्हतीच, टेबलावर मिणमिणता कंदील होता, आणि सहज म्हणून बॅटरी उचलून असं जर मी प्रकाश टाकला आणि माझ्याकडे

0: पाहणारे शेकडो डोळे मला दिसले, कारण हरणं
1: हां,
0: चरत होती
1: अरे
0: आसपास.
1: वा,
0: म्हणजे हा अनुभव किती अप्रतिम आहे, विचार
1: अनोखा
0: करा.
1: आहे
0: हा
1: अगदी.
0: अनुभव तुम्हाला बाहेर कुठे घेता नाही येत.
1: बरोबर, अगदी.
0: आणि अतिशय सुंदर जंगल आहे, फार लोक तिथे जात नाही. मेळघाट आपलं खूप सुंदर आहे, पुन्हा दुर्गम भागात आहे, वाघांचं दर्शन होत नाही तिथे फारसं, ही खरं आहे, पण जंगल म्हणून अप्रतिम आहे.
1: वा,
0: आणि मी असं म्हणेन की मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीच्या आसपास सुद्धा जंगलाचे काही तुकडे आहेत.
1: हाँ
0: आता दुर्दैवाने असं झालं की फक्त तुकडे तुकडेच उरलेले आहेत,
1: हाँ
0: अगदी 1 किलोमीटर 1 स्क्वेअर किलोमीटरचा असेल किंवा 2 चौरस किलोमीटरचा असेल, तर असे काही तुकडे आजच्या घडीला डोंबिवली शहराच्या आसपास सुद्धा आहेत. आपल्या हा जो कार्यक्रम ऐकणारी लोक असतील, मंडळी असतील, त्यांनी पाहावं की त्यांच्या गावाच्या शहराच्या बाहेर नक्कीच असे काही तुकडे अजून अस्तित्वात असतील. ते
1: हाँ
0: किती काळ अस्तित्वात राहतील माहीत नाही, पण आपण आवर्जून तिथे जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे?
0: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं एक मासिक न्यूजलेटर काढलं जातं, त्याचं नाव आहे ताडोबा डायरीज.
1: बरं.
0: त्या न्यूजलेटरचा मी कार्यकारी संपादक आहे. गेली जवळजवळ 5 वर्ष होत आली आता. हा सुद्धा एक प्रकारचा युनिक रेकॉर्ड म्हणता येईल, कारण मला वाटत नाही की अन्य कुठल्या व्याघ्र प्रकल्पाकडे अशा पद्धतीचं आणि इतक्या सलग काढलं गेलेलं मासिक न्यूज लेटर आहे.
1: वा, हां,
0: तर ते माझं मुख्य काम आहे. त्या व्यतिरिक्त मीडियाशी संबंधित जे काही काम करावं लागतं, प्रसिद्धीपत्रकं काढणं असेल
1: हां,
0: किंवा विविध प्रकारची पत्रकं बनवणं असेल, बुकलेट ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळं करण्याचं, कम्युनिकेशन, संवाद, बाह्य जगाशी संवाद साधण्यासाठी जे जे करावं लागतं ते मी ताडोबासाठी करतो.
1: म्हणजे एकूण ताडोबाच्या जंगलाविषयी आणि निसर्गाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं
0: बिल्कुल
1: अशाच प्रकारचा हा उपक्रम
0: बिल्कुल
1: म्हणावा लागेल.
0: बिल्कुल
1: असाच आणखी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जंगल स्टोरीज,
0: जी.
1: त्याविषयी थोडं.
0: माझ्या असं लक्षात आलं की कथाकथनाचा मराठीमधला जो आपला एक फॉर्म आहे तो अलीकडच्या काळामध्ये फार वापरला जात नाही. त्यातूनही वन्यजीवनाविषयी कथा सांगणं हे तर खूपच दुर्लभ झालेलं आहे. माझा असा प्रयत्न होता की आपण वाईल्ड लाईफमधल्या ज्या ज्या कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोचवाव्यात, आणि त्या कथाकथनाच्या माध्यमातून, जे लेखनाच्या माध्यमातून माझं चालू आहेच, परंतु आताच्या घडीला जो जमाना आहे तो सगळा सोशल मीडियाचा आहे, यूट्यूबचा आहे, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोकं त्या मीडियाचा वापर करतात. म्हणून मला त्या माध्यमामध्ये काहीतरी करायचं होतं, आणि मग ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण वेगवेगळ्या जंगलांमध्ये घडलेल्या कहाण्या, कथा ह्या आपण यूट्यूबवर सादर कराव्यात.
1: बर,
0: मग त्याच्यासाठी बोलभिडू नावाचं एक महाराष्ट्रातलं चांगलं सुप्रसिद्ध असं यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, मला स्वतःचं यूट्यूब चॅनल करून काही ते करण्याची इच्छा नाही. तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं आणि आतापर्यंत 20-25 एपिसोड आम्ही केले.
1: अच्छा,
0: लोकांचा चांगला प्रतिसाद, 10-15 मिनिटांची एक गोष्ट असते
1: हां,
0: आणि लोकांना ते ऐकायला आवडतं असं दिसतं आहे.
1: हाही एक निसर्ग प्रेम वाढवणारा अशाच प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. अनंत सोनवणे, आपण इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात. तुमच्याकडनं आम्हाला माया वाघिणीविषयी आणि त्याचप्रमाणे ताडोबा प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती मिळाली, आणि खरोखरच आणखी काही पर्यटक तिथे निश्चितच जातील. याच एका जंगलात नव्हे तर देशातल्या अन्य काही जंगलांना सुद्धा आवर्जून भेटी देतील. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

मित्र श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपली इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात वनिता मंडळ हा कार्यक्रम. आणि ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र. ते आम्ही सहक्षेपित करू.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05 झालेली आहेत. श्रोते हो, दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित झालेल्या बातम्या सुरुवातीला काही क्षण आम्ही आपल्यापर्यंत काही अपरिहार्य कारणास्तव पोचवू शकलो नाही यासाठी दिलगीर आहोत. आता प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

लता मंगेशकर यांनी गायलेलं शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतकार मीना मंगेशकर. यानंतर ऐकूया रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत.

गुलकंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांच्या आवाजात. सचिन मोटे यांचं गीत होतं, आमिर हडकर यांचं संगीत. कार्यक्रमात यानंतर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं, संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया महानंदा या चित्रपटातलं गीत, सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीत शांता शेळके यांचं, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: महानंदा चित्रपटातील या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. दुपारचा 1:30 वाजतोय. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतरमंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. जंतरमंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं CCTV, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि PCR लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली.

जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्याराणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन चा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहिरीपुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षानंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्यपदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदियाराणी देवी सोरखैंबम हिने कांस्यपदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदकसंख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरघेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतरमंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राष्ट्रीय स्तरावरील ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीतील सुवर्ण पुरस्कारानं कडेपूर ग्रामपंचायतीचा सन्मान, जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम आणि जिल्ह्यात खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण, यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाद्वारे आयोजित यावर्षीची 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स राजस्थानमध्ये जयपूर इथं पार पडली. यामध्ये केंद्र, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या विविध विभागात काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी आणि विभाग तसंच संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. यंदा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत देशातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पुरस्कारासाठी पात्र ठरली. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड आणि ग्रामपंचायत अधिकारी एस डी मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरज तालुक्यातील बिळंकी इथं उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या असून लवकरच डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या. आमदार डॉ सुरेश खाडे आणि अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन अत्याधुनिक ऑटोमॅटिक लॉन्ड्री मशीन तसंच पुरुष शस्त्रक्रिया अतिदक्षता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. 9.5 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं हे साहित्य आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात केंद्र पुरस्कृत योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानं वेग घेतला आहे. जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या 25,73,339 असून यासाठी 8 मतदान नोंदणी अधिकारी, 119 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 249 मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक

0: आणि 2482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयानं 1 एप्रिल ते 22 जुलै या कालावधीत ई ऑफिस प्रणालीद्वारे 37,222 ई पावत्या स्वीकारल्या आणि नोंदवल्या असून मंत्रालय स्तर वगळता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ई फाईल निर्मितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं 17,562 फाईल्स ई ऑफिस प्रणालीवर तयार केल्या असून याबाबतीत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. अभियानाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध दिंड्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य सेवा देण्यात आली. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची यंदाची 31वी वसंत व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. याचं उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्येष्ठ उद्योजक डॉ अशोक खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानिमित्त मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीपाचं एकंदर क्षेत्र 2,46,118 हेक्टर असून सध्या 1,86,477 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये भात, बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचा समावेश आहे. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मुंबई अस्मिता वाहिनीनं हे वार्तापत्र सहक्षेपित केलं होतं. 1:45 झालेली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कवी सौमित्र यांचं गीत, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे.

0: सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत होतात. आताच येत होतं प्रज्ञा खापरे यांनी गायलेलं, प्रवीण सुरेश भट यांचं हे गीत होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:55 झालेली आहेत. श्रोतेहो पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
2: बेदुने शून्य ही रवींद्र रेखा गुरव यांची कादंबरी. अत्यंत समर्पक असं शीर्षक या कादंबरीला दिलेलं आहे. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नानं, शक्तीनं, युक्तीनं सुखी व्हावं असा महत्वाचा संदेश देणारी संत गाडगेबाबा यांची पूर्ण कविताच या कादंबरीच्या सुरुवातीला दिलेली आहे. संत गाडगेबाबा हा शब्द कुठेतरी देण्यामागं लेखकाचा निश्चितच काहीतरी हेतू आहे, जो कादंबरी वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येतोच. तो शाळेच्या दारात पोहोचलाय या वाक्यानं या कादंबरीची सुरुवात झाली आहे. मग शाळेचं, शाळेतल्या शिक्षकांचं, तिथं असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, तसंच शाळेशी संबंधित वरिष्ठ संस्थापक संचालक मंडळ यांची ओळख संवादाद्वारे, प्रसंगांद्वारे या कादंबरी दरम्यान होते. शालेय पोषण आहार, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेचे कार्यक्रम, शाळा गळतीची कारणं, परीक्षा दरम्यानच्या समस्या, अतिरिक्त शिक्षक इत्यादी समस्या कादंबरीत येत राहतात. संस्कार, शिक्षण आणि पाठ्यपुस्तकाबाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या एका ध्येयवेड्या सरळ मार्गी आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करू इच्छिणाऱ्या शिक्षकाची शिक्षण क्षेत्राकडूनच तसेच समाजाकडूनही होणारी अवहेलना, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता याचं आर्त चिंतन या कादंबरीतून केलं गेलेलं आहे. क्वचित प्रसंग

0: की गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणारं कौतुक वा मुलांनी त्यांच्या वाटेकडं डोळे लावून स्वागतासाठी आणलेले रानफुलांचे गुच्छ असे काही आनंद क्षणही आहेत. कायमस्वरूपी विना अनुदानित कर्मचारी गटात मोडणारा हा शिक्षक, अशा शिक्षकाचे हाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमधून कादंबरीत उद्धृत केले गेलेले आहेत, ज्याची फक्त शीर्षक देते शिक्षक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, विना अनुदानित कृती समितीची भीक मांगो आंदोलन, विना अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भाळी काळी दिवाळी. केवळ या शीर्षकांवरूनच आपल्याला समस्येची तीव्रता जाणून घेता येईल. माणसातला स्वार्थ रक्ताच्या नात्यालाही सोडत नाही हे पान 45 वरील एक ठळक वाक्य एखाद्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावल्यास त्या देशाला पराभूत करणं सोपं असतं असं म्हटलं जातं. हे पान 235 वरील वाक्य हे ही असं ते अनेक प्रसंगातून या कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे. ग्रामीण भाषेतील संवाद आणि एकंदरीतच प्रवाहीपणा वाचकाला गुंतवून ठेवतो. कादंबरीत अधूनमधून येणाऱ्या कविता, लेखकाच्या मनातील भावना या कादंबरीच्या आशयाला पुष्टी देणाऱ्या आहेत. त्यातील आपलं शेत वाचवण्यासाठी आई शेतालाच पोटात घेते आणि आई परिस्थितीनं खचलेल्या आपल्या मुलाला धीर देण्यासाठी आपल्या आत सामावून घेते या कल्पना हृदयद्रावक आहेत. एका तत्वनिष्ठ शिक्षकाच्या नजरेतून बिघडत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेचा पर्यायानं समाज व्यवस्थेचा ऱ्हास पावत चाललेल्या मानवी मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून रवी गुरव यांनी केला आहे. संपूर्ण कादंबरीचा संक्षिप्त आढावा घेत राजेश गवस यांनी मोजक्या शब्दात याची पाठराखण केली आहे. खरं तर एखाद्या शिक्षकाच्या आयुष्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील लेखन असावं असा भास वाचकांना होतो, कारण असंच दृश्य अशाच बातम्या अधूनमधून आपण सातत्यानं पाहत असतो ऐकत असतो. या शिक्षकाचं नेमकं काय होतं हे मात्र या कादंबरी वाचनातून वाचकांनी जाणून घ्यावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. ऑर्किड ही वनस्पती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सपुष्प वनस्पतीतील सर्वात मोठा कुळ ऑर्किडचा असून जवळजवळ 3500 त्याच्या प्रजाती आहेत. ऑर्किडच्या भिन्न प्रजातीतील फुलांमध्ये आकारमान तसंच रंगांमध्ये वाढती विभिन्नता हे याचं वैशिष्ट्य आहे. अशा या सर्वात सुंदर फुलास मोठ्या शहरात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा या निर्यातीला प्रचंड वाव आहे. बदलतं व्यापारी धोरण याला आणखीन पोषक ठरू शकतं. आपल्या देशातील ईशान्येकडील राज्य, पश्चिम घाट इत्यादी ठिकाणी कमी खर्चात किंबहुना नैसर्गिक हवामानात याची लागवड होऊन फुलं निर्यात करून बहुमूल्य परकीय चलन मिळवणं शक्य आहे. ऑर्किड सर्वत्र आढळतात असं जरी असलं तरी व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रजाती या उष्णकटिबंधातील आहेत. त्यातल्या त्यात या आद्रवनातील म्हणजेच भारत, ब्राझील, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण मध्य अमेरिका इत्यादी. ब्राझीलचा कॅटलिया, मेक्सिकोचा लिलिया आणि भारताचा डेंड्रोबियम आणि सिम्बिडियम यांचा आधुनिक संकरित ऑर्किड विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे. ऑर्किड लागवड करणाऱ्या राष्ट्रांप्रमाणे आपल्या देशात सुद्धा 1500 विभिन्न ऑर्किड प्रजातींची संपत्ती आहे. त्यापैकी जवळजवळ 200

0: 50 प्रजाती दक्षिण भारतात विशेषतः पश्चिम घाटामध्ये आढळतात. महाबळेश्वर भागामध्ये 40 प्रजाती आढळतात. राष्ट्रीय कृषी संशोधनातून असं आढळलं आहे की स्थानिक व्हेंडा स्पेसीज ही सर्व बाबतीत सरस आहे. याचा उपयोग व्यापारी लागवडीसाठी चांगला होऊ शकतो. भारतामध्ये आढळणाऱ्या प्रजाती या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आणि महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्यांच्या संकरासाठी आणि सुधारण्यासाठी मोठा वाव आहे. ऑर्किडचे चांगले गुणधर्म म्हणजेच फुलांच्या दांड्याची लांबी, प्रत्येक दांड्यास जास्त फुलं येणं, फुलं बरेच दिवस ताजी राहावी, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून संकरित ऑर्किड तयार केलं जातं. आतापर्यंत 45,000 नवीन संकरित ऑर्किड तयार केली आहेत. यामध्ये दरवर्षी 1,000 संकरित ऑर्किडची भर पडते. ऑर्किडची फुलं आश्चर्यकारक सुंदर असतात आणि ती बराच काळ टवटवीत राहत असल्यामुळे त्यांना जास्त भाव मिळतो. काही ऑर्किडची फुलं झाडावर 3 महिन्यांपर्यंत टवटवीत ताजी राहतात, तर तोडून टिकवली तर 4 आठवड्यांपर्यंत ताजी राहतात. ऑर्किडची लागवड 2 उद्देशानं केली जाते, एकतर फुलं किंवा दांडे विकण्यासाठी आणि दुसरी पूर्ण झाडं विकण्यासाठी, आणि यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. सिरपोडियम, जिवोडोरम, ब्लोटिला इत्यादी काही ऑर्किड प्रजातींचा उपयोग सरस बनवण्यासाठी होतो आणि हा सरस संगीतवाद्य काचमण्यांच्या उद्योगधंद्यात होतो. ऑर्किडचा वापर अन्न म्हणून सुद्धा करतात. मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रांमध्ये अनिक्टोचिलसची बानं भाजी म्हणून खाल्ली जातात. डेंड्रोबियम सॅलॅक्सिन्सची वाळलेली पानं भात शिजताना मिसळली तर भाताला अतिशय चांगला स्वाद येतो. सायप्रसमध्ये ऑर्किड कंदापासून दूध मिश्रित स्वादिष्ट पेय बनवतात. ऑर्किडचा वापर औषध म्हणूनही करतात. काही भागामध्ये सिम्बिडियम गिगॅटियमचा वापर जखम झाल्यास रक्तप्रवाह थांबवण्यासाठी करतात. मलबारमध्ये व्हेंडा स्पॅथुलॅटाच्या फुलांच्या भुकटीचा वापर यकृत विकार, उदरवेदना, अंगदुखी या विकारांवर उपाय म्हणून केला जातो. आयुर्वेदिक शास्त्रातही याचा वापर औषधासाठी केला जातो. सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्याला माहिती असलेलं व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे व्हॅनिलिन अल्कोलाइड व्हॅनिला नावाच्या ऑर्किडमधून विभक्त करून मिळवलं जातं. ऑर्किडचं फूल हे काही देशांचं राष्ट्रीय फूल आहे. ऑर्किड्स जंतुनाशक, बुरशीनाशक द्रव्य तयार करण्यासाठीही वापरतात. याचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ शकतो.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
4: पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धन संपदा.
5: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
6: श्रोते हो नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
7: नमस्ते.
6: सर सुरुवातीला आम्हाला सांगा, पोटविकार म्हणजे नेमकं काय?
7: पोटासंदर्भीतल्या ज्या तक्रारी आहेत, जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
6: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
7: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका

0: त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, स्वादुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि अंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग. अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
0: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
0: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते. आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचे त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं. पोटातील काही आजार असतील, त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखे व्यसन, तंबाखूसारखं व्यसन याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
0: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात. आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
0: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्त्याऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळं ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात, अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं, अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचं होतो.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
3: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
4: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
5: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात, पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहीत असायचा शाळा मे महिन्याच्या
4: पाऊस 5 जूनला येणार,
5: हे 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला, शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार, तर ते अन्नधान्य कमी होईल शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत जसं हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय,
4: बरोबर,
5: आणखी तेही फायद्याचं नाही, तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य, हां, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलं आहे की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल, मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊस पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीच्या आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे, कोरोनामध्ये
4: कोरोनामध्ये.

0: तशी वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते, तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांना ते लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
1: बरोबर.
0: आणि तिसरा,
1: स्वच्छ हवा
0: नाही, ते महत्वाचं आहे.
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
0: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
0: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय. आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागले.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
0: आव्हानं आहेत, ती वाढत चाललेली
1: आहे.
0: यावेळी धोक्याचे संदेश दिले तेवढे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
1: खरं
0: हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्या आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
1: आव्हानांमध्येच आणखी वाढ,
0: प्रचंड वाढ झालेली आहे, आपण दुर्लक्ष केलं.
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणू किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं
0: आहे
1: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
0: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्यात येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
1: बरोबर.
0: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवशी तर मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे. औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय, उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
2: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. सर्वोच्च न्यायालय ने 18 वर्ष से कम उम्र और बिना किसी आपराधिक रिकॉर्ड वाले प्रदर्शनकारी विद्यार्थियों को तुरंत रिहा करने का निर्देश दिया. संसद के दोनों सदनों की कार्यवाही विपक्षी सदस्यों के हंगामे के कारण बाधित. लोकसभा में लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक पर चर्चा शुरू. एयर इंडिया ने अमृतसर हवाई अड्डे पर इजी कनेक्ट हब एंड स्पोक मॉडल शुरू किया है. इससे पंजाब 27 अंतर्राष्ट्रीय गंतव्यों से जुड़ सकेगा. झारखंड में 6 शीर्ष कमांडर सहित 16 माओवादियों का आत्मसमर्पण. सरकार ने 18 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में साइबर अपराध के मामलों में E0 FIR दर्ज करने की व्यवस्था शुरू की. दक्षिणी जापान में 7.1 तीव्रता का भूकंप आया, सुनामी की चेतावनी जारी. और छत्तीसगढ़ तथा ओडिशा में मूसलाधार बारिश का रेड अलर्ट. दिल्ली सहित उत्तर भारत के कई राज्यों के लिए ऑरेंज अलर्ट. अब समाचार विस्तार से. सर्वोच्च न्यायालय ने आज गैर आपराधिक रिकॉर्ड वाले 18 वर्ष से कम आयु के छात्र प्रदर्शनकारियों को रिहा करने का निर्देश दिया. न्यायालय ने अधिकारियों को नीट परीक्षा पेपर लीक के विरोध में हुए हालिया राष्ट्रव्यापी प्रदर्शनों से संबंधित इलेक्ट्रॉनिक और डिजिटल साक्ष्यों को सुरक्षित रखने का भी निर्देश दिया. सर्वोच्च न्यायालय ने कहा कि पिछले सप्ताह हुए प्रदर्शनों के दौरान छात्रों और पुलिस अधिकारियों को लगी चोट के आरोपों की निष्पक्ष और स्वतंत्र जांच आवश्यक है. प्रदर्शनों के दौरान पुलिस के अत्यधिक बल प्रयोग के आरोपों से संबंधित विभिन्न याचिकाओं पर सुनवाई करते हुए न्यायालय ने कई अंतरिम निर्देश जारी किए. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ति जॉय माल्या बागची और बी मोहना की पीठ ने प्रदर्शन वाले सभी राज्यों को निर्देश दिया कि वे CCTV फुटेज, ड्रोन रिकॉर्डिंग, कैमरा फुटेज, वायरलेस संचार रिकॉर्ड, PCR लॉग और प्रदर्शनों से संबंधित अन्य डिजिटल साक्ष्यों को सुरक्षित रखें. न्यायालय ने आदेश दिया कि प्रदर्शनकारियों से एकत्र किए गए डिजिटल डेटा को सुरक्षित रखा जाए लेकिन उसे सार्वजनिक न किया जाए। पीठ ने दिल्ली सरकार को दर्ज एफआईआर की जांच जारी रखने की अनुमति दी है लेकिन कहा कि कार्यवाही लंबित रहने के दौरान प्रदर्शनकारी

मिनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. त्यांनी गायलेला राग भीमपलास आपण ऐकतात. तबला साथ अमित मिश्रा, हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपरफुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इट्स गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद यात आहे. या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्या राणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी

शून्यप्रहाराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनांचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. या अद्ययावतीकरणामुळे रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा आणखी बळकट होईल. तसंच 2029-30 पर्यंत 3,000 मिलियन टन मालवाहतूक करायचं रेल्वेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यातही या सुधारणेचा हातभार लागेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे कोकणासाठी 246 विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. त्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुणे इथून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. आरक्षणासाठी इतर तपशील मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारताचा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून संघाची निवड बीसीसीआयनं जाहीर केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून KL राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासह यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार यांचा समावेश संघात झाला असून सारांश जैन हा नवा चेहराही असेल. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं.
ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला

0: धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉर्टपुट F57 प्रकारात 9.81 मीटरशी सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅराथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅराथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली. मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे 3ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमिन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं जलाशयात पाणीसाठा वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गात विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली वैभववाडी कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 3:30 होत आहे. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आकाशवाणी मुंबई 3:11 झालेली आहे. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदींचा हा सारांश आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होता. उत्तर कोकणामध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात काही तुरळक ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टीची नोंद झाली. प्रमुख नोंदी सेंटीमीटरमध्ये सुधागडपाली 13, कणकवली 12, चिपळूण 11, वैभववाडी 11, लांजा 6, विक्रमगड 6, कर्जत 6, अलिबाग 5, गुहागर 4, सावंतवाडी 4, पनवेल 4, दोडामार्ग 3, मुरबाड 3, मुरुड 2, रत्नागिरी 2, फिंगुरला 1, वसई 1, महाबळेश्वर 17, गगनबावडा 14, लोणावळा 14, चिंचवड 5, इगतपुरी 4, श्रीरामपूर 1, कलमनुरी 4, परळी वैजनाथ 5, गेवराई 1, साकोळी 14, चंद्रपूर 3, गडचिरोली 2, बल्लारपूर 1, मेहकर 1, भिरा 19, तामिणी 16, शिरगाव 13, अप्पर वैतरणा 9, भातसा 7, मोडकसागर 6, तानसा 5, मध्य वैतरणा 4, तुलसी आणि विहार प्रत्येकी 2. परवा सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 48 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कमाल तापमान 31 आणि किमान 25 सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 3:15 वाजतायत, प्रसारित करत आहोत वनिता मंडळांतर्गत आपुलकी या घरात.

0: सुखदा एक गंमत सांगू का?
1: आता गंमत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे, तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी इथे सापडलेलं दिसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बरं?
0: अगं रोज येतं, न बोलावता येतं, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जातं.
1: खरे, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बरं सांग, कुणाचा राग आलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय, म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय हे बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे, मेजवानी.
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे BST चा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबईत बसवर किती लोक रागावतात, उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखंच रागही येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
0: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच, आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, नाही का?
1: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण आहे बघ.
0: रेडिओची.
1: हा, रेडिओची. आई काम करत असायची, बाबा चहा पीत असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची, तेवढ्यात रेडिओवरच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
0: म्हणजे बातम्या घ्यायच्या असायच्या ना,
1: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
0: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपलीये, भाजी आणायची, लाईटचं बिल भरायचं आहे, म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
1: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं, एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवसभर की नाही त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
0: हो, नभोनाट्य खरंच, म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
1: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
0: अगदी. फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईकची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
1: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी सुद्धा ना. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना, त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
0: आणि अण्णाभाऊ साठे, त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्याविषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
1: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणा की नाही आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय, म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
0: नाही ग, तोच आहे मी नेहमीसारखाच.
1: बर, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केली आहेत, नाहीतर चहा सुद्धा इतिहास जमा होईल.
0: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो.
1: हा,
0: शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
1: अरे वा, खरंच रोहित तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या, म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली, म्हटलं एक एकटा वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ.
3: आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलो ही.
0: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
1: बसा गो, बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
3: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
1: अग
2: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
0: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
3: म्हणजे पुन्हा इतिहास?
1: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
2: अरे हो, हा पेपर खरंच खास आहे, आकाशवाणीचं शताब्दी वर्ष. बेस्टची 100 वर्ष
3: आणि या आठवड्यात गुरुपौर्णिमाही आहे.
1: शिवाय तुमचा तो फ्रेंडशिप डे जागतिक मैत्री दिन सुद्धा.
0: गुरुपौर्णिमा म्हटलं ना की मला नेहमी एकच गोष्ट वाटते, गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा नसतो, जगायला शिकवणारा प्रत्येक जण गुरु असतो.
2: बरोबर. आपल्याला सायकल शिकवणारा बाबा, पहिली पोळी शिकवणारी आई, पहिली नोकरी करताना धीर देणारे वरिष्ठ, सगळेच गुरु.
3: आणि मला तर आकाशवाणीचे उद्घोषकही गुरुच वाटतात. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालं. मराठीचे स्वच्छ उच्चार, शब्दांमध्ये संयम आणि श्रोत्यांशी बोलताना असलेला आदर.
1: मध्यंतरी मुलांना एक नभोनाट्य ऐकवलं बरं का, तर मुलं असं म्हणाले, आई अगं यात काही दिसतच नाहीये. मी म्हटलं, अगं ते डोळ्यांनी पाहायचं नाहीये, कानांनी पाहायचं असतं.
0: वा, खरंय. डोळ्यांनी दिसण्यापेक्षा ना मनात उभं राहिलेलं चित्र जास्त प्रभाव टाकतं.
2: रोहित दादा, तुला आठवतं का लहानपणी तुला सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम आवडायचा? ते
0: म्हणजे बातम्या तर असायच्याच, पण युववाणी कधी चुकवायचो नाही आपण. असं वाटायचं की आपल्याच वयाची मुलं आपल्याशी बोलत आहेत, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, त्यांची धमाल, हे सगळं आपलंच आहे.
1: आणि मला किती वनिता मंडळ, म्हणजे घर, संसार, काम, छंद, सगळं इतकं सहज बोललं जायचं, उपदेश नसायचा त्याच्यात, फक्त गप्पा.
0: म्हणजे आपल्या घरात रोज होतं तेच नाही का.
2: पण आपल्या या घरच्या कार्यक्रमात एकच फरक आहे.
0: कोणता फरक आहे? आता
2: इथे मध्ये मध्ये ना बिस्किटही मिळतात.
0: अरे बापरे, बिस्किट राहिली आणायची. आणतो आणतो आणतो.
3: अरे हो, फ्रेंडशिप डे आहे तर मी फ्रेंडशिप बँड आणायला पण विसरली आहे.
1: असू दे, त्यानिमित्ताने परत येशील लवकर.
0: आणि मैत्री साजरी करायचा दिवस एक असला ना तरी मैत्री रुजवायला आणि टिकवायला अनेक वर्ष लागतात म्हटलं.
2: अगदी खरंय, मैत्री हा आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेवा आहे.
0: आणि मित्रांना कुटुंबाचा दर्जा दिला ते काय उगाच नाही. ते तुमच्या सुखदुःखात अडीअडचणीत सामील होतात, तुम्हाला एखाद्या चांगल्या गुरुप्रमाणे योग्य सल्ला देतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळ पडल्यावर तुम्हाला हक्काने रागवतात सुद्धा.
1: बरं, आज रोहित तरी बिस्किट आणायला विसरलेला असला तरी मी नानकटही ठेवली आहे. ती तुम्ही लवकर संपवा, नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखं होईल.
3: काय झालं होतं का मागच्या वेळी?
1: मागच्या वेळेला गप्पा मारण्यात इतकं रंगून गेलात की चहाचे 4 कप संपले, पण बिस्किट तशीच राहिली.
0: अगं, माझं पोट बोलूनच भरलं होतं ना.
2: म्हणूनच सुखदा आता आधी बिस्किट देते.
3: रोहित, आज ना मी एक भन्नाट प्रकार पाहिला. हा
0: काय ग?
3: अरे, बस स्टॉपवर एक छोटा मुलगा बाबांना विचारत होता, बाबा बेस्ट म्हणजे काय. त्याचे बाबा म्हणाले, बाळा मुंबईत वेळेवर पोहोचायची आशा. तेवढ्यात बाजूला उभे असलेले एक काका म्हणाले, आणि उशीर झाला की सगळ्यांचा रागही.
1: खरंच आहे, बसवर सुद्धा आपण किती राग काढतो नाही, पण एक दिवस बस बंद झाली तर कळतं तिचं महत्व.
0: आणि 100 वर्ष अशी पूर्ण करणं हे सोपं नाही आहे. रोज लाखो लोकांचा विश्वास घेऊन रस्त्यावर उतरायचं साधं काम नाहीये.
2: आणि गंमत म्हणजे बेस्ट बद्दल प्रत्येकाकडे एकदा एक आठवण असते. माझे तर कॉलेजमधले अर्धे मित्र बस मध्ये सापडले.
3: आणि माझही तसंच आहे, रोज तीच बस, तेच चेहरे, हळूहळू नावं कळली, मग वाढदिवस कळले, आणि एक दिवस लक्षात आलं, अरे ही तर आपली माणसं झाली.
1: म्हणजे बेस्ट मध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा केला म्हणायचा.
0: खरंय, म्हणजे पूर्वी फ्रेंडशिप बँड नव्हते पण मैत्री होती, आज बँड आहेत आणि मैत्री सुद्धा आहे.
2: दादा, तू काय प्रत्येक विषयाचं तत्व

0: आता फक्त एक आठवण
1: ही आली, आठवण क्रमांक 28.
0: अरे म्हणजे कॉलेजमधली आठवण आहे ग. आमचे मराठीचे सर म्हणायचे, पुस्तकं वाचा पण माणसं जास्त वाचा.
2: किती साधं पण किती मोठं.
1: म्हणूनच गुरूंची आठवण फुलांनी नाही तर त्यांचे विचार आठवून आणि ते आचरणात आणून ठेवायची.
2: या आठवड्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर एक कार्यक्रम ऐकला मी.
1: बर,
2: काय सुंदर सांगत होते. त्यांनी श्रीमंतांच्या गोष्टी नाही लिहिल्या तर झोपडीतल्या माणसांचं जग लिहिलं.
1: वा,
0: खरंय. त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
2: आणि लोकमान्य टिळक त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
1: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
2: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
1: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
0: चला चला चला चला आता एक खेळ खेळूया आपण.
1: हा,
0: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबूल आहे?
2: हो कबूल आहे.
0: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल. सगळ्यात आधी शर्वरी बोल.
2: माझी निवड युववाणी.
1: अगं पण तो तर आताही सुरू आहेच.
2: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असतं. मोठमोठी भाषणं नाहीत, साध्या गप्पा.
0: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला लागेल नाही का. रेवा,
2: काय
0: तुझा कार्यक्रम कुठला?
2: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
0: का बरं?
2: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
1: कोणती ग?
2: हे गाणं माझ्या बहिणीसाठी.
1: म्हणजे माझ्यासाठी.
2: आणि पुढचं माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
1: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
0: क्या बात है.
2: आता रोहित दादा तू सांग बर.
0: हा, आता माझा नंबर.
1: हा,
0: मला नभोनाट्य, म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडतं, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
2: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
1: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
0: आणि म्हणून बर का शर्वरी, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारणं सुद्धा मोठी गोष्ट असते, नाही का?
2: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो, पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. हा, हे मात्र खरं. हा, काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही, पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
0: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
1: जशी माझी शर्वरी बरोबर झाली आहे. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा, तुला नाही कळलं ना रोहित. हा, आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय.
2: अरे तेही माझं प्रेमच आहे. माझंही तसंच असतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
0: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का, ताई लाडकी की फ्रीज लाडका.
1: अरे हो, ऐक ना, संध्याकाळी बाजारात जायचंय.
0: बाजारात कशासाठी?
1: गुरु पौर्णिमेसाठी फुलं घ्यायची.
2: कोणाकडे जाणार आहात?
1: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते, तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
2: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती.
0: आणि आमचे मराठीचे सर आता 80 पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्यांना फोन करतो, पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना. मग मी म्हणतो, हो हो हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
2: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात.
1: अगदी बरोबर. निमित्त वेगवेगळी पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
0: क्या बात है. बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
2: नाही नाही, चहा नको, मला तर बाबा जेवायचे आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचंय, कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
0: वा वा, ठरलं तर मग. पण एक अट आहे.
2: कोणती?
0: हा, महत्वाची अट आहे, कुणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
1: आणि जो कुणी आधी मोबाईल काढेल

0: सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
1: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का.
2: हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
3: नाही ते खरंय सगळं, मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही.
0: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.
3: म्हणजे तू मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
2: बरोबर, असो असो. मला की नाही एक कल्पना सुचलीये.
3: काय? आता
2: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया.
1: आणि उत्तर ऐकायचं, घाईत ठीक आहे ठेवते मी फोन असं म्हणायचं नाही.
0: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
3: चालेल चालेल, मी त्यांना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
2: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का. पत्र, व्हॉट्सअप नाही.
1: अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
0: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
3: हो, कारण तेही गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का. म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
0: खरे.
1: रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटू बोललेलो नाहीये.
2: कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
0: खरे, एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
3: आणि त्यातून लक्षात येतं आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
0: मला काय वाटतं शर्वरी आणि रेवा, तुम्ही दोघीही आता इथूनच जेवून जा, संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
1: चालतंय की. पण एक अट आहे.
0: काय?
1: पावभाजी हवी.
0: हा,
1: आणि भाजी रोहित करणार.
3: अरे ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी, पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
2: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेवते.
3: काय? मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
1: सुखदा, मग मी तर बाई पळतेच.
0: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
3: आता कसं, म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
1: चालेल.
2: हवेल.

0: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विनोद मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे मनी प्लांट.
1: खूप दिवसांपासून जयाचं शिलाकडे जायचं सुरू होतं, पण वेळच मिळेना. ती कुठेही भेटली की म्हणायची, तू पक्की काकूबाई झालीस, घर कोंबडी नुसती, अजिबात येत नाहीस माझ्याकडे. आज वेळ होता तर जया लगेच मनीषला घेऊन शिलाकडे निघाली. त्याला तर शिला मावशी फारच आवडते. ते दोघेही शिलाकडे पोचले. पोर्च मध्ये विजय वर्तमानपत्र वाचत बसला होता. अरे विजय, कधी आलास तू हॉस्टेलवरून? 5-6 दिवस झाले मावशी. ये ना बैस. कसे गेले पेपर्स? मॅट्रिकला होतास ना? होय, छान गेलेत. घरी नाही आला रे, वेळच नाही मिळाला मावशी. मम्मी गेली होती डेहराडूनला, तिच्या माघारी घराकडे लक्ष द्यायला सांगून गेली होती, म्हणून मी सारखा घरातच होतो. अरे पण अजय होता ना, तो कशाचा सुट्ट्यांमध्ये घरी राहतो? तो आधीच ट्रेकिंगला निघून गेला. बसा तुम्ही दोघं, मी येतोच. बोलत बोलत ते हॉलपर्यंत येऊन पोचले. आधुनिक फर्निचर, ब्रँडची मोठी विवेकानंदाची मूर्ती, शेजारीच असलेला डेक, सगळं सामान शिलाच्या उच्च अभिरुचीची आणि आर्थिक संपन्नतेची साक्ष देत होते. पण तिच्या डोळ्यात तिथली एकही सुंदर वस्तू उतरत नव्हती. तिच्या समोर येत होता तो सारखा विजयचा सायंकाळच्या वेळी घरात एकटाच बसलेला हिरमुसलेला चेहरा. शिलाला 2 मुलं, अजय आणि विजय. विजयला लहानपणापासून तिने 5 गणीला वसतिगृहात ठेवले, त्याच्याकडे इथे नीट लक्ष द्यायला वेळ मिळत नाही म्हणून. शिवाय इथल्यापेक्षा तिथलं वातावरण चांगलं. दर महिन्याला ती त्याला भरपूर मनी ऑर्डर पाठवते, नोकरासोबत डबेही पाठवते. वर्षातून 2 दिवस अजय मम्मीजवळ येतो, पण फारसं कुणाकडे जाणं नाही का कुणासोबत बोलणं नाही. एकटं बसून राहायचं, वाचायचं, नाहीतर पेंटिंग. अजय सारखा विजयला भडाभडा बोललेला, खळखळून हसलेला तिनं कधीच पाहिला नाही. प्रसन्नपणा, मोकळेपणा विजयच्या चेहऱ्यावर तिला कधी दिसला नाही. काय बाईसाहेब, आज कशी काय वाट चुकला तिकडे? चुकली काय म्हणतेस ग, मुद्दाम आले तुला भेटायला. वा वा, चांगला दिवस उजाडला बुवा. अरे वा मनीष, तू पण आला. काय रे, कसा आहेस? मस्त. अरे विजय, मनीषला बोलव ना तिकडे खेळायला. एवढं साधं कळत नाही का रे तुला? काय म्हणते जया, कशी आहेस तू? किती दिवसांनी आलीस ग. अगं वेळच मिळत नाही. काय करते दिवसभर? नोकरी तर करत नाही, मग दिवसभर कशात बिझी असते? वागवा, नोकरी केली नाही म्हणजेच बिझी असते. होय, मला मेलीला दिवसभर घरकामातून फुरसत मिळत नाही. किती कामं असतात ग, सकाळी तर अगदी लगीन घाई असते, मरायला सुद्धा वेळ नाही. काय हे जया, भलतंच काय बोलतेस? खोटं बोलते हो मी? अगं तुला मध्यमवर्गीय स्त्रियांच्या घरकामाची कल्पनाच नाही. हो बाई हो, तुलाच तेवढा एकटीला संसार. अगं हे सारेच करतात, या पल्याडही काही जग आहे की नाही? आहे, पण आधी मला माझं जग पेलू दे. मुलं मोठी झाली की मग येईन मी तुझं जग पेलू लागायला. अगं शिला, असं दुसऱ्याचं जग पेलता पेलता स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चाताप करणारे खूप पाहिले बरं मी. तिच्या या वक्तव्यावर शिला जोरात हसली. तेवढ्यात विजय सरबतचे ग्लास घेऊन आला. घरात नोकर असताना आणि त्याच्या मम्मीने त्याला न सांगता अगत्यपूर्वक सरबत करून आणलं, ह्याचं तिला भारी कौतुक वाटलं. कौतुक भरल्या नजरेनं तिनं त्याच्याकडे बघितलं आणि सरबतचा ग्लास त्याच्या हातातून घेणार त्याच क्षणी तिला विजयच्या कॉलरवर मोठा हिरवा किडा दिसला. अचानक दिसलेल्या किड्यामुळे ती इतकी घाबरली की अरे विजय म्हणून किंचाळली आणि त्या गडबडीत तिच्या हातातून ग्लास पडला. त्यातलं सरबत तिच्या साडीवर सांडलं, थोडं शिलाच्याही साडीवर सांडलं. ग्लास पडताच भयाकुल नजरेने विजयने त्याच्या आईकडे बघितलं. यू रास्कल, वेंधळा आहेस नुसता, साधा सरबत तुला नीट सर्व करता येत नाही? डॅम इट, माझी स्टार्टची सगळी साडी खराब केलीस मूर्ख. स्मार्टनेस म्हणून कसा नाहीच तुझ्यात? काय फायदा तुला एवढं त्या महागड्या स्कूलमध्ये टाकून? हॉस्टेलची मुलं कशी स्मार्ट असतात. विजय अगदी चोरासारखा उभा होता. जणू त्याच्याकडून फारच मोठा अपराध घडला होता. त्याचे दोन्ही खांदे इतके झुकले की जयाला तो त्याच्या मम्मी समोर एखाद्या गरीब कोकरासारखा वाटला. वाघासमोर हरणाच्या पिलांनी घाबरून उभं राहावं तसं. एवढ्या 15-16 वर्षाच्या मुलामध्ये एवढी भीती, असं लाचार होऊन आपल्या आईसमोर उभं राहणं जयाला अजिबात आवडलं नाही. त्याने म्हणायला हवं होतं, मम्मी किती बोलतेस, माझ्या चुकीनं नाहीच ग पडला तो. पण शांत सालस सुस्वभाव विजय असं बोलू शकला नाही. पण जयाला मात्र राहुलं नाही. ते शिलाला म्हणाली, अगं काय हे शिला, त्याचा काय दोष? तो किडा मला दिसला म्हणून मी ओरडले आणि माझ्याच हातून खरं तर तो ग्लास पडला. आणि पडला तर पडला ग, एवढं काय रागावतेस तू त्याला? अगं पण माझी साडी, मला लगेच मीटिंगला बाहेर जायचंय, आता परत साडी चेंज करा. आणि हा हा गालीचा बघ ना किती घाण झाला, ड्रायक्लीन करायलाच आता मला 400-500 रुपये खर्च येतो. तेवढे काही तुला जास्तचे नाही गं आंटी, जाऊ द्या ना, काय रागावतेस तू एवढ्या मोठ्या दादाला, आधीच बिचारा वर्षभर हॉस्टेलला असतो. मनीषने गोड आवाजात शिलाला आर्जव केलं आणि त्यात यशस्वी झाला. लब्बाड आहे हं म्हण्या तू, एक नंबरचा बदमाश. बसा तुम्ही, येते मी आता साडी चेंज करून. मनीषच्या गालगुच्चा घेत शिला बाहेर पडली आणि साडी बदलायला वर गेली. विजयने परत आणलेलं सरबत पिता पिता ती त्याच्याशी त्याच्या शाळेबद्दल हॉस्टेलबद्दल गप्पा मारत होती. पण तो काही खुलत नव्हता. त्याचा गेलेला मूड असा पटकन परत येणं शक्यही नव्हतं. शिला हॉलमध्ये येताच जयाने तिचा निरोप घेतला आणि विजयला घरी येण्याचं निमंत्रण देऊन ती मनीषसह बाहेर पडली. घरात आल्या आल्या नवऱ्याने त्यांचं हसत स्वागत केलं आणि म्हणाले, मन्या मी मनी प्लांट आणला बरं. मनी प्लांट? तो आणखी कशाला हो, आहेत ना आपल्याकडे दोन चार प्रकारचे मनी प्लांट, ते सोड ग, हा वेगळाच आहे. बघू बघू, अय्या खरंच मोठा पानांचा आहे की हो. दुसऱ्या दिवशी जयाच्या मिस्टरांनी एका कुंडीत मनी प्लांटची प्रतिष्ठापना केली आणि ती कुंडी हॉलमध्ये आणून ठेवली. हॉलमध्ये कुंडी आणून ठेवल्या ठेवल्या जयाचं लक्ष तिकडे गेलं. अहो हे काय करता, आधीच हॉलमध्ये भरपूर कुंड्या आहेत ना. अर्थातच मिस्टरांनी तिच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि त्या कुंडीची स्थापना खिडकीजवळ केली. कधीपासून मनीष हा सगळा प्रकार निहाळत होता. त्याने सुद्धा लगेच बाहेर बगीचातला एक मनी प्लांट तोडला आणि एका बॉटलमध्ये पाणी टाकून पोर्चमध्ये कुंडी जवळ नेऊन ठेवला आणि म्हणाला, पप्पा बघूया आपण कुणाचा मनी प्लांट आता लवकर वाढतो ते. काहीही करा पण आपापल्या झाडांना पाणी द्यायला विसरू नका, नाहीतर द्याल माझ्याच मागे लावून. जयाने कडक आवाजात दोघांवरही हुकूम सोडला. मग रोज दोघांचंही त्या रोपट्याला पाणी घालणं सुरू झालं. जयाचं त्याकडे लक्षही नव्हतं. मात्र 5-6 दिवसातच मनीषची नवलाई संपली. त्याला त्याची शाळा, अभ्यास, खेळ या सगळ्या व्यापातून त्या रोपट्याला पाणी

0: त्याला वेळ मिळेनासा झाला. इतर झाडांसोबत रोपटं आपलं वाढू लागलं. जयाच्या मिस्टरांचं मात्र रोज त्या लहानशा मनी प्लांटला पाणी देणं, त्याला इकडून तिकडे हलवणं सुरू होतं. 15-20 दिवसानंतर ऑफिसला जाताना ते म्हणाले, अगं आज जरा गडबडीत मी मनी प्लांटला पाणी द्यायला विसरलो, प्लीज जरा देशील? जयाच्या कामाच्या गडबडीत आणखी एक झंझट. पण ऐकतोय कोण? हातातलं काम टाकून ती रोपट्याजवळ आली, पाणी घातलं. काही दिवसांनी आपोआपच इतर झाडांप्रमाणे मनी प्लांटची देखभाल तिच्याकडेच आली. एका दुपारी सगळी कामं आटोपून खिडकीचं तावदान पुसायला खिडकीजवळ जया गेली. सहज मनी प्लांट कडे तिचं लक्ष गेलं तर काय आश्चर्य, गडद हिरव्या टवटवीत पानांच्या देठाला एक छोटासा कोंब फुटला होता. त्या अगदी लहानशा ठिपक्याने तिचं लक्ष वेधून घेतलं. मग लगेच लहान मुलाच्या उत्साहानं मनीषनं लावलेल्या रोपट्याला बघायला ती गेली. बॉटल मागे पुढे करून शोध घेतला, कुठे नवा कोंब दिसतोय काय? तिथेही एक पोपटी खूण होती. ओहो, तुम्हा दोघांच्याही मनी प्लांटला नवा कोंब फुटला? खरं? तू बघितलं? बघितलं ना दुपारी? दोघेही हरखून मनी प्लांटचा कोंब बघत होते. मनीष तर सारखा इकडून तिकडे फिरवून फिरवून बघत होता. मग रोजच मनी प्लांटचं निरीक्षण सुरू झालं. आता त्याची धाव खिडकीकडे जाऊ लागली. एक दिवस ते म्हणाले, मनी प्लांट इकडच्या बाजूने का धावतो? अहो, वनस्पती सूर्यप्रकाशाकडेच धाव घेईल ना. तसं नव्हे ग, त्यांनाही आधार हवा असतो. खिडकीच्या गजाच्या आधाराने आता मनी प्लांट वर जाणार, बघच तू. हो का? मम्मी, माझं मनी प्लांट का नाही वाढत ग? मी याची जागा बदलते. हो हो, बदल. दोन्ही मनी प्लांट आपापल्या प्रगतीने वाढत होते. पाळण्यात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवर आईचं लक्ष असतं, तसंच त्यांचं झालं. ते रोप फक्त वाढत होतं, चालत नव्हतं की हसतही नव्हतं. पाणी कमी पडलं म्हणून एखाद्या दिवशी रडतही नव्हतं. पण ते रोपटं आता तिच्या कुटुंबाचा एक भाग झालं होतं. जया आपोआप त्यात गुंतून पडली, चक्क त्याच्या प्रेमात पडली. वनस्पतींना जीव असतो, त्या श्वास घेतात, त्यांना अन्न पाणी लागतं वगैरे सर्व वनस्पतीशास्त्रात ती शिकली होती. पण वनस्पती लढाही लावतात हे मात्र ती आताच अनुभवत होती. मनीषने मनी प्लांटची जागा बदलून 8-10 दिवस झाले तरी त्यात मात्र फारसा फरक पडलाच नाही. आपलं मनी प्लांट वाढत का नाही म्हणून मनीष खूप हिरमुसला. म्हणाला, आई, बगीचा तर प्रत्येक झाड कसं छान हिरवगार ताजं तवानं टवटवीत दिसतं. पप्पांचा मनी प्लांट बघ कसा छान वाढला. त्यांना झाडाबद्दल प्रेम आहे बेटा, मग मला नाही का? तसं नव्हे रे, त्याला कसं सांगावं जयाला कळेना. त्याच्या पप्पांची प्रेम नजर सारख्याच वात्सल्याने सगळ्या झाडांवरून फिरत असते. वनस्पतीच्याही वाढीला माणसांच्या प्रेमाचीच आवश्यकता आहे. मनीषच्या खुरडलेल्या मनी प्लांटने जयाला या सगळ्या गोष्टी मान्य करायला लावल्या. दोन्ही मनी प्लांटला खतपाणी माती सगळं सारखं होतं, पण पप्पांचा मनी प्लांट भराभर वाढला, तरारला. मात्र मनीषचा खुरटला, कारण तिकडे माणसांची ये जा कमी. शिवाय त्याला नुसतंच कर्तव्य भावनेतून किंवा त्या लहानग्याची हौस म्हणूनच पाणी मिळालं, प्रेम मिळालं. पण त्याच्या अंगावरून ममत्वाची वात्सल्याची नजर कुठे फिरली? त्याला ऊन जास्त झालं असेल म्हणून एक दोनदा मनीषने त्याची जागा बदलली. पण वारंवार त्याच्याकडे लक्ष कुणी दिलं? त्याच्या जातीने कोणी विचारपूस केली? जयाला एकदम शिलाच्या विजयची आठवण झाली. अजय विजय जोडीने तिच्या समोर उभे राहिले. दोघे एकाच घरातली एकाच आईची मुलं. एक घरी वाढतो, दुसऱ्याला उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले, त्याला पाहिजे त्या सुखसोयी पुरवल्या, पाहिजे तेवढा पैसा पाठवला. वसतिगृहातलं स्वच्छंदी जीवन तो उपभोगत होता. कोणाचा धाक नाही, दडपण नाही. तरीही झपाट्याने शारीरिक आणि मानसिकरित्या वाढ झाली ती घरी राहणाऱ्या अजयची. कारण त्याला आई वडिलांची ऊब मिळाली. शेवटी आईचाच पदर हवा असतो ना मुलांना? पण आज परिस्थिती बदलली. मुलांना आईचा पदर मिळणं म्हणजे आज पर्वणी झाली आहे. मग आजची पिढी चांगली तयार होणार कशी? त्यांना प्रेमाची ऊब मिळणार नाही तर त्यांची गत मनीषच्या मनी प्लांट सारखीच होणार, खुरटलेली. त्यांचाही निकाल असाच लागणार, विजयच्या द्वितीय श्रेणी सारखा.
1: श्रोते हो, आताच आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकलीत. कथेचं शीर्षक होतं मनी प्लांट. यानंतर आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकणार आहोत.
2: माझी पहिली गझल, बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. छान चालले होते सारे मनमेंदूचे, छान चालले होते सारे मनमेंदूचे, डोक्याला तू पाय दिले अन झोप उडाली. चार दिसांचा मोहर होता या फुलण्याचा, पानगळीची याद दिली अन झोप उडाली. आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली,

0: मृत्यू म्हणे चल निघायचे अन झोप उडाली. रात्र कशी जागून काढली आनंदाने, सकाळ पारी कशी कळेना झोप उडाली. गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, आयुष्याच्या संध्याकाळी झोप उडाली. बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, डोळे कंचे झालेले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. माझी दुसरी कविता. तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, फुटली होती छान पालवी कोमल हिरवी स्तब्ध कोवळी. चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, गळून पडल्या फांदीवर मग उधळीने संसार फुलवला. निसर्ग अपुल्या तालावरती गातो अविरत हळवे गाणे, अस्तित्वाचे रंग सोहळे काळाचे विझणे अंकुरणे. माझी तिसरी कविता. लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, अंधुक अंधुक आठवलेले त्यावर आता लिहायचे. कशा कशाच्या मागे तेव्हा किती कसे मी पळायचो, पळताना जे मागे उरले त्यावर आता लिहायचे. जगता जगता वाटेवरती वळणे आली कितीतरी, मार्ग मनाचे उरले सुरले त्यावर आता लिहायचे. देह किनारा किती सजवला घरटे मातीचे विणले, लाटांनी जे पुसून नेले त्यावर आता लिहायचे. काडी कचरा जमवत गेलो कुणास आता सांगावे, मागे सुटले शंख शिंपले त्यावर आता लिहायचे. चतुर होतो तेव्हा आपण उगाच स्वार्थी बनायचो, ज्यांना ज्यांना उगा फसवले त्यावर आता लिहायचे. उगाच मांडत होतो आपण खेळ भांडुले शब्दांचे, शब्दा पल्याड अनुभवलेले त्यावर आता लिहायचे. माझी पुढची कविता. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, जंगल जंगल भटकत गेलो प्रश्न मांडले हरिणापाशी. कोण शिकारी बोलत होता बकरी होतो वाघापाशी, धाप लागलेली जगण्याला कोण साचले हृदयापाशी. वादळ वारा सुसाट आला पान बिलगले झाडापाशी, श्वास बावरा खरचटलेला जगणे जखमी मृत्यूपाशी. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. माझी पुढची गजल. आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा, आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा, पंख झडल्या पाखराला शेवटी लागो किनारा. जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली, जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली, पीठ झाल्या दरवळीला शेवटी लागो किनारा. थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई, थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई, दोष देणाऱ्या जगाला शेवटी लागो किनारा. पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी, पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी, ह्या नशिबाच्या खळाला शेवटी लागो किनारा. कोरड्या डोळ्यात ज्याच्या साचले होते समंदर, त्या जळालेल्या घराला शेवटी लागो किनारा. काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या, काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या, शून्य होणाऱ्या मनाला शेवटी लागो किनारा. शोधताना ताल माझा गात होतो एक गाणे, भटकलेल्या वासराला शेवटी लागो किनारा. जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला, जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला, मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा, मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा. माझी नंतरची गझल, काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते, प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते, एकसारखे नाटक नसते कधी कुणाला कळले आहे. मनात घर झालेच कुणाचे, मनात घर झालेच कुणाचे, घरात मनमग लागत नाही, मनातले हे चिंब निखारे कधी कुणाला कळले आहे. निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघसभोती, निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघसभोती, हिंसक नसणे तरीही मरणे कधी कुणाला कळले आहे. काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे. पुढची कविता, तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, स्वर पाखराचा गळा उंच उंच ओघळतो. खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, शोधी दाणे इवलेसे तूर तूर नजरेने. राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, बिया गाठते अंबर रुजू येते पाण्यापाशी. गाव वारुळ मुंगीचे, गाव वारुळ मुंगीचे, गर्द सावली हिरवी, भूर भूर पीठ करी चक्की गाताना भैरवी. वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा. पुढची गझल, फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. किती खोल ही नदी तळाला, किती खोल ही नदी तळाला, लोक आताशा थरथरलेले, कसे विसरती टोकावरती हेच पुलांचे दुखणे आहे. जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, साथ सोडली फांदी नेही हेच फळांचे दुखणे आहे. फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे. माझी पुढची गझल, पोहून पार केली कुठली नदी मनाची, पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची. गजरा कसा मनाला ऊन श्वास देतो, केसात माळलेली कुठली नदी मनाची. मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, पंखात वेढलेली कुठली नदी मनाची. फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, रानात वाचलेली कुठली नदी मनाची. पंखात त्राण नाही आता उडावयाला, चोचीत राहिलेली कुठली नदी मनाची. होते हवे मलाजे झाले अखेर माझे, हृदयात पोचलेली कुठली नदी मनाची. गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, कंठात पेरलेली उठली नदी मनाची, पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची। माझी पुढची कविता, अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा। शून्यातून शून्यात जायचे बाकी काही नाही, जगणे म्हणजे झुळूक हवेची विरघळलेला पारा। उगाच जाती धर्म देश अन किती लंगड्या बाता, भ्रमात जगणे मरणे अपुले पोकळ नखरा सारा। अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा। माझी शेवटली गजल, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते। खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती, खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती, कुठवर करते चिंब मनाला नदी समजणे सोपे नसते। उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, साद घालते कशी घनाला नदी समजणे सोपे नसते। मातीमध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, मातीमध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, थंड चिखल कोमल पायाला नदी समजणे सोपे नसते। काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते, नदी समजणे सोपे नसते। धन्यवाद।
1: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकल्यात। याचबरोबर वेळ झाली आपली रजा घेण्याची। पुन्हा भेटूया पुढील साहित्य सौरभ या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।

साहित्य सौरभ कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. सायंकाळचे 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतवाहार.

चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत आहात. अण्णासाहेब पाटील द ग्रेट माथाडी या चित्रपटातील पोवाडा ऐकूया नंदेश उमप आणि सहकलाकारांच्या आवाजात. रचना आहे मधुकर आरकडे यांची, संगीत अशोक वांगणकर यांचं.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वर।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

0: उप्पहुय्या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. 4:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित आज 40वा भाग. त्यांच्या जीवनात घडलेले विविध सुखदुःखाचे प्रसंग, आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेली मात आणि त्यातून त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, या सगळ्यांचा संगम लावण्यरंग कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. गड जेजुरी जेजुरी या चित्रपटामध्ये राम कदम यांनी अनेक नव्या कलाकारांना संधी दिली. राम कदम ऑर्केस्ट्रामध्ये मिमिक्री करणारे अशोक सुरतगावकर हे खरं तर भल्या भल्यांच्या नकला करायचे. अगदी राम कदमांची देखील ते नक्कल करायचे. त्यांना देखील गड जेजुरी जेजुरी चित्रपटात राम कदमांनी एक कॉमेडी रोल दिला होता, कारण त्यांच्या मिमिक्रीला या चित्रपटामध्ये भरपूर वाव होता. याशिवाय अशोक गायकवाड, विजय गुंजाळ, अस्लम शेख, लोकनाट्यात काम करणारे चंद्रशेखर भागवत, बाळ वणखुद्रे यांना देखील संगीतकार राम कदम यांनी गड जेजुरी जेजुरी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली होती. खरं तर बाळ वणखुद्रे हे खोपोलीच्या हॉटेलमध्ये काम करत होते. आता तोतया आमदार चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

गड जेजुरी जेजुरी चित्रपटामध्ये कव्वाली होती. ही आली हो आली इश्काची राणी ठसक्यात आली ही कव्वाली सुरेश वाडकर यांनी गायली होती. प्यारे नावाचा एक लाईटमन होता, त्याला कव्वालीमध्ये ढोलकी वाजवण्यासाठी संधी दिली होती. या कव्वालीमध्ये नानाची डमी म्हणून चंद्रशेखर भागवत यांनी काम केलं आहे. चंद्रशेखर भागवत हे राम कदमांकडं गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं या चित्रपटासाठी गाणं गायला देखील होते. याशिवाय राम कदम यांच्याकडे नथुराम नावाचा एक लाईटमन होता. नथुराम हे हिंदी चित्रपटामध्ये कॅमेरामन होते. ते शशी कपूर यांचे फार लाडके होते. नथुरामला देखील फायटिंगसाठी डमी म्हणून राम कदमांनी घेतलं. हिंदीतल्या असरनींचा एक असिस्टंट प्रफुल्ल हा देखील राम कदमांच्याच ग्रुपमध्ये होता. कोल्हापूरच्या चित्रनगरीतले कोया आणि नंदू पाटील हे दोघं असिस्टंट कॅमेरामन होते. जुने जाणते संकलक पांडुरंग कोचीकर यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फटमार केल्यानंतर या चित्रपटाचा पहिला सीन नाना पाटेकर, श्रीराम गोजमगुंडे आणि नायिका सुहासिनी देशपांडे यांच्यावरती चित्रित झाला. गड जेजुरी जेजुरी या चित्रपटाबद्दल अधिक बोलण्यापूर्वी गणानं घुंगरू हरवलं चित्रपटातली एक धमाल अशी लावणी ऐकूया. एक पारवळ घुमतंय मनामध्ये.

होय होय छबीदार छबी महालत उठी पानी की सुख सुख

गड जेजुरी जेजूर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बी आर चोप्रा यांचं नाडियादवालांचं युनिट वापरलं होतं. चित्रपटाचं जवळजवळ 90% शूटिंग जेजुरीमध्येच झालं होतं. बाकी मग सिंहगड रोडच्या भिडेबागीमधलं आणि वडगाव कॅनलचं चित्रण देखील त्यामध्ये करण्यात आलं होतं. शूटिंगसाठी संपूर्ण युनिटला राहता यावं म्हणून जेजुरीचा प्रसिद्ध अहिल्याबाई होळकर यांचा वाडाच राम कदमांनी घेतला होता. गड जेजुरी जेजुरी या चित्रपटामध्ये एक शॉट असा आहे की नानाचं लग्न त्याचीच बायको दुसऱ्या बाईशी म्हणजे दुसऱ्या हिरोईनशी लावून देते. या सगळ्या भागाचं शूटिंग कडे पठारावरती घेण्यात आलं आहे. खंडोबाच्या दोन बायका हाही संकेत त्यामध्ये दाखवला. लग्नांचा गोंधळ आणि जागर या भागाचं शूटिंग मात्र पुण्याच्या भरतनाट्य मंदिरामध्ये झालेलं आहे. चित्रपटाच्या कसं बोलू बाई काय सांगू बाई या शेवटच्या लावणीचं शूटिंगही भरतनाट्य मंदिरामध्येच झालेलं आहे. या चित्रपटाबद्दल अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता अत्तराचा फाया या चित्रपटातली माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक हिंदी लावणी आपण ऐकणार आहोत. ही रचना बशीर अहमद यांची आहे.

गड जेजुरी जेजुरी या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी एकदा कावळ्याची कावकाव पाहिजे होती, पण राम कदम यांना कावकावचा ऑडिओ काही मिळेच ना। मग रात्री 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये ते गेले। तिथं

फटाके लावले. त्याबरोबर सगळे कावळे काव काव काव करून ओरडू लागले आणि राम कदम यांना हवं तसं बॅकग्राऊंड म्युझिक मिळालं. पार्श्वसंगीत राम कदम अगदी मनापासून देत असत आणि त्यासाठी कोणतेही परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असे हेच यावरून आपल्या लक्षात येतं. अत्तराचा फाया चित्रपटातलीच पुष्पा पागधरे यांनी गायलेली एक दुर्मिळ अशी लावणी.

आकाशवाणीवरच्या झुंबी यासाठी देखील अतिशय मन लावून पार्श्वसंगीत राम कदमांनी दिलंय. यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट, मोट्याचं पाणी काढतानाचा खळखळाट, गाईचं हंबरणं, कुत्र्याचं ओरडणं असे विविध आवाज नैसर्गिकरित्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्याचं ध्वनिमुद्रण करून त्यांनी आणले होते. चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया. अत्तराचा भाया चित्रपटातलीच ही लावणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे.

0: श्रोत्या नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकून घ्याल काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. नीट पेपर फुटीवरून देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान पकडलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. चीनमध्ये होंगझाऊ इथं सुरू असलेल्या ISSF नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या मिश्र गटात भारताच्या सोनम मस्कर आणि हिमांशू धिल्लो यांनी कांस्यपदक पटकावलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 5:02 आणि 31 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन आपण ऐकणार आहात. ताल लक्ष्मीताल, यांना हार्मोनियमची संगत आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मदन मिश्रा यांनी तबल्यावर वाजवलेला ताल लक्ष्मीताल.

Cut it down, it's up.

ताते पिता ते पिता करजाते पिता का दिन दिन ना ना ना घगता ता घगतान तान ता धगतान धा धा करधान धान धा करधान धान धा करधान धान धा धगतान धा धा करधान धान धा करधान धान धा करधान धान धा धगतान धा धा करधान धान धा करधान धान धा।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन आपण ऐकलं. ताल लक्ष्मीताल यांना हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 आणि 42 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवा वाणी.

मंडळी, पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सारी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग. मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी प्रेरणा, चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेलेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

मित्रांनो, पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो, किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो. उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो, तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदीनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखाद्या जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाभ बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही, तर भावविश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे, तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

मंडळी, पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा हा हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावासा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी माती नव्या जीवनासाठी तयार होते. त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भजी, बटाटेवडे, कणीस, वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवू

पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवाय. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचं ठीक सहा

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 37 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गजेंद्र अहिरे यांचं गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात. संगीत आहे अजय अतुल यांचं आणि चित्रपट आहे नीलकंठ मास्तर.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:20 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 6:20

मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, या कार्यक्रमात आपण आज दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश म्हटला तर हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम, आणि ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांची कृतज्ञता आणि ते एक प्रेमाचं प्रतीकच असतात। त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाहीत तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात। त्यांची शिकवण आपल्या भविष्याची दिशा असते आणि त्यांच्या संघर्षातून शिकवलेले धडे हेच आपल्या सर्वांचे सामर्थ्य असतं। तेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधारस्तंभ, तेव्हा आपण त्यांना देऊया मानाचे स्थान। आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे दीपक नारायण डोंगरे। आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते अति दुर्गम भागात म्हणजे अहेरी सारख्या जिल्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सेवा सुद्धा केलेली आहे आणि अगदी बेताच्या परिस्थितीत त्यांनी आपलं घर चालवलेलं आहे। यासोबतच उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे कार्यरत असताना प्रशासकीय विभाग प्रमुख याचे सुद्धा कार्य त्यांनी पूर्णतः तत्परतेने केलेले आहे। सध्या ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य म्हटलं तर मागास वर्गांसाठी कास्ट्राइब सारख्या कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी महासंघाचे ते सध्या कार्य करीत आहेत। तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्याचे सुद्धा त्यांचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे। तर डोंगरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार।
1: तर डोंगरे साहेब, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याबद्दलची माहिती म्हणजे तुमचं बालपण, बालपणापासून आपण सुरुवात करू, मग तुमचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, शालेय शिक्षण म्हणतो आपण, आणि मग कॉलेजचं शिक्षण असं हळूहळू पुढे जात जात आजच्या वयापर्यंत आपण येऊ, म्हणजे तुमचा रिटायरमेंटचा काळ, सेवानिवृत्तीचा काळापर्यंत आपण येऊ आणि सेवानिवृत्तीनंतर तुमचं काय कार्य आहे असं आपण हळूहळू पुढे येऊ। आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्यच तसं आहे की तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करतो। कार्यक्रमाचं शीर्षकच आहे अमृत कलश। तर आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना सर्वप्रथम तुम्ही आपल्याबद्दलची माहिती देताना तुमचा जन्म केव्हा झाला, तुमच्या आई वडिलांचं नाव काय होतं आणि तुमचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला याबद्दलची माहिती थोडी कथित करा।
2: माझा जन्म 7/4/1954 आहे। लहानपणी असताना आमचं घर छोटस होतं आणि माझ्या आईचं नाव पार्वताबाई आणि वडिलांचं नाव नारायण डोंगरे
1: होतं। नसतील
2: आता हयात नाहीत।
1: तुमचे घरी कोण कोण, म्हणजे तुम्ही घरचे सगळ्यात मोठे की अजून तुमचे भाऊ बंद किती होते?
2: माझे 5 बहिणी आणि 4 भाऊ, त्यापैकी मी 5वा नंबर।
1: बरं, मग आता तुम्ही अगदी बालपणी असताना तुम्ही प्रायमरी स्कूल मध्ये गेला असणार, म्हणजे जसं 1 ते 4 म्हणू आपण त्यावेळेसचा काळ, तर तो तुमचा कोणता काळ होता?
2: जवळपास 65 जवळपास असेल,
1: 1965
2: जवळपास, आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये।
1: प्राथमिक शालेय शिक्षण झालं। प्राथमिक शाळा होती ती महानगरपालिकेची?
2: धंतोली प्राथमिक शाळा,
1: धंतोली महानगरपालिका, महानगरपालिका प्राथमिक शाळा। आणि 1 ते 4 तुमचं त्या शाळेत झालं?
2: महानगरपालिका,
1: महानगरपालिका। बरं, मग महानगरपालिकेमध्ये आपण त्या काळात जो शाळा असायच्या अशा, तर मला वाटते महानगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या काळात। प्रायव्हेट शाळांना मला वाटतं तेव्हा प्राधान्य नव्हतंच।
2: होत्या, परंतु
1: कमी होत्या,
2: कमी होत्या, आणि थोड्या आजकाल वगैरे मीडिया शाळा वगैरे।
1: अच्छा अच्छा, म्हणजे कुठल्या संस्थेच्या वगैरे शाळा। बरोबर। तुम्ही आता बालपणी 1 ते 4 मध्ये असताना तुमचं बालपण कसं गेलं मग, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं शाळेमध्ये शिक्षण घेताना 1 ते 4 तुम्हाला एकटे तुम्ही शाळेत जायचे की आई वडील वगैरे सोडून द्यायचे?
2: आम्ही लहान असताना 2-3 विद्यार्थी सोबत राहून आम्ही आपल्या शिक्षणाकडे शाळेमध्ये जात होतो. भीती कधी वाटली नाही लोकांना.
1: अच्छा, भीती वगैरे कधी वाटली नाही. छान छान. असं तुमचा त्यावेळेसचा आता आजपासून मला वाटतं जवळपास तुमचं वय किती आहे आज?
2: आता 72 वर्षाचं.
1: 72 वर्षाचं आहे. तर 5-6 वर्षाचं असताना शाळेमध्ये टाकलं समजा तुम्हाला पहिल्या वर्गात वगैरे, आणि मग तुम्ही 10 वर्ष होईपर्यंत त्या शाळेत होता?
2: नाही, नंतर
1: हो नाही. तर त्यामध्ये तुम्हाला असा काही प्रसंग तुम्हाला आता आठवतो का जो तुम्ही श्रोत्यांना ऐकू असं वाटतो तुम्हाला? असं काही छोटासा प्रसंग म्हणा, तुम्ही काही कुठल्या भाषणामध्ये भाग घेतला, कुठल्या गायनामध्ये भाग घेतला, किंवा असा शालेय प्रसंग तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काही शिक्षा केली किंवा काही असं चुकीचं झालं वगैरे, असं काही अगदी संक्षिप्तपणे सांगू शकाल का?
2: शाळेमध्ये असताना काही मुलं उद्धटपणाने मॅडमशी बोलायचा, त्यावेळेस वाटत होतं की आपण थोडस व्यवस्थित वागलं पाहिजे. हा एक प्रसंग त्यावेळेस.
1: म्हणजे आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं आणि शालेय शिक्षकांच्या जे काही ते सांगतात त्यांचं ऐकणं आणि सोबतच आपण आज्ञेकारक होतो तेव्हा, बरोबर आहे ना? मग आलं 5वी ते 10वी माध्यमिक स्कूल.
2: माध्यमिक शाळा माझे घराच्या शेजारीच आहे, थोडा हायस्कूल, त्यामुळे वर्ग 5 ते 10 पर्यंत मी तिथे शिकलो. त्यानंतर महाविद्यालय, धरणपेठ महाविद्यालय आणि गणोटे नॅशनल कॉलेजमध्ये.
1: शालेय शिक्षणामध्ये तुम्ही 5वी ते 10वी या काळात असा कुठला स्नेहसंमेलन म्हणा, गांधीजी जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणा, असे जे कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये वगैरे, स्नेहसंमेलनमध्ये वगैरे, अशा कुठल्या स्नेहसंमेलनात वगैरे तुमचा काही पार्टिसिपेशन म्हणा, असं भाग घेण्याचा काही प्रसंग तुम्हाला आला का?
2: एक तर आला आहे मॅट्रिकमध्ये असताना, नाटकामध्ये थोडासा रोल केलेला आहे.
1: कुठलं नाटक?
2: आता तेवढं आठवत नाही मला, परंतु भाग घेतलेला होता. आणि शाळेमध्ये असताना एनसीसी मध्ये आम्ही पार्टिसिपेट
1: केलं. शाळेमध्ये असताना म्हणजे ज्युनियर ग्रेड मध्ये मला वाटतं 7व्या वर्गापासून वगैरे एनसीसी सुरू झाली असेल. आता एनसीसी मध्ये असेल तर तुम्हाला एनसीसीचे कपडे सुद्धा घालावे लागले?
2: नाही, एनसीसीचे कपडे आम्हाला शाळेकडून मिळाले.
1: एनसीसी मध्ये तुम्हाला असं काय प्रशिक्षण देण्यात आलं त्या काळात?
2: त्या काळात मला आठवते आम्हाला रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं.
1: रायफल वगैरे
2: 303
1: बोरची बंदूक म्हणू आपण, म्हणजे रायफल
2: शिस्त दाखवायची,
1: शिस्त अशी होती. कुठला कॅम्प वगैरे गेला नाही का एनसीसीचा वगैरे?
2: एनसीसीचा कॅम्प चिखलदऱ्याला गेला होता.
1: अच्छा, तर मग चिखलदऱ्याला तुम्ही पण जाऊन आला?
2: जाऊन आलो.
1: तर तिथला काही प्रसंग असा तुमचा त्यावेळेस कसा काय तुमचा कॅम्प झाला?
2: त्यावेळेस कॅम्प व्यवस्थित झाला. त्यावेळेस आम्ही लहान असताना खूप एन्जॉय केलेला आहे
1: शाळेचा याच्यानुसार. बरोबर. आणि एनसीसी मध्ये असल्यामुळे तुमच्या अंगात म्हणा, तुमच्या रक्तात म्हणा, एक शिस्तीचा भाग तुमच्या अंगात, म्हणजे काय म्हणू, आपला रक्तात भिनला गेला. आणि शिस्तीमध्ये राहून तुम्ही मला वाटते आजवरची पूर्ण आयुष्य जे आहे शिस्तीत काढलेलं दिसतंय असं मला वाटतं. बरं, मग त्यानंतरचा 11वी मला वाटते, तेव्हा 12वी नसेल असं मला,
2: प्री युनिव्हर्सिटी होती,
1: प्री युनिव्हर्सिटी 11वी. आणि मग नंतर तुमची डिग्री कुठल्या विषयात झाली आहे?
2: बी ए मध्ये केली.
1: बी ए मध्ये केली, आर्ट्स फॅकल्टीमध्ये. आणि पुन्हा कुठली मास्टर डिग्री तुम्ही घेतली?
2: नाही, मला मग वडील वाढल्याच्या नंतर माझ्यावर जबाबदारी मी घेतली आणि 2 बहिणी आणि भावांचं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न केलं.
1: म्हणजे तुम्ही घरचे 5व्या नंबरचे जरी असले भावांमध्ये आणि बहिणींमध्ये सुद्धा, पण बाकीचे अजून तुमच्यापेक्षा लहान बहिणी आणि भाऊ असणार, तर त्यांना पण तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे.
2: शिक्षण शिकवलं,
1: शिक्षण शिकवलं,
2: ग्रॅज्युएट केलं त्यांना.
1: बरोबर. आणि मग तुम्हाला नोकरी वगैरे केव्हा लागली?
2: माझी नोकरी, मला कष्टाईब संघटनेचे माझे मित्र देवदास रंगारी, ते समाज कल्याणमध्ये होते, त्यांनी मला विचारलं की तू आता समाजकारण सोड आणि आपली नोकरी पकड. त्यानुसार त्यांनी मला खूप मदत केली आणि त्याच्या मार्फत मी अहेरीमध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालय 1985 मध्ये रुजू झालो.
1: अहेरी म्हटलं तर महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि अतिदुर्गम भाग, थोडा डिस्टर्ब एरिया पण आहे, म्हणजे दुर्गम भाग असल्यामुळे जंगलचं वास्तव्य आणि त्यासोबतच नक्षलवाद पण तिथे आहेत जरा. तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्ही केली, अशा अतिदुर्गम भागात तुम्हाला नोकरी करताना कोणकोणत्या गोष्टींना पुढे जावं लागलं किंवा सामना करावा लागला?
2: सुरुवात अशी आहे, मला ज्या दिवशी मी रुजू व्हायला गेलो त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी येत होता आणि 1985 असा काळ होता की तिथे कोणीच जात नव्हते, पण सरकारी नोकरी असल्यामुळे मला जावं लागलं आणि तिथलं वातावरण बघितलं, काम करणंच अवघड होतं पण करावं लागलं कारण सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यावेळेस एकच बस जायची 5 वाजताची
1: नागपूर
2: अहेरी आणि 7 घंट्याचा रस्ता होता.
1: 7 तास.
2: तरी आमचे नागपूरचे बरेचसे कर्मचारी त्या ठिकाणी असल्यामुळे मला तेवढं जाणवलं नाही. त्यावेळेस नवीन जिल्हा तयार झाला होता तो 1-2 वर्षापूर्वी, जेवढे कर्मचारी होते रुग्णालयात ते जास्तीत जास्त नागपूरचे असल्यामुळे मला खूप मदत झाली त्या लोकांची आणि चांगल्या प्रकारे माझे 2 वर्ष तिथे निघाले. माझे साहेब होते सिव्हिल सर्जन आता नागपूरचे रिटायर्ड इथूनच झाले ते डॉक्टर पी आर सिंग साहेब त्यांच्या नियंत्रणाखाली काम केलं. अहेरीमध्ये असताना ते माझे बॉस होते.
1: आणि अहेरीमध्ये तुम्हाला जाण्याचा वगैरे भरपूर त्रास झाला कारण अतिदुर्गम भाग असल्यामुळे पावसाच्या दिवसात पण तिथल्या नद्या म्हणा नाले म्हणा मला वाटते अजूनही तुडुंब भरलेले असतात. म्हणजे दुर्लक्षित असलेला भाग आहे जरा त्यामध्ये आपण काय म्हणू रोड रस्त्याचं बांधकाम म्हणा जी प्रगती व्हायला पाहिजे. पूर्व महाराष्ट्र गडचिरोली सारखा जिल्हा हा प्रगतीच्या दृष्टिकोनातनं पाठीमागे राहिलेला. बरं मग तुमचं राहणं आणि वास्तव्य तुमचं अहेरीलाच तुम्ही राहिलात.
2: अहेरीमध्ये सर्व्हिस करत असताना नागपूर अप डाऊन करता येत नव्हतं ना.
1: हो बरोबर आहे कारण
2: त्यामुळे 7 घंटे
1: आणि एकच जमत नव्हतं.
2: एकच बस यायची एक जायची आणि एक यायची. महत्वाचं म्हणजे त्यावेळेस काही सुधारणा नव्हती. संध्याकाळी 5 नंतर घराच्या बाहेर निघणं जीवजंतू जे आहेत त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. पण आता त्या लोकांना काय देणार
1: म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्हाला
2: जीवजंतू म्हणजे
1: जीवजंतू म्हणजे कोणत्या प्रकारचे साप
2: साप विंचू वाघ
1: वाघ वगैरे
2: असं त्यावेळेस खूपच
1: जास्त होतं. बरोबर. आणि तिथला जो काय म्हणू डिस्टर्ब एरिया आहे त्याचा पण तुम्हाला त्रास झाला का?
2: त्रास दवाखान्यातल्या लोकांना त्रास नाही होत.
1: अच्छा.
2: त्यांना माहित आहे की हा दवाखान्यातला आहे आणि सर्व जाणीव राहते लोकांना तिथला की तरी पण भीती वाटायची. मनोरंजनाचं साधन नव्हतं.
1: अच्छा.
2: तर त्यावेळेस व्हिडिओ VCR मध्ये 2 रुपयाचे तिकीट काढून खुर्ची खाली जमिनीवर बसून आम्ही सिनेमा वगैरे पाहून त्यावेळेस 2 रुपये म्हणजे 200 रुपयाचे
1: तिकीट. बरोबर. आणि तो काळ पण असा होता की त्यावेळेस
2: मनोरंजनाचं
1: साधन पण नव्हतं. दळणवळणाचं सुद्धा साधन नव्हतं कारण एसटी महामंडळाची बस तिथे जायची एकदा ते पण त्रासाचीच गोष्ट झाली. बरं मग या सगळ्या काळात तुमचं लग्न वगैरे तुम्ही केव्हा केलं?
2: माझं लग्न अहेरीमध्ये बदली झाली माझी नागपूरला. माझे मित्र होते रजनी गायकवाड धरणपेठमध्ये. माझी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आलो तर तिथे मला एक मुलगी तिची नातेवाईक दिसली. तर त्यांच्या घरीच मी त्यांना नेहमी जायचं विचारलं ही मुलगी कोण आहे. तर माझी मामाची मुलगी आहे तर माझ्यासाठी जमेल का म्हटलं. मला आवडली आहे तर त्यांनी म्हटलं की बघू आम्ही. आणि 2-3 दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मागणी केली मी आणि त्यावेळेस माझं लग्न ठरलं.
1: कोणती तारीख आहे तुमच्या लग्नाची?
2: 25 मे सर.
1: 25 मे
2: 1986.
1: 1986 म्हणजे तुमचं लग्न सुद्धा तुमच्या आवडीनुसार
2: आणि कमी वेळात
1: केलं. कमी वयात पण झालं.
2: कोणत्या कमी वयात?
1: तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी लग्न झालं?
2: 32 वर्षी झालं.
1: 32 वर्ष.
2: परंतु कमी वेळात म्हणजे काय असं
1: लग्नाचं जास्त बघण्याचं
2: प्रयोजन आलंच नाही.
1: आणि त्या मुलीचं सोबत तुमचं लग्न पण मिळून गेलं.
2: आणि मी विचारलं पण नाही की ते शिक्षण किती केलं आहे.
1: अच्छा.
2: आणि कुठे राहते
1: कुठे राहते वगैरे. म्हणजे हा तुमचा एक चांगला प्रसंग आहे. तुमच्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला कुठला
2: अडथळा आणला?
1: कुठलाच अडथळा आला नाही. आणि मला वाटते तुम्ही एका मुलगी बघितली.
2: एकच मुलगी बघितली
1: आणि तिच्याशीच लग्न केलं. खूपच छान.
2: शिक्षण पण विचारलं नाही. आई वडील काय करतात ते मला माहित नव्हतं. विचारपूस केली नाही. मुलगी आवडली मॅग्नेट केली स्वतः. माझ्या मित्रांना ज्यांच्या घरी होते त्यांना माझ्याविषयी सर्व माहिती होती. त्यामुळे त्यांनी जोखीम घेतली की हा मुलगा मुलीसाठी योग्य राहील.
1: कुठलं सासर आहे आपलं?
2: माझं सासर त्यावेळेस टाकरघाटचं होतं.
1: टाकरघाट.
2: आता नागपूरला आले.
1: म्हणजे तुमचं आवडीनुसार तुमचं लग्न झालं आणि तुम्ही संसाराला पण लागलात त्या काळी. मग मुलबाळावर किती आहेत?
2: मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी पुण्याला दिली आहे. ती MLS झालेली आहे. MLS बऱ्याच लोकांना माहित नाही त्यांना काय असते. तर BSC कॉम्प्युटर केलेलं होतं. MLS म्हणजे मास्टर ऑफ लेबर स्टडी. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संस्था आहे. नागपूर शहरामध्ये एकच आहे महाराष्ट्रात. त्या संस्थे जे निघतात मुली मुलं ते डायरेक्ट क्लासरूम अधिकारी बनतात. हा माझ्या मुलीला मी सांगितलं की तू इकडे तिकडे भेटण्यापेक्षा आपण तेवढे श्रीमंत नाही आहोत की तुला शिक्षण चांगलं आहे तुझं आलं परंतु MLS करून टाक. तिनं ऐकलं केलं आणि तिला मग पुण्यामध्ये लग्न झाल्यानंतर स्टेट बँकेमध्ये तिकडची नोकरी मिळाली.
1: जॉब पण मिळाली. जॉब. फार छान. वा.
2: दुसरी मुलगी ती पण माझे बीकॉम
1: पोस्ट
2: घ्यायचं. हा MBA केला.
1: MBA केलंय.
2: आणि मुलगाने MBA केलं.
1: म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना
2: पोस्ट ग्रॅज्युएट केलं.
1: म्हणजे उच्च शिक्षणाचे तुम्ही मार्गदर्शन केलंय आणि मुलांना घडवलेलं आहे. उच्च

0: उच्च शिक्षण देऊन आणि उच्च शिक्षणामुळे आज ते स्वपायावर उभे पण आहेत.
1: बरोबर.
0: लग्न काय तुम्ही केलं आहे, पण लग्नानंतर सुद्धा ते स्वबळावर आज नोकरी करून राहिले आणि त्यांच्या संसारात ते सुखी आहेत. छान छान. अगदी म्हणजे तुमचं आपण काय म्हणू, तुमचा संसार, तुमची मुलं, तुमचं वधू संशोधन हे तुमचं अगदी काय म्हणू एक तुमच्या, हा म्हणजे बाख्यानाजोगच आहे. आणि अतिशय छान याच्याने तुमचं सगळं काही संसार चालू आहे. आणि तुम्ही आता सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुमचा जो जीवन काळ आहे तो तुम्ही अगदी सुखात
1: सुखात
0: आणि कुठल्याही ते न येता
1: केलेला
0: तुम्ही करून राहिले. बरं, आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज आपल्या सोबत आहेत दीपक नारायण डोंगरे साहेब, जे अहेरी सारख्या दुर्गम भागात त्यांनी आरोग्य सेवा केलेली आहे आणि आज ते सेवानिवृत्त होऊन जवळपास त्यांना आज बरेच वर्ष झाले आणि त्यांच्या जीवनाबद्दलचं आपण जाणून घेत आहोत आपल्या आजच्या या मुलाखतीद्वारे. तर डोंगरे साहेब, आपण श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया, मग ते गीत भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, सुगम संगीत असो किंवा चित्रपटातील गीत असो, तुमच्या आवडीचं एखादी गीत तुमच्या मुखातून जर ते तुम्ही गायला थोडस एक वाक्य जरी, मग आपण ओरिजिनल गीत श्रोत्यांना नक्कीच ऐकू. सांगा तुमच्या आवडीचं गीत.
1: मला भावगीताविषयी जास्त आवड आहे. मला अरुंधती यांचं भावगीत या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे हे माझ्याकडे मला आवडते आणि माझ्याकडे त्याची सीडी पण ठेवलेली आहे.
0: छान छान. तर श्रोते हो, आपण ऐकूया डोंगरे साहेबांच्या आवडीचं गीत.

0: तर श्रोते हो, आताच आपण दीपक नारायण डोंगरे यांच्या आवडीचं गीत ऐकलं आणि श्रोते हो आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर डोंगरे साहेब, मुलाखतीच्या पुढे वळूया.
1: चालेल.
0: पुढचा प्रश्न मला असा विचारावासा वाटतो डोंगरे साहेब, की तुमचा संसार तुम्ही छान फुलवला, मुलांना पण छान शिक्षण दिलं, मुलांना घडवलं, बाकीचं जे आता म्हणतो आपण, तुमचं रिटायरमेंट कोणत्या वर्षी झालं?
1: माझं झालं 2012 मध्ये,
0: 58 वर्षाचं आहे मला वाटते तेव्हा. महाराष्ट्र शासनाचं 58 वर्ष वय हे सेवानिवृत्तीचं वय आहे. तर सेवानिवृत्तीच्या काळात म्हणजे तुम्ही आता एवढे सगळे तुम्ही सांभाळलं, आरोग्य विभाग सांभाळला आणि रिटायरमेंट झाल्यावर तुम्ही कुठल्या कार्यालया वगैरे सुरुवात केली?
1: माझ्याकडे खूप काळ लोकांच्या मागण्या होत्या की तुम्ही आमच्याकडे, परंतु मी युवक असताना कास्टाईप संघटनेमध्ये काम केलं, त्यामुळे रिटायरमेंटच्या नंतरही मला कास्टाईप संघटनेमध्ये भाग घेणं गरजेचं होतं आणि मला त्यावेळेस महासचिव म्हणून नियुक्त केलं. त्यामार्फत मी कर्मचाऱ्यांच्या समस्या, सेवानिवृत्तीच्या लोकांच्या समस्या, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांना मदत करण्याचा आजही मी प्रयत्न करत आहे.
0: म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील, म्हणजे आपण म्हणतो तुमच्या फक्त आरोग्य सेवा विभागातल्याच कर्मचाऱ्यांसाठी
1: नाही,
0: राज्य
1: शासनाच्या ज्या काही कार्यालय आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी खूप प्रयत्न केला.
0: म्हणजे मागासवर्गीय जी संघटना आहे आणि मागासवर्गीय जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे होणारे अन्याय आहेत, सामाजिक क्षेत्रात त्यांचा पुढाकार घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, जसं त्यांचं प्रमोशन होत नाही किंवा त्यांना
1: अनुकंपा नोकरी मिळत नाही,

0: हां,
1: वेळेवर
0: वेळेवर त्यांना इंक्रीमेंटचा प्रॉब्लेम
1: इन्क्रिमेंट
0: असतो, पुन्हा कुठे पण त्यांची बदली केली
1: बदली
0: जाते,
1: केला
0: अति दुर्गम भागात पण बदली
1: जातो
0: केली जाते. तर अशासाठी तुम्ही एक
1: अजूनही.
0: सामाजिक कार्य करीत आहात आणि अशा शासकीय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तुमचा एक हातभार आहे आणि त्यांना तुम्ही एक कल्याणकारी कार्य करण्याचं तुमचा अनुषंग आहे. फार चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सेवानिवृत्त झाल्यावरही तुम्ही जे कार्य करीत आहात, खाली न बसता वयाच्या दृष्टिकोनातनं म्हणा, या सगळ्या गोष्टींना तुम्ही अजूनही सुरू ठेवलेलं आहे, ही खूप छान गोष्ट आहे. बरं, मग तुमचा आज 72 वर्षाचा जो काळ आहे सेवानिवृत्ती, तर या काळात, 72 वर्षाच्या संपूर्ण काळात तुम्हाला काही छंद वगैरे होते का? असा काही वेगळा छंद असं तुम्हाला वाटतो जो सांगावासा वाटतो? पुष्कळ लोकांना वाचनाचा छंद असतो, रेडिओ टीव्ही वगैरे बघण्याचा छंद असतो, कुणाला खेळाचा छंद असतो, क्रिकेट बघण्याचा किंवा कुठला हॉकी बघण्याचा, इव्हन खेळण्याचा सुद्धा असतो, कुणाकुणाला पर्यटनाचा छंद असतो, चला इकडे या गावाला जाऊया, त्या गावाला जाऊया, कुठल्या स्थानांमध्ये जाण्याचं असतं. तर तुमच्या बाबतीत आता असा कुठला छंद तुम्ही सांगू शकाल?
1: छंदामध्ये मला नागपूर शहरामध्ये ज्या काही संघटना आहेत त्यांनी आंदोलन आणि धरणे ठेवलेत, तर त्या मी मला सक्रिय भाग घेण्याची मला खूप आवड आहे आणि मी
0: अच्छा,
1: घेत असतो.
0: छान छान. म्हणजे एकंदर तुमचा सामाजिक दृष्टिकोनातून समाजाला पुढे आणण्यासाठी, मुख्यतः मागासवर्गीय समाजाला पुढे आणण्यासाठी तुमचा संघर्ष अजूनही सुरू आहे.
1: सुरू आहे.
0: कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या विरुद्ध कोणी आक्षेप घेतला तर त्याला लढ्याला तुम्ही पुढे असता. बरं, मग आता आपण म्हणतो की आपलं जीवन हे सार्थकी झालं की नाही आपल्या आयुष्यात, तर तुम्हाला काय वाटतं, तुमचा जीवनाचा जो एवढा सगळा काळ आहे, आपलं जीवन आपण कुठेतरी याला समर्पित केलं आहे, शासनाला समर्पित केलं आहे, तुम्ही आरोग्य विभागाला समर्पित केलेलं आहे, तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुलांना पण तुम्ही समर्पित केलेलं आहे, इष्टमित्र नातेवाईकांना अजूनही तुमचा कार्य सुरू आहे, तर या सगळ्या गोष्टीतून आज तुम्हाला काय वाटतंय की माझं जीवन सार्थकी झालं की नाही झालं, या बाबतीत तुम्ही काय म्हणाल?
1: आता मी सुखी आहे, कारण जे समस्या होत्या 1975 नंतरच्या त्या मी पूर्ण रिटायरमेंटच्या नंतर पूर्ण केलेल्या आहेत आणि घर स्वतःचं बांधकाम केलं आहे. कोणाकडूनही मी माझ्या आर्थिक मदत घेतली नाही, कर्ज घेतलं नाही, सरकारी नोकरी असताना कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. जो काही पैसा मिळाला त्याच्यातून माझं घरदार मुलं शिक्षण केलं आहे.
0: फार छान. तुमचं आयुष्य तुम्ही अगदी साधेपणाने पण लोकहितार्थ सामाजिक कार्यासाठी पण तुम्ही व्यतीत केलेलं आहे आणि अजूनही व्यतीत करीत आहात, हे महत्वाचं ठरतं. तर डोंगरे साहेब, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी तुम्ही असा काय महत्वपूर्ण असा संदेश प्रदान करणार?
1: वृद्धापकाळाच्या समस्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, संतुलित आहार घ्यावा, वयाला झोपेल असा नियमितप्रमाणे व्यायाम करावा, तणावमुक्त जीवन, कलह वादविवाद या मुक्त संचार असावा, लहान मुलं यांच्या सहवासात जास्त रमावे, मित्र आणि आप्तष्ट यांचा विरंगुळा, सुगम संगीत ऐकणे मनावरचं औषध असतं, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, समतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्याप करात महत्वाच्या वाटतात.
0: छान छान छान. तुम्ही अगदी आरोग्य सेवेपासून, पैशाची व्यवहार करण्यापासून ते दिनचर्येपासून ते खाण्यापिण्यापासून सगळा महत्वपूर्ण संदेश ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना दिलेला आहे. तर डोंगरे साहेब, आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी केलेल्या आपल्या जीवनात कल्याणकारी कार्य करण्याचा जो काही त्यांचा अनुषंग आहे त्याबद्दल आपण ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे डोंगरे साहेब तुम्हाला शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या अमृत कलश याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम ऐकलात अमृत कलश. या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विनोद मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
4: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
5: प्रसार भारतीच्या वेळेस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
6: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
7: PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
8: हर घर

0: ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7-10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है, इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा, उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी, आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते, पण यातले काही विद्यार्थी 19-20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नागपूर शहर, ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्र.

0: रात। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:10 आणि 51 सेकंद झाले आहेत। आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMR उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्वाचा आहे. ICMR या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: ICMR ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, ICMRचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणासंदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या ICMR कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड्स असतात याच्यावरही ICMR सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच ICMR कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प, ज्याला आपण म्हणू शकतो, तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्ड्सची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड्स फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो, ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते, आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड्स लागू केले तर ते योग्य नाहीत, आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड्स वेगळे असले पाहिजे, आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड्स काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम दोन फेज मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरु, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत, इथे चांगल्या वातावरणामध्ये, ऑप्टिमल एन्व्हायरमेंटमध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं कोडिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं जे स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे आणि या सेंटर्सवरती मी सांगितल्याप्रमाणे

0: मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50th percentile म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो, ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50th percentile असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन, आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे, याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कुणीही शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्ससचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे, असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलाही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो, त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे दोन टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील, खरं तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून बालरोग तज्ज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षांमध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नती किंवा ICMR मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर ICMR ची वेबसाईट चेक केली किंवा ICMR च्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ICMRचे गाईडलाईन सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतरांनी 6 महिन्यांनी वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नतीसारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये ICMRच्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही एक 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल

शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वर।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 101 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948, दिनांक 28 जुलै 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24

0: तसा अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. हवामान वृत्त आपण ऐकलं. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विभागीय कृषी सहसंचालक ठाणे येथील विभागीय सांख्यिक राहुल नकाते सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा ही योजना चालू करण्यामागचा उद्देश काय आहे?
2: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या पिकाला विम्याचे संरक्षण देणे. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतामध्ये बहुतांश आपली जी शेती आहे ती निसर्गावर म्हणजेच मुख्यत्वे करून हवामानाच्या घटकावर अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत या घटकांचा साधक तसाच बाधक परिणाम आपल्या शेतीवरती होत असतो. तर याचा विचार करूनच ही योजना आहे की जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात या हवामान घटकांमुळे विपरीत परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये घट आली किंवा तफावत आली तर त्याचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही पीक विमा योजना आहे.
1: बरं, आणि या योजनेला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना असं का म्हटलं गेलंय?
2: आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात होती. त्याच्यामध्ये काय होतं तर प्रति हेक्टर 1 रुपया भरून जो आहे शेतकरी त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत होता. परंतु आता जो आपला 3 जुलै 2026 जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे. याच्यामध्ये महत्वाचा बदल असा आहे की सुरुवातीला आपण 1 रुपया प्रति हेक्टरी भरून जो शेतकरी सहभागी होत होता त्याच्याऐवजी त्याला आता त्याचा जो हिस्सा आहे पूर्ण तो भरावा लागणार आहे. आणि दुसरा महत्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये बाकीचे जे पॅरामीटर होते ते न राहता फक्त आता जी पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्ती कीड रोग यामुळे जी उत्पादनात येणारी घट आहे हा फक्त एकच महत्वाची जोखीम जी आहे ती या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: बरं, या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात?
2: या योजनेमध्ये अधिसूचित जे क्षेत्र आहे जे मग आपल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे आणि अधिसूचित जी पिके आहेत ती पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कर्जदार शेतकरी आहेत, बिगर कर्जदार शेतकरी आहेत. ही बिगर कर्जदार आणि कर्जदार या दोघांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे. त्यामध्ये ते इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. जर समजा कर्जदार शेतकरी आहे आणि त्याला या योजनेमध्ये भाग घ्यायचा नाही आहे तर त्याने ते कमीत कमी 7 दिवस त्या बँकेला कळवलं पाहिजे की माझा विमा हप्ता कापू नका, मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही. राहता राहिला प्रश्न कुळ शेती आणि भाडेपट्टे किंवा भाडेकराराने जे शेतकरी शेती करतात ते सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना जो त्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आहे तो या पीक विमाचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती तो नोंदवावा लागेल. आणि याच्यामध्ये कमीत कमी एका पिकासाठी तुमचं 10 गुंठ क्षेत्र असणं अनिवार्य आहे.
1: अच्छा, कोणत्या पिकांसाठी ही विमा योजना लागू आहे?
2: आपली जी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये आपण तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिके यासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये तृणधान्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्यातील पिके आहेत. तर कडधान्यामध्ये आहे तूर, मूग, उडीद आणि हरभरा. गळीत धान्यामध्ये याच्यामध्ये सोयाबीन आहे, भुईमूग आहे, तीळ आहे आणि कारळ आहे. आणि नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर या पिकांसाठी ती योजना लागू राहील. जिल्हा परत्वे पिकं जी आहेत ती बदलतात. उदाहरणार्थ आपल्या कोकण विभागामध्ये आपले 5 जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यामध्ये ही योजना भात, नाचणी आणि पालघर जिल्ह्यामध्ये फक्त ही उडीद या पिकासाठी लागू आहे.
1: बरं,
2: खरीप, रब्बी आणि त्याच्यामध्ये उन्हाळी हंगाम ही येतो, या हंगामासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये काही रब्बी पिकं आहेत म्हणजे काही पिकं आहेत की जी खरीपसाठीही आणि रब्बीसाठीही पात्र आहे. उदाहरण म्हणून आपलं खरीप ज्वारी आहे, रब्बी ज्वारी आहे, खरीप कांदा आहे आणि रब्बी कांदा आहे.
1: अच्छा,
2: म्हणजे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या पिकासाठी लाभ घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात आणि याच्यासाठी सुद्धा रब्बी हंगामासाठी सुद्धा ते अर्ज करू शकतात.
1: या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत?
2: या योजनेमध्ये आपण पाहायला गेलं तर एक मॉडेल आहे कप आणि कॅप मॉडेल. याच्यामध्ये काय आहे तर हे जे संपूर्ण जी योजना आहे ती विमा कंपनी मार्फत राबवली जाते आणि याचे नुकसान भरपाईचं दायित्व हे विमा कंपनीचं आहे. पण ते कशा पद्धतीने असणार आहे तर कप अँड कॅप मॉडेल म्हणजे 80-110 याच्यामध्ये काय एक हंगाम आहे आणि एक जिल्ह्यांचा समूह आहे. त्या जिल्ह्यांच्या समूहामध्ये जेवढा पीक विमा हप्ता रक्कम जमा होईल त्याच्या 110% किंवा जो एकूण विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्यावर एक बर्न कॉस्ट ही कन्सेप्ट आहे, त्यानुसार जो विमा हप्ता येईल याच्या 110% याच्यापेक्षा जी जास्त रक्कम असेल त्यानुसार विमा कंपनीला ते दायित्व 110% राहील. त्याच्यावरचं जे दायित्व आहे नुकसान भरपाईचं ते राज्य शासनाकडे राहील. तसेच जर एकूण विमा हप्ता जो रक्कम जमा झालेली आहे त्याच्यापेक्षा कमी नुकसान भरपाई जर अशा परिस्थितीमध्ये असेल की विमा हप्त्याच्या अगेन्स्ट नुकसान भरपाई कमी आहे तर त्यावेळेस जास्तीत जास्त ती विमा कंपनी 20% स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य शासनाला परत करेल. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आहे दुसरा महत्त्वाचा आहे की या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही. याच्यामध्ये काय ॲग्रीस्टॅक नावाचा आपला प्रकल्प आहे, त्या प्रकल्पांतर्गत आपण शेतकऱ्यांना शेतकरी ओळख पत्र क्रमांक देतो, तो शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. तीसरा महत्त्वाचा मुद्दा की DCS डिजिटल क्रॉप सर्वे, जे शेतकरी पीक विम्यामध्ये योजनेमध्ये सहभागी होत आहेत त्यांचं डिजिटल क्रॉप सर्वे होणे अत्यंत महत्त्वाचे. जर उद्या कोणत्या बाबीमध्ये जर तफावत आढळून आली किंवा विमा अर्जाबाबत आक्षेप आला तर जे डिजिटल क्रॉप सर्वेवरचं पीक असेल ते ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे डिजिटल क्रॉप सर्वे होणं हे महत्त्वाचं आहे. आणि राहता राहिला शेवटचा आणि एकदम महत्त्वाचा मुद्दा की जे बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशानं या विमा योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत असं आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, तसेच DBT द्वारे ज्या काही आपल्या योजना आहेत कृषी विभागाच्या त्यासाठी त्याला 5 वर्ष बंदी घालण्यात येईल, त्याला कोणताही लाभ त्या योजनांचा मिळणार नाही. ही या वर्षीची आपला शासन निर्णय याच्यामध्ये ती तरतूद करण्यात आलेली.
1: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती कोणत्या कंपन्यांमार्फत राबवण्यात येणार आहे?
2: आता ही योजना राबवण्यासाठी जी विमा कंपन्यांची निवड आहे ती निविदा पद्धतीने केली जाते. याच्यामध्ये आपला जो शासन निर्णय आहे 3 जुलैचा त्याच्यामध्ये खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 यासाठी ह्या पीक विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये 12 जिल्हा समूह आहेत आणि 6 कंपन्या ज्या आहेत त्या निविदा प्रक्रियेमार्फत आपल्याकडे निवडण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या आहेत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ह्या 6 विमा कंपन्या आहेत. याच्यामध्ये कोकण विभागाकरता आपल्याला जे आपले 5 जिल्हे आहेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्यासाठी जे आहे शासनाकडून इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे ही नियुक्त करण्यात आलेली आहे, म्हणजे आपल्या विभागामध्ये या कंपनीमार्फत ही योजना राबवली जाईल.
1: बरं, आता ही जी योजना आहे तर यासाठी संरक्षित रक्कम किती देण्यात येते आणि त्याचा शेतकऱ्यांना किती विमा हप्ता भरावा लागेल?
2: या योजनेमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी जी आहे विमा संरक्षित रक्कम जी आहे ती त्या पिकाच्या कर्जदारानुसार ठरवण्यात येते. याच्यामध्ये राज्यस्तरावरील जी पीक विमा समन्वय समिती आहे ती जी आहे ती ही विमा संरक्षित रक्कम निश्चित करते. याच्यामध्ये उदाहरणार्थ जे आहे कोकण विभागामध्ये आपल्या इकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आहेत. याच्यामध्ये मुख्यत्वे करून भात, नाचणी ही पिकं घेतली जातात आणि पालघर जिल्ह्यामध्ये उडीद पिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. ही पिकं खरीप हंगामासाठी आपल्या कोकण विभागामध्ये अधिसूचित आहेत. याच्यामध्ये आपला जो पूर्ण कोकण विभागामध्ये भात पीक जो आहे त्याच्यासाठी विमा संरक्षित रक्कम 65,000 रुपये आहे आणि नाचणी पिकासाठी जी रक्कम आहे ती 40,000 रुपये आहे. ही रक्कम जी आहे ती प्रति हेक्टरी आहे आणि जो आपण विमा हप्ता भरणार आहे तो ही प्रति हेक्टरी असेल. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी किमान 10 गुंठेची अट आहे. जर शेतकऱ्यांनी 10 गुंठे क्षेत्र नोंदवलं तर त्यानुसारच ती विमा संरक्षित रक्कम कमी होईल आणि विमा हप्ताही त्याचा कमी होईल. हे जे एकक आहे ते आपलं 1 हेक्टरसाठीच आहे. तर याच्यामध्ये उडीद पिकासाठी जो आहे तो 27,000 रुपये प्रति हेक्टरी ही विमा संरक्षित रक्कम झाली. या विमा संरक्षित रकमेवरच आपल्याला आपला जो आहे तो विमा हप्ता दर ठरतो. आपल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा विमा कंपनी कोट करेल याच्यापैकी कमी जो असेल तो विमा हप्ता दर आपल्यासाठी ठरतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी 1.5% आहे आणि नगदी पिकांसाठी 5% आहे. उदाहरणार्थ आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 65,000 रुपये आपली जी आहे विमा संरक्षित रक्कम आहे, तर विमा कंपनीनं त्या जिल्ह्यासाठी 1% असा विमा हप्ता दर निश्चित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 65,000 1% म्हणजे 650 रुपये जो आहे तो शेतकऱ्याला एका हेक्टरसाठी तो विमा हप्ता भरावा लागणार. हा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी असेल. खरीप हंगाम जो आहे तो आपला पूर्ण झाल्यानंतर जर देय नुकसान भरपाई असेल तर ती शेतकऱ्याला जी काय 65,000 आहे त्याच्या तुलनेमध्ये ती त्याला देय राहील. तशाच पद्धतीनं 27,000 जो आहे तो उडीदासाठीचा विमा संरक्षित रक्कम आहे. तर त्या कंपनीने पालघरमध्ये उडीदसाठी 2% जो दर आहे तो दिलेला आहे. त्या 2%नुसार 27,000 2% प्रमाणात तिथं तो जो आहे तो विमा हप्ता असेल. त्याचप्रमाणे बाकी जी पिकं आहेत आपली भात नाचणी आहे तो सर्वदूर आपला कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये एकच विमा हप्ता रक्कम आहे आणि एकच विमा संरक्षित रक्कम आहे.
1: बरं,
2: बाकी आपण रब्बी हंगामासाठी पाहिलं तर रब्बी ज्वारी आहे त्याच्यासाठी 27,500 आहे, 27,500 ते 33,000 कारण जे बाजरीचं पीक आहे ते विविध जिल्ह्यामध्ये आहे, विविध त्यांचे कर्ज दर आहे त्यानुसार त्यांचे जे विमा संरक्षित रक्कम आहे ती बदलते.
1: बरं, कोणत्या जोखमीकरता शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल?
2: याच्यामध्ये जी आपली सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे याच्यामध्ये आपण एकच जोखीम जी आहे ती कव्हर करत आहोत. याच्यामध्ये काय आहे तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे काय नैसर्गिक आपत्ती आहेत, पूर आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर दुष्काळ असेल, भूस्खलन, कीड रोग, याच्यामुळे जे काही हंगामाच्या शेवटी उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये जी काही घट येते त्यानुसार आपण त्यांना ते विमा नुकसान जे आहे ते देतो.
1: आणि या जोखमीमध्ये पीक नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत काय आहे?
2: आता याच्यामध्ये आपण एक सूत्र घेऊ आणि त्या सूत्राच्या ज्या संज्ञा आहेत त्या आपण समजून घेऊ, म्हणजे हे नुकसान भरपाई निश्चित कशी केली जाते हे आपल्याला समजेल. आता हे नुकसान भरपाई ठरवण्याचं एक सूत्र आहे, उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम. आता आपण मगाशी चर्चा केली की विमा संरक्षित रक्कम काय आहे, ती कशी ठरवली जाते, तर ती विमा संरक्षित रक्कम ही एक त्याच्यामधली संज्ञा आहे. दुसरं आहे उंबरठा उत्पादन. तर उंबरठा उत्पादन काय आहे तर ते पीक आहे त्या पिकाचं त्याच हंगामातील मागील 7 वर्षांमधील जी सर्वोत्तम 5 वर्षे होती त्याचं जे सरासरी उत्पादन आहे गुणिले जोखीम स्तर. आता ही जोखीम स्तर काय संकल्पना आहे तर ती आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या सर्व पिकांसाठी आपण तो 70% ठेवलेला आहे जोखीम स्तर, तेवढी जोखीम तो शेतकरी चालून आपली शेती करतो. तर त्या जोखीम स्तराला गुणून जे उत्पन्न येईल त्याला आपण काय म्हणतो उंबरठा उत्पादन. आणि जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन, आता आपण हे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन कसं काढतो तर आपल्याकडे याला एक शास्त्रोक्त पद्धत आहे त्याला आपण पीक कापणी प्रयोग म्हणतो. हे जे पीक कापणी प्रयोग आहेत हे जे आपले क्षेत्रीय कर्मचारी आहेत कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभाग यांचे क्षेत्रीय कर्मचारी पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर घेतात. याच्यामध्ये रॅन्डम पद्धतीने ते प्लॉट निवडले जातात, ते क्षेत्र निवडलं जातं, त्याच्यावरती CC ॲग्री ॲप हे जे आहे केंद्र सरकारचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू आपण ते ऑनलाईन घेतो. ते GPS अनेबल्ड असतात, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनच ते प्रयोग तिथं घ्यावे लागतात. त्यावेळेस जी आपली विमा कंपनी आहे जी आपल्या विभागासाठी किंवा ती जिल्ह्यासाठी जी नेमून दिलेली आहे त्याचा प्रतिनिधीही तिथं उपस्थित असतो. तसेच ज्याच्या शेतावर ते ज्या शेतकऱ्याच्या शेतावर ते पीक कापणी प्रयोग घेतले जातात तो शेतकरीही तिथं उपस्थित असतो. असे ते पारदर्शक पीक कापणी प्रयोग घेतले जातात, त्यानुसार जे आपल्याला सरासरी उत्पादन मिळतं ते उत्पादन आपण चालू वर्षाचं सरासरी उत्पादन म्हणून घेतो. आता ह्या दोन कन्सेप्ट आणि आपलं विमा संरक्षित रक्कम म्हणजे त्याला उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत त्याचं ह्या वर्षीचं उत्पादन किती टक्क्यांनी कमी आलं त्याच्या अगेन्स्ट त्याला विमा संरक्षित रकमेतून तेवढी रक्कम त्याला मिळते. आता हे सर्वच पिकांसाठी आहे, परंतु याच्यामध्ये भात, कापूस, गहू आणि सोयाबीन या 4 पिकांसाठी आपण थोडी वेगळी पद्धत अवलंबतो. याच्यामध्ये आपण काय करतो, हे जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन काढतो याच्यामध्ये जे आहे 50% भारांकन हे पीक कापणी प्रयोगांना देतो आणि जे उर्वरित 50% भारांकन आहे ते यष्टेक प्रकल्पांतर्गत जे आपल्याला तांत्रिक उत्पादन मिळतं त्या तांत्रिक उत्पादनाचा याच्यामध्ये आपण वापर करतो. यष्टेक म्हणजे काय तर ईल्ड इस्टिमेशन सिस्टीम आहे, आपण जे आहे ते आपलं जे MR SAC आणि हैदराबादची एक संस्था आहे रिमोट सेन्सिंगची, त्यांच्या माध्यमातून आपण जे आहे ते तांत्रिक उत्पादन त्याचं काढतो आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते चालू सरासरीचं ह्या 50-50% भारांकनातून ते चालू सरासरीचं उत्पादन काढतो. आणि जे पात्र शेतकरी आहेत याच्यामधून नुकसान झालेलं आहे ते पेरणीपासूनचे हंगामाच्या शेवटीपर्यंत जे काही विविध हवामान असतील, कीड रोग असेल, याच्यातून जे नुकसान जी घट आलेली आहे त्या घटीच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना नुकसान भरपाई देतो. ही जी नुकसान भरपाई आहे ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर राष्ट्रीय पीक विमा पोर्टलद्वारे जमा केली जाते. याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.
1: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम अटी आहेत का, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: या योजनेमध्ये सहभागी होताना सर्वप्रथम ते कुठून सहभागी होऊ शकतात, कोणत्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात, तर पीक विम्याचं जे आहे ते संकेतस्थळ आहे, पोर्टल आहे, त्याच्यामधून ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. विमा कंपनी त्यांचं स्वतःचं संकेतस्थळ आहे, ती जी विमा कंपनी ज्या जिल्ह्यासाठी असेल तिथून ते शेतकरी त्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे आणि एड AIDE नावाचं एक ॲप आहे, याच्या माध्यमातून बिगर कर्जदार शेतकरी जे आहेत ते योजनेत थेट सहभागी होऊ शकतात. ह्याच्यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपण मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की त्यांनी ते बँकेमधून त्यांनी योजनेसाठी नोंदणी करायची आहे. या योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत, 7-12 उतारा आहे, त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे, त्यानंतर पेरणी घोषणापत्र आहे आणि बँक खात्याचे तपशील आहेत, म्हणजे जर त्याला नुकसान झालं तर त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यासाठी त्याचे बँक खात्याचे तपशील आहेत.
1: भाडेपट्ट्यावर ज्याची शेती आहे तर त्या लोकांसाठी कसं असेल?
2: हो, त्या लोकांसाठी मग तो जो नोंदणीकृत भाडे करार आहे किंवा भाडेपट्टा आहे तो ते संकेतस्थळावरती ते नोंदवू शकतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक तोही त्या शेतकऱ्याकडे असला पाहिजे. आणि ह्या सर्व माध्यमं आहेतच, तसेच आपलं जे जनसुविधा केंद्र आहे CSC, आपण ज्याला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो, यांच्यामार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही शुल्काशिवाय पीक विमा अर्ज आपण दाखल करू शकतो. आपले जे शासनामार्फत हे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत त्यांना शासन जे आहे ते प्रत्येक विमा अर्जामागं जी आहे ती रक्कम देत असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाशुल्क CSC मार्फत अर्ज भरावेत. कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो हप्ता जो आहे विमा हप्ता तो थेट त्यांच्या बँकेमार्फत जो आहे कापला जाईल.
1: बरं, आणि त्यांना इच्छा नसेल या विम्यामध्ये सहभागी होण्याची
2: तर आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 7 दिवस अगोदर त्यांनी त्या बँकेला तसं कळवायचं आहे की मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही, माझा हप्ता कापला जाऊ नये, तर ती बँक त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणार नाही.
1: या योजनेत भाग घेण्यासाठीची मुदत काय आहे?
2: आता या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी खरीप, रब्बी आणि उन्हाळी त्या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या मुदती आहेत. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 31 जुलै 2026 ही मुदत आहे, रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर 2026 असेल आणि केवळ ज्वारीसाठी जी आहे ती थोडी अगोदर म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 अशी अंतिम मुदत आहे. उन्हाळी पिकांसाठी जी आहे ती 31 मार्च ही अंतिम मुदत असणार आहे. आणि ह्यावर्षीचं आपण पाहतोय की अल्निनोची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे आपलं जे पावसाचा खंड असेल किंवा पावसाचे जे आगमन आहे आपले मान्सूनचे ते उशिरा झाले आहे, पुढे जाऊन खंड पडू शकतो, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या शेती पिकांवर होणार आहे, त्याच्या उत्पादनावर होणार आहे, त्यामुळं ती जी घट येणार आहे त्या घटीपासून जर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी त्या योजनेमध्ये सहभागी व्हावं अशी कृषी विभागाची सर्व शेतकऱ्यांना अर्जदारांना आव्हान आहे.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना या संदर्भात आमच्या सर्व श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले खूप खूप आभार.
2: धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी माहिती ऐकली. राहुल नकाते यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत, सुरेश वाडकर यांनी गायलेलं. संत सावतामाळी यांचा अभंग आहे आणि संगीत आहे तुकाराम गोसावी यांचं.

संत सावतामाळे यांचा अभंग आपण ऐकला सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं तुकाराम गोस्वामी यांचं. बरं ते मंडळी, या गीताबरोबरच आज आपला माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात, तसंच 6:40 आणि कृषीवाणी या कार्यक्रमात. विषय आहे जांभूळ एक औषधी वनस्पती. आणि याबरोबरच मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. पुन्हा भेटूया उद्या 6:40 आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

माझावर माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
3: आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
5: 12:00
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
5: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना चोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून 1 पेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधक

0: आणि गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मात्र त्यांना मधुमेह रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
4: जो मैंने 25 जुलै 2022 को भारत के राष्ट्रपती का पदभार ग्रहण किया था तो ये मेरे लिए सन्मान से अधिक दायित्व का विषय था. क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
0: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन राष्ट्र का भवन सेवा और संवेदना समावेशी सहभागिता भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी

0: सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत बालहक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंत्र अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठावण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 28 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा आपण ऐकणार आहात विठ्ठल उमप आणि सहकलाकारांच्या स्वरात. रचना आहे राम उगावकर यांची.

शोध. आत्ताच आपण बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा ऐकलात, विठ्ठल उमापाणी सहकलाकारांनी सादर केलेला. रचना होती राम उगावकर यांची. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:30 वाजता आपण ऐकू शकाल संसद समीक्षा कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. 8:45 वाजून समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र. 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. हे 5 कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8:30 वाजता संसद समीक्षा कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण.

श्रोतेहो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:39 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात पंडित विद्याधर व्यास यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग कामुद. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि बंदिशीचे बोल आहेत हम तो जनम जनमन छाडी. नृतबंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत लागी रे मोरी नाही लगन. यांना साथसंगत अशी आहे, तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ आहे जयंत फडके यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग कामोद.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित विद्याधर व्यास यांचं गायन ऐकलं, राग होता कामोद. विलंबित गत झुमरात द्रुतगत एक तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ गिरीश नलावडे तर हार्मोनियम साथ जयंत फडके यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभुळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य श्रीमंताचे बोलावणे.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य श्रीमंताचे बोलावणे. लेखक चेतन दातार, निर्मिती सहाय्य नेहा खरे, सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.

एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तोतया म्हटलं जातं. ती सुप्रसिद्ध व्यक्ती काही कारणांनी नाहीशी झाली तर हा तोतया आपणच ती व्यक्ती असल्याचं सांगू लागतो. भागवतात उल्लेखलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या तोतयापासून ते पेशवेकालीन पानिपत युद्धानंतर पुण्यात उपटलेल्या सदाशिवराव भाऊंच्या तोतयापर्यंत अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. पण आणखी एका प्रकारचे तोतय असतात. एखाद्या राजकीय नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून त्या नेत्याच्या तोंडवळ्यासारखी माणसं हेरली जातात. या माणसांना त्या राजकीय नेत्यासारखं चालणं बोलणं वावरणं शिकवलं जातं आणि अत्यंत धोकादायक ठिकाणी त्या नेत्याच्या ऐवजी त्यांना पुढंही केलं जातं. श्रीमंतांचे बोलावणे हे नभनाट्य अशाच एका शिकवून तयार केलेल्या तोतयाच्या जीवनातली अटीतटीची घटना चित्रित करतं. इसवी सन 1800 उत्तर पेशवाईचा काळ. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी विठोजी होळकराला पुण्यात हत्तीच्या पायदळी देऊन ठार केलं. या घटनेमुळे यशवंतराव होळकरांनी संतापून जाऊन बदला घ्यायचं ठरवलं. 25 ऑक्टोबर 1802 या दिवशी होळकर सैन्य पुण्यावर चाल करून आलं. त्याचवेळेस पुण्यापासून थोडं दूर एका जुनाट वाड्यात पेशव्यांचा शिकवून तयार केलेला तोतया कोंडभट नजरबंद होता. वेळ दिवे लागण्याची होती. वेळ घालवण्यासाठी कोंडभट तुक्या रखवालदाराशी पट खेळत होता.

0: तू श्री कसले पडते दान
1: भडजे बुवा, शाप देण्या इतकं पुण्य नाही तुमच्याकडं.
0: नसेल नसेल, शाप देण्या पुरत नसेल, पण तुक्या डाव जिंकणे इतपत तर नक्कीच आहे. टाक टाक टाक ते फासे टाक.
1: हा बघाच तुम्ही आता, हे बघा हे
0: जिरली रे जिरली.
1: हा एवढा हाय तर बघू की तुम्हाला काय पडतं ते.
0: असे म्हणतोस, बघ हो बघ.
1: बघूच
0: काय हरशील तू, क्या
1: बायकू सोडून काय बी.
0: बघ बघ आता हे फासे टाकले. सहा
1: लबाड खेळताय सा तुम्ही.
0: शुंभा शुंभा इथं बैस. अरे पाहिना स्वतःच्या डोळ्याने. अरे बस म्हणतो ना, आलाय मोठा उलट तपासणी घेणारा. हरलायस काय ते सांग.
1: अगोदर दान
0: पडलेच आहे ते, पडलेच आहे. हरतोस काय
1: तुम्ही सांगा.
0: तू क्या विचारण्या प्रश्नाचे उत्तर देशील.
1: प्रश्न इड्याचा नसल तर
0: हरलायस तू. तू क्या
1: बर बागो,
0: तू कशाला कष्ट घेतोस. हे बघ हे बघ, दाखवतो ना दान. हे बघ हे बघ, सहा. हा अरे बैस बैस. हा टाकू दोन डाव.
1: नग काम आहे ती दिवाबत्ती आहे, झालंच तर आपलं.
0: चालाखी नको करूस तू क्या, चालाखी नको करूस.
1: कोणी केली
0: तू क्या. तू क्या प्रश्नास उत्तर हे मिळाले पाहिजे.
1: काम आहे ती, राजच्याला डाव टाकू तवा बोलू.
0: तू क्या मस विनायक भटजीस भेटो का देत नाही. अरे बोल रे, विनायक भटजी पुण्यास आहेत की कसे. नाही बोलत बर. मस असे हिराबागेत का आणून ठेवले आहे हा त्या बाळोबा कुंजीराने. तुक्या अरे विठोबाचे काय झाले. तुक्या अरे निदान एवढे तरी सांग, विठोबा होळकराचा काय न्याय केला श्रीमंतांनी. तू क्या जाऊ नकोस हो. तू क्या आता थांबशील. आता बोल, विठोबा होळकराचा काय न्याय केला श्रीमंतांनी.
1: तुम्ही हे विचाराल हे ठाव होत श्रीमंतासनी. एक निरोप आहे तुम्हासनी त्यांचा.
0: मला
1: बोलवणं आलं की कापडं चढवून मेण्यात बसायचं. उरला येळ इकडं तिकडं बघायचं नाही का काही सवाल विचारायचा नाही, गुमान मजेत राहायचं. हा आणि एक निरोप आहे, ही पेटी जरी तुमच्यासाठीच असली तरी हुकूम होईल तवाच उघडायची, नाहीतर हात लावायचा नाही तिला. जातो म्या.
0: तू क्या तू क्या गेलास.

0: विनायक भटजी, विनायक भटजी, आओ मस भेटो का देत नाही थो तुम्हासी. असे चार भिंतींमध्ये बसून श्वास गुदमरू लागतो माझा.
1: विनायक भटजी,
0: विनायक भटजी, श्रीमंतांपाशी तुम्ही मजसाठी रसबदली कराल काय हो?
1: त्यास म्हणाव,
0: त्यास म्हणाव, हे पुणे शहर सोडून गुहागरास पळ काढण्या इतका मूर्ख नाही कोण भट.
1: धुवेच्या अन्नाला मोताद व्हावे लागते तिथे. खरोखरी श्रीमंतांनी बंदी केली इथून बाहेर पडण्यास, की कुणा तिसऱ्याचाच डाव.
0: कितीक दिवसात श्रीमंतांनी बोलावणं नाही धाडलं माझ्यासाठी.
1: कष्टात वाढलेला हा जीव
0: असे बसून खाणे जीवावर येते हो, जीवावर येते.
1: त्यांना म्हणाव,
0: त्यांना म्हणाव, कुठलीही कामगिरी फत्ते करील हा कोणभट, पण त्यास खुल्या हवेत येऊ द्या. कुडत्या पक्षाचे पर मोजेन, पण श्रीमंतांचा थांग नाही लागणार.

खरे सांगतो, खरे सांगतो, आजवर अंतरावरूनच पाहिले श्रीमंतास, पण त्यावरून शनवार वाड्यासारखे वाटले ते मस. प्रचंड तट, 9 बुरुज, 10 दरवाजे, 5 चौक, पण हिरकणी चौकात जायला मज्जा. वाडा पाहायला मिळेल, मिळेल वाडा पाहायला मिळेल, चौकातली कारंजी पाहू शकाल, पण हिरकणी चौकात फक्त खाशांचा शिरकाव. आणि बोलले जरी श्रीमंत, तरी मनीच्या मनी अनेक बुरुज, तट, भरभक्कम दरवाजे, आत प्रवेश नाही. काहीही झाले तरी या देहाची त्यांच्याशी बरोबरी होईल. कितीही झालं तरी राजा तो राजा, या देहाचं महत्व त्याच्यामुळेच ना, त्याच्यामुळेच ना विनायक भटजी, नाहीतरी यास कोण पुसतो. पहिल्या भेटी माझे नाव विचारले, तेवढेच काय ते त्यांच्याशी आजवरचे संभाषण. पण त्यांचे ठीक आहे, ते पंतप्रधान. पण भटजी बुवा, अहो तुम्ही का दुरावा राखता आमच्याशी, एकाच कोकण प्रदेशातले ना आपण. दिवस बरे नाही असे ऐकतो, आपण मस टाकून एकलेच गुहागरी तर गेला नाहीत ना. आपण पाठ फिरवल्यावर या चिल्लर खुर्द्यांनी ताबा घेतलेली हो माझा, काय करू. विनायक भटजी मस भय वाटते हो त्यांचे, मस भय वाटते. अहो डोळ्यात प्राण आणून मी आपली वाट पाहतोय, डोळ्यात प्राण आणून मी आपली वाट पाहतोय.

0: कोण हैस तू?
1: सोडा,
0: काय हवंय तू?
1: सोडा सोडा, मला सांगतो, सोडा आधी.
0: अरे पण कुणी पाठवलं तुला?
1: सोडा माझी.
2: भटजी बुवा, ओ भटजी बुवा,
1: तुमच्या हिताचं बोलायला आलोय. लपवा मजला.
0: खात्री काय द्यावी?
1: काशी विश्वेश्वराची शपथ.
0: हे बघ, दगा फटका करशील तर गाठ आहे माझ्याशी. तू आधी आतलं. तू क्या लेका पोटात कावळे कोकलतायत?
2: माथ शांत झालं जणू.
0: तू क्या? अरे भोजनाचे काय
2: झालं की हाक घालतो जी.
0: ये बाहेर ये. अरे बाहेर ये, सुरक्षित आहेस. आता सांग कोण आहेस तू?
1: मी
0: कोणी पाठवले तुला?
1: विनायक भटजीने.
0: पण त्यांनीच पाठवले हे खरे कसे मानू मी?
1: निरोप आहे तुम्हाला.
0: ही अंगठी कशाबद्दल?
1: जमेल तितक्या लवकर पुण्याबाहेर निघून जा.
0: पण का, कशासाठी? आणि विनायक भटजी कुठे आहेत? गुहागरी गेले ते? अरे बोलत का नाहीस? सुखरूप आहेत ना भटजी बुवा?
1: हो.
0: त्या गाठोड्यात काय आहे तुझ्या?
1: तुमच्यासाठी आहे.
0: अरे पण आहे काय त्यात?
1: जैन श्रवणाचा वेश.
0: तो कशा करता?
1: इतर आवश्यक ती सगळी सामग्री.
0: म्हणजे मी तो वेश चढवायचा?
1: होय.
0: आणि
1: गुप्त वाटेनं हिरा बागेबाहेर पडायचं.
0: त्यानंतर?
1: काही अंतरावर आपल्यासाठी घोड्याची व्यवस्था आहे, त्यावर बसून शहराबाहेर पडायचं. आणि
0: पुढे?
1: शहराबाहेर पडल्यावर घोडा सोडून पायी चालू लागायचं.
0: त्यानंतर?
1: पायी पायी करवीर नगरी पोहोचायचं. तिथं विनायक भटजीने दिलेल्या खाणाखुणा हुडकत जैन मुनीला गाठायचं.
0: जैन मुनींना?
1: होय, जैन मुनींना. 2 वर्ष त्यांचे पाशी काढायची आणि त्यानंतर गुहागराकडे निघायचं. पण तवर सूर्याचा प्रकाशही अंगी लागता कामा नये. मुनी ठेवतील तेथे, सांगतील त्या परिस्थितीमध्ये दिवस कंठायचे. हो, आणि जाताना सोबत ती छोटी संदूक घेऊन जायची.
0: अरे कुठची संदूक?
1: ते मजला ठाऊक नाही.
0: संदूक कुठची ते काही मस कळले नाही.
1: कसल्या तरी वस्त्रांची असं बोलल्याचं आठवतं.
0: हो, अरे पण ती

0: कशा करता?
1: कशा करता? वेळ पडली तर ती वस्त्र चढवून स्वतःला श्रीमंत बाजीराव साहेब आहोत असं म्हणवून घ्यायचं.
0: बाजीराव साहेब
1: करवीरामध्ये पकडले गेलात तर त्या संदुकीच्या आधारे छत्रपतींच्या दरबारी न्याय मागायचा. आपल्या मातोश्रींची काळजी विनायक भटजी करतील. कुठं अडचणीत आलात तर भटजी सोडवायचा प्रयत्न करतील, पण या उपर अडचण आली तर मात्र श्री गणेशावर हवाला ठेवणे. मी निघू तर.
0: थांबा,
1: आज अमावस्या आहे, घोड्यापर्यंत पोहोचण्यास आपल्याला काही प्रत्यय येऊ नये.
0: थांबा, मग काही शंका आहेत. विनायक भटजींनी तुम्हास का पाठवले?
1: त्यांना इथं येण्यास अडकाटी होईल.
0: मग आपण इथवर कसे आलात?
1: जीवावर उदार होऊन.
0: का?
1: तुमच्या करता.
0: आपण ओळखता मला?
1: नाही.
0: बाजीराव साहेबांच्या आणि माझ्या चेहऱ्यातल्या साम्याबद्दल कुणी सांगितलं आपल्याला? अहो, उत्तर का देत नाही?
1: विनायक भटजी.
0: अशक्य, अशी घोडचूक भटजी बुवा कधीच करणार नाही. यात काळे बेरे दिसते मला.
1: विश्वास ठेवा.
0: कशाच्या आधारे?
1: अंगठीच्या.
0: अंगठीच्या. भटजी बुवांना माझा निरोप सांगा. त्यांना म्हणावं मी पुणे का सोडायचं याच कारण मला कळायला हवं.
1: असा दुराग्रह करू नका.
0: आणि ते त्यांनी स्वतःच्या तोंडून सांगायला हवं. आपण आपले काम कराल तर बरे.
1: आपण इथून बाहेर पडलात की कारण आपोआपच कळेल.
0: विनायक भटजींना इतकीच काळजी असेल माझी तर ते स्वतः येतील.
1: मी जे बोलतोय ते भटजी बुवाच बोलतायत असं समजा.
0: अशाने काहीही साधणार नाही. मी इथून बाहेर पडणार नाही. ओरडू नका, ओरडू नका, पकडले जाल विनायक भटजी. भटजी नमस्कार करतो.
1: आयुष्यमान भव.
0: काय पाहता?
1: बुद्धी तेज झाली आपली.
0: आपला सहवास
1: चांगलंच पेचात पकडलं आम्हाला.
0: पण हा बुरखा.
1: आपली इच्छा नव्हती भेटण्याची, परंतु आमची होती म्हणून.
0: कोणीतरी गैरसमज करून दिलाय आपला.
1: गैरसमजूत?
0: होय, गैरसमजूत. आपली भेट घेण्यास मी तळमळतो आहे.
1: तोंड देखणी माया उपयोगाची नाही कोणभट.
0: आपली काहीतरी गफलत.
1: आपण आम्हास पुण्यास घेऊन आलात, धन्यवाद. यापुढे आम्हास आमच्या मार्गाने जाण्याची मोकळीक असावी.
0: असे कोण म्हणाले?
1: सप्ताहापूर्वी आपल्या सहीचे पत्र माझ्याकडे आले, त्यातला हा मजकूर.
0: पत्र? अहो, पुण्यात असून मी आपल्याला पत्र का लिहावे? मग आपल्याला खरोखरच असे सांगायचे असते तर मी आपली प्रत्यक्ष भेट घेतली असती.
1: पण हे हस्ताक्षर तर आपलेच आहे. बघा बघा.
0: बघू. होय, प्रथम दर्शनी तर असेच वाटते.
2: भटजी बुवा. ओ भटजी बुवा, जेवाय चला.
0: मस अजून वेळ आहे तुक्या. हो, संध्या राहिली आहे ना माझी, मग घालेन हो मी हाक तुला. जा.
1: कोण भट? हा तुक्या म्हणजे पूर्वीच्या गार्दी पथकातला तुकोबा तर नव्हे?
0: बाळोबा कुंजीराचा खास माणूस आहे हा.
1: जपायला हवं त्याच्यापासून.
0: हो, पण या पत्राचे काय? खरंच सांगतो, हे मी लिहिलेले नाही.
1: विश्वास बसत नाही.
0: काशी विश्वेश्वराची शपथ.
1: हळूहळू माझ्या अंदाजास पुष्टी मिळते आहे कोणभट.
0: अंदाज?
1: प्रथम मला सांगा, आपल्याला इथे केव्हा आणले?
0: 8 दिवसामागे.
1: कारण सांगितले?
0: नाही. बाळोबा कुंजीराने रातोरात मग झोपेतून उठवून इथे आणले. माझ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर मिळाले नाही. अगदी तुक्यानेही विचारल्या प्रश्नाच्या बदल्यात तोंड बंद ठेवायच्या धमक्या दिल्या. मस आपणाला तरी माहीत असेल या मागचे कारण.
1: कारण? कारण म्हटले तर माहीत आहे, म्हटले तर नाही.
0: आपण काय म्हणता आहात?
1: आपला पता ठिकाणा लागेना तेव्हा ठीक ठिकाणी चौकशी केली. कुणी म्हणे गुहागरास गेले, कुणी म्हणे थेऊनास. मग संशय येऊ लागला. आपल्या जीवाचे तर काही बरे वाईट झाले नाही ना? बाळोबा कुंजीर उत्तर देण्याची टाळाटाळ करू लागला. शेवटी आज श्रीमंतांनी गाठ घेतली, ते म्हणाले काळजी करू नका, त्यास महत्वाच्या कामगिरीवर पाठवले आहे. आपण मात्र लगोलग गुहागरी जाऊन तेथील राजवाडा बांधणीच्या कामात लक्ष घालावे आणि कोंडभटाच्या मातोश्रीस जोळी बांगडी

0: म्हणून 200 मोहरा द्याव्यात. अच्छा, म्हणजे असा डाव आहे तर
1: म्हणजे
0: सांगेन, मागाहून सांगेन. पुन्हा एक वार विचारतो कोण भट, खरोखरीच हे पत्र आपण लिहिले नाहीत ना?
1: विनायक भटजी, अहो मी या उपर आपली कशी खात्री पटवून द्यावी हे मस कळत नाही. हे खोटं पत्र माझ्या नावे आपल्याला पाठवण्यामागे कुणाचा काय डाव असणार आहे?
0: तुमच्यात माझ्यात फूट पाडणे, आपण नाहीसे झालात याबद्दल माझ्या मनी सहानुभूती उत्पन्न न होणे, हा इतकाच डाव.
1: अहो पण मी एक शूद्र ब्राह्मण आणि आपण कारभारी मंडळीपैकी एक. आपल्यात वितुष्ट आणण्याने कुणाचा काही स्वार्थ साधला जाईल असे काही मस वाटत नाही.
0: आपण अजून अजाण आहात.
1: मान्य मान्य, परंतु आपल्या मसलतीशी माझा काय संबंध?
0: संबंध असा एकास एक सांगणे कठीण असते कोण भट. फक्त एवढे लक्षात असू द्या की या राजकारणाच्या मसलती म्हणजे घट्ट गुंफलेला गोफ असतो. काही वेळा गुंतलेल्यास ठाऊकही नसतं की त्यास एकास बाजू केला तर सगळी लढ मोकळी होईल. टिकाव धरायचा तर पुरी लढ अस्तित्वात राहिली पाहिजे कोणभट. यामुळेच जो तो दुसऱ्या धाग्यास घट्ट धरून ठेवतो, दुसऱ्यास काबूत ठेवायचं, कधी कुरघोडी करायची, प्रसंगी दुसऱ्याचा बळी घ्यायचा. पण टिकायचं असेल तर गोफाची वीण मात्र अबाधित राखायची कोणभट, अगदी घट्ट.
1: मी समजलो नाही.
0: आम्ही सांगतो त्याप्रमाणे इथून निघून जा. सध्याच्याला इतके समजलात तरी पुरे.
1: पण का, अहो का जायचं मी असं लपून छपून?
0: प्रश्न विचारायचा हा वखत नाहीये.
1: पण का?
0: अच्छा, आग्रह दिसतोय तुमचा तर ऐका. विठोबा होळकराला श्रीमंतांनी हत्तीच्या पायदळी चेचला, त्याच्या विनवण्यांना भीक न घालता नगारखान्यातून श्रीमंतांनी मौज पाहिले. विठोबाचा छिन्न विच्छिन्न देह वाड्यासमोर लोकांस पाहायला मांडला होता.
1: अरे देवा, आता पुढे?
0: सुडानं बेफाम झाले होळकर, सैन्यास घेऊन निघण्याची वार्ता आहे. उभं पुणे लुटण्याचा आदेश सोडलेत त्यानं. दाभणं टोचा, काकडे लावा, भिंती चिडा, काय वाटेल ते करा, पण पुणे नामशेष झालं पाहिजे.
2: शिव शिव शिव शिव.
0: तेव्हा शब्दच्छल पुरे झाला. आज रात्रीच्या रात्री इथून पळ काढा.
1: अहो पण साऱ्या पुण्याचे जे होईल तेच माझे होईल ना.
0: अहो कोणभट, साऱ्या पुण्यात घबराट पसरलीये. जो तो जमेल तसा पुण्याच्या बाहेरचा रस्ता धरतोय.
1: पण अशा वेळेस निघून जाणे ही प्रतारणा नव्हे काय?
0: कोण भटजी, आता कसं समजायचं तुम्हाला? अहो सर्वसामान्यांशी तुलना नका करू तुमची. लक्षात घ्या, आजवर श्रीमंताने तुमच्यावर कामगिऱ्या सोपवल्या कारण त्याला कुठली तोशिश लागू नये म्हणून. साहेबाच्या पंक्तीला आपण बसलात कारण श्रीमंतांच्या माथी ते पाप लागू नये म्हणून. पोर्तुगीज वकिलासोबतची आपण भेट घेतलीत कारण श्रीमंतांना होळीच्या विलासाला वंचित व्हायला लागू नये म्हणून. आणि थेऊरच्या पूजेचा मान आपल्याला मिळाला कारण बाईसाहेब पुण्यातच आहेत अशी भूलताप देऊन काशीबाई पेठीला त्यांच्या सोबतीला बोलवून श्रीमंतांनी काम आपलं साधलं. आपल्या दोघातल्या विलक्षण साम्यामुळं मी आपल्याला गुहागरावरून इथवर आणलं, पण यापुढे हे रूपच आपला घात करणार आहे.
1: नाही नाही विनायक भटजी, नाही. इथवर आलोय तो असा पळ काढण्यासाठी नव्हे. सगळं आयुष्य मातोश्रींच्या जीवावर बसवून काढले. हाती घेतलेले एक काम धड केले नाही कधी. यावेळी निघताना शपथ घेतली तिची, हे काम पूर्ण करेनच करेन, विनायक भटजीच लाज आणणार नाही.
0: चुकलो मी कोणभट, मी चुकलो. दंडवत घालतो हवं तर.
1: हे काय आपण वडील आम्हास.
0: काशी विश्वेश्वराची शपथ कोणभट. अहो चीज वस्तू सारखे वापरायचे नव्हते माझ्या मनी तुम्हाला.
1: मी अशी शंका घेतली आहे कधी?
0: आपल्या घरची गरिबी पाहिली, वाटलं पोटाला लावावं. निष्पाप कोकरासारखे चालत आलात माझ्या मागे. निवळ गंमत म्हणून श्रीमंतांच्या नजरेस घातले तुम्हास. खोटं नाही बोलणार, नाही. अहो तोतोया म्हणून वापरण्याची इच्छा नव्हती माझ्या मनी, पण श्रीमंतांच्या पुढे उपाय चाले ना. कृपा करा मजवर, इथून निघून जा कोणभट, इथून निघून जा. हवे असल्यास शहराबाहेर पडेस्त्यावर मी साथ करतो, पण हे ब्रह्महत्येचं पातक माझ्या डोळीवर देऊ नका. खरोखर देऊ नका कोणभट.
1: शांत शांत व्हा विनायक भटजी, शांत व्हा. काय हो, मी जाण्यास नकार दिला तर?
0: नकार?
1: हां नकार.
0: थट्टा करताय?
1: नाही.
0: कारण समजू शकेल मला?
1: श्रीमंत बाजीराव साहेब माझे दाता त्राता सर्व काही आहेत. त्यांच्या आज्ञे वाचून मी

0: हिरा बागेबाहेर पाऊलही ठेवणार नाही.
1: माझी अवज्ञा करणार तर आपण?
0: आपण आपले कर्तव्य केलेत, आता मस माझे कर्तव्य करण्याची आज्ञा असावी.
1: वाटते तेवढे सोपे नसते सगळे कोंडभट.
0: पुन्हा एकवार विनंती करतो, स्वामी भक्तीस कलंक लागेल असे काम मजकडून ना घडविणे.
1: जिवे वाचलात तर पुन्हा पेशव्यांच्या चाकरीत रुजू व्हा.
0: विनायक भटजी बाजीराव साहेब पंतप्रधान, त्यांच्या शब्दाला मान राहिला नाही तर या जीवाचे मोल काय?
1: कोंडभट,
0: या देहाला काही घटका पेशवेपदाशी बरोबरी साधता आली हेच भाग्य थोर. संकट समयी स्वामीला सोडून न जाणारी एक जात असते मनुष्याची, तीस येते तसे मानाचे मरण स्वीकारेला कोंडभट.
1: ठीक आहे कोंडभट, शुभास्ते पंथाना संत, निघतो आता.

गादीशी दगा फटका करणाऱ्याचे काय होते हेच दाखवून दिलेत आपण श्रीमंत. येऊ द्या, येऊ द्या, होळकरास चाल करून येऊ द्या, छळाला सुरुवात करू द्या. दारिद्र्याच्या आपत्ती सोसलेला हा देह हसत हसत सामोरा जाईल. श्रीमंत, श्रीमंत, स्वामी भक्तीची स्तोत्र ऐकून सुखावलात आपण. राम जोशी होनाजी असता मी काय आपली स्तुती करावी, हो मी काय करावी आपली स्तुती. मला आपण पोटाला लावलं, कवडी मोल ब्राह्मणाला दिसणार नाही अशा जगाचे दर्शन घडवले. छे छे छे छे छे, हो मी काय आपली बरोबरी साधावी. कोकण प्रदेशीचे असू दोघही, हो पण पुसत्या सुद्धा न काढता येणाऱ्या म्या करंट्यानं आपल्या प्रज्ञेची काय बरोबरी करावी. आता असे नका चेहरेपट्टी सारखी, परंतु स्वामींच्या कांतीचा राजसपणा या चाकराकडे कुठचा असायला. आता आपल्यात एकुलता एक समान दुवा ही वस्त्रच तर नव्हेत काय. ही वस्त्र नसता आपली भेट घडली असती. पेहरायला मौज येईल अशी ही वस्त्र, हो पण दडपण येते हो त्यांचे. ही अंगी चढल्यावर कसले तरी अनामिक भय दाटून येते मनी. कधी कधी तुमच्याही डोळ्यात पाहिली आहे मी ती भीतीची लहर. क्षमा करा, क्षमा करा, पण श्रीमंता शोभा नाही देत ती. श्रीमंत, आता अगदी मनीचे बोलतो तुमच्या पाशी. हो विनायक भटजींनी दिलेली ही जैन श्रमणाची वस्त्र हाती आली आणि मोह झाला इथून निघण्याचा. हो पण मग या हिरा बागेच्या भवतालची हत्यारबंद मनुष्य नजरेसमोर आली अन वाटले त्या परीस ही श्रीमंतांची वस्त्रे पत्करणी. खरोखरच आता वाट पाहतोय फक्त तुमच्या बोलावण्याची. श्रीमंत, श्रीमंत तो पहा, होळकरी सैन्यानं माग टाकला घाट. त्या बघा, ऐका ऐका बघा, ओ घोड्याच्या टापा ऐकू यायला लागल्या. त्वरा करा श्रीमंत, त्वरा करा, मेणा धाडून द्या हिरा बागेकडे. तू क्या, तू क्या, अरे प्रसंग कसला बाका आणि तूच पत्ताच नाही म्हणतोस. अरे ते मग, ते मग तुतऱ्यांचे कर्णकटुनाद घुमू लागले हो दऱ्याखोऱ्यात. या कठीण समयी जीवीच्या जीवलगानी नाही साथ द्यायची तर कुणी. होळकरी सैन्याचे हिंस्र चेहरे पाण्यात गुंग होऊ नका श्रीमंत. काळ भूल घालतो म्हणे. तू क्या, तू क्या, अरे पाहतोस काय, चढव चढव तो रेशमी अंगरखा माझ्या अंगावर. समय आहे मस, बांधेन मी गाठी. आण आण तो शेला दे. हातीचे सलकडे कुठे गेले. जडावाच्या अंगठ्या तुरा सगळं काढ काढ त्या संदुकीमधून. हा आणि आता आण तो शिरपेस. पहा श्रीमंत, सोंग जमलंय ना न्यार. हे काय तलवार राहिली लावायची. मस माहितीये आपल्याला लवकरात लवकर पुण्याबाहेर पडायला हवे. पण एक शेवटचं मागणं आहे श्रीमंत, शेवटचं मागणं आहे.

वाचलो आणि भेट घडली तर एका प्रश्नाचं उत्तर द्याल द्याल ना श्रीमंत? मी आपल्या आणि आपण माझ्या जागी असतात तर आपणही असेच वागला असतात ना? होय ना श्रीमंत? सांगा सांगा, अहो असेच वागला असतात ना? सांगा

0: आताच आपण नभोनाट्य श्रीमंताचे बोलणे ऐकलं. लेखक होते चेतन दातार. यातील भूमिका आणि कलावंत तुक्या श्री रमण देशमुख, विनायक भटजी, किशोर सुमन, कोंडा भट, राजेंद्र पाटणकर. निर्मिती सहाय्य नेहा खरे आणि सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.
1: नभोनाट्य श्रीमंताचे बोलावणे आताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

रात्रीचे ठीक 11 वाजून 12 मिनिटं होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा 31 तर सांताक्रूज 32 अंश डिग्री सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा 25 तर सांताक्रूज 26 अंश डिग्री सेल्सिअस इतकी नोंद झाली. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 84 तर सांताक्रूज 80% इतकी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथे 2.2 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 0.1 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ असेल, तसंच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 25 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीसाठी 11 वाजून 13 मिनिटं होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत.

आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं हे गीत, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचं सतारवादन ऐकणार आहोत. राग चांदनी केदार आणि छायानट. त्यांना तबला साथ आहे सदाशिव पवार यांची. ऐकूयात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचं सतारवादन, राग चांदनी केदार आणि छायानट.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचं सतारवादन ऐकलं. राग होता चांदनी केदार आणि छाया नट. त्यांना तबला साथ होती सदाशिव पवार यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार, जाणून घेऊया शुभदा जांभुळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: रात्रीचे ठीक 12 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत अष्टवप्रहर या मालिकेचा भाग 10वा आता प्रसारित करीत आहोत.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टवप्रहर एक अविरत नादयात्रा शास्त्रीय संगीतावरील आधारित मालिकेच्या 10व्या भागात आपलं सुश्राव्य स्वागत. दिवसाच्या प्रथम प्रहरापासून रात्रीच्या शेवटच्या प्रहरापर्यंतचे राग आणि त्यावर आधारित गीतं आपण ऐकली. आता काय असा प्रश्न आपल्या मनात निश्चितच आला असेल, तर हा श्लोक पुढचा ऐकूया. संधी प्रकाश रागाणा मृदुता हृदयोस्तत मेलमेनम समारभ्य तीव्रत्वे परिवर्तिता परिवर्तनमप्ये तत्रूनं संतोषकारणं भिन्नरस समास्वादान मनोहर्षं प्रपद्यते. श्लोकाचा पहिला शब्दच याचं प्रयोजन सांगून जातो. संधिप्रकाश रागांमध्ये कोमल रेध असणारे आणि कोमल रेध त्याचप्रमाणे तीव्र म असणारे आणि त्या थाटातले अनेक राग संधिप्रकाश व्यापून टाकतात. आणि संधिप्रकाश म्हणजेच परिवर्तन असंही म्हणायला लागेल. ह्या स्वरांच्या संयोगातनं अनेक परिपोष अनेक रसपोषक वृत्ती तयार होतात हे निश्चितच आहे. असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. पुनरावृत्ती पेक्षा नव्यानुभूतीकडेच तिचा कल अधिक जाणवतो. म्हणजे खरं तर हे थोड्या वेगळ्या विषयातलं उदाहरण देते मी, पण तेही केवळ या शास्त्रीय संगीत आणि समयचक्र या गहन विषयाचा गाभा समजून घेण्यासाठीच. तर उदाहरण असं आहे की पदार्थाचे जिन्नस तेच असले तरी विविध प्रांतात ते विविध तऱ्हेने बनवतात. भारतासारख्या देशात तर प्रांतानुरूप अगदी सांगायला गेलं तर रेसिपीज मात्र वेगळ्या वेगळ्या आहेत. तसंच रागाचं म्हणणं हवं तर अगणित राग कोणीही कितीही वेळा ऐकावेत, स्वर मात्र 12, पण राग कितीतरी हजारोंच्या घरात किंवा हजारोंच्या संख्येने. कोणाला एखादा राग कसा भावेल ह्यांचं परिमाण अनभिज्ञ. आपल्या समयचक्रात संधिप्रकाश रागांना तसंच अनन्य साधारण महत्त्व आहे. कुठल्याही गोष्टीचा बदल होताना कुठेतरी एक सीमारेषा असते, एक जोडू पाहणारी आणि त्याचं दुसरं टोक न संपणारी. तशीच ही प्रातकालीन संधिप्रकाशाची वेळ. कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर अंधार असतो म्हणजे प्रकाश नसतो, पण प्रकाश येतोच आणि मग अंधारही उरत नसतो. जणू रात्रभर चालणाऱ्यांसाठी कधीतरी

पहाट होणार असते. आता कल्पना करा, कोकणातली पहाट, आंबा, नारळ, फुलझाडं ह्यांच्या हिरवाईनं लपेटलेलं एक छोटंसं घर. पहाटेच्या वाऱ्याचे पाय वाळल्या पानांवर वाजावेत अशी नीरव शांतता. दूरवरून ऐकू येणारा मंदिरातला घंटानाद आणि त्या नादांच्या सोबतीनं घराचं अंगण स्वच्छ करून रांगोळी घालणारी एक प्रसन्न गृहिणी. प्रातःकालीन संधीप्रकाशांच्या रागाच्या बाबतीत हेच वर्णन नेमकं लागू पडतं. आता इथे बिभास रागाचं वर्णन थोडंसं आपल्याला बघायचं झालं तर बिभासचं नाव विभास असं आहे आणि विभा वसू हे सूर्याचं नाव आहे. शब्दकोशात विभास असा प्रकाशवाचक शब्द आहे. बिभास हा राग दोन प्रकारचा आहे, भैरव थाटातला आणि मारवा थाटातला. तर आज आपण इकडे बिभास हा राग ऐकूया आणि त्याच्यावर आधारित काही गीतं.

भटियार हाही बिभासप्रमाणेच सूर्योदयाचे रंग दाखवणारा राग आहे. मोकळ्या रानात पहाट अनुभवावी तसा भटियार वाटतो. कवी महानोरांच्या भटियारचं रूप सांगणाऱ्या ओळी आठवतात. फुलात नाली पहाट ओली, क्षितिजावरती रंग झुले. फुलात नाली पहाट ओली, क्षितिजावरती रंग झुले. नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले. नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले. भटियार हा तसा अतिशय प्राचीन असा राग आहे. याचीच भटिहार, भटियारी अशीही नावं सांगितली आहेत. भटियारच्या स्वरूपात हळूहळू बदल होत गेला आहे असं दिसतं. काही जण त्याला दोन मध्यमाचा तर काही जण एकाच मध्यमाचा प्रयोग या रागात करतात. आज प्रचलित असलेल्या भटियार रागात दोन्ही मध्यम, कोमल ऋषभ आणि इतर शुद्ध सूर घेतले जातात आणि हा मारवा थाटातला मानला जातो. काही जण भटियारला भैरव थाटातलाही मानतात. भटियार अगर भट्टीहार भर्तृहरी राजांना प्रचारात आणला म्हणून तो भटियार अशी आख्यायिका आहे. तर ऐकूया राग भटियार आणि त्याच्यावर आधारित

श्रोते हो अष्टव प्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या प्रातकालीन संधी प्रकाश रागांच्या 10व्या भागाचा आपण आस्वाद घेतला असेल. ऐकायला विसरू नका अष्टव प्रहर एक अविरत नादयात्रा याच वेळी. आभार.

आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत अष्टप्रहर या मालिकेचा भाग 10वा आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:31 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात नादो महानोर यांचं हे गीत आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं मुक्ता या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

0: चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलत. चित्रपट होता बेधुंद. गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसनानं भुलवल्या यमुना.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात जयतुल यांनी संगीतबद्ध केलेलं सैराट या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 1:01 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत मीनाक्षी मुखर्जी यांचं गायन राग मिया मल्हार. त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे प्रकाश वगळे यांची. विलंबित गत 3 तालात द्रुत गत 1 तालात निबद्ध आहे. ऐकूयात मीनाक्षी मुखर्जी यांचं गायन राग मिया मल्हार.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा आज 41वा भाग आपण ऐकणार आहोत। अनेक चित्रपट निर्मिती करताना राम कदम यांना आलेल्या अडचणी, चित्रपट निर्मिती करताना अगदी सर्वसामान्य लोकांना त्यांनी दिलेली संधी, अनेक नवनवीन गायकांना त्यांच्या गाण्यामध्ये दिलेली संधी, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह या कार्यक्रमातून आपण ऐकत आहात। पूर्वी अनंत माने आणि बाळासाहेब सरपोतदार या जोडीचा अवघाची संसार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातलं गाणं गाजलं होतं रूपास भाळ लोमी। बाळासाहेबांनी याच चालीवरचं एक गाणं जगदीश खेबुळकर यांच्याकडून लिहून घेतलं होतं। स्वप्नात आज माझ्या आली भिजून राणी, वस्त्रात चिंब ओल्या आली सजून राणी। स्वप्नात साजणाच्या आली भिजून राणी, शब्दातुनी तुझ्या या आली जुळून गाणी। आणि हे प्रेमगीत जुनी चालच कायम ठेवून अजिंक्य देव आणि निशिगंधा वाड यांच्यावरती चित्रित केलं होतं। पण बाळासाहेबांचा काहीतरी अंदाज चुकला असावा। ही चाल जुनी असल्यामुळे म्हणा या गाण्याच्या वेळेला चित्रपटातून प्रेक्षक चक्क उठून जात असत। खरं तर या गाण्याला जगदीश खेबुडकरांना उत्कृष्ट गीतलेखनाचं बक्षीसही मिळालं होतं। हा चित्रपट होता झेडपी। बाळासाहेब सरपोतदारांनीच राम कदम यांना झेडपी चित्रपटातली गाणी ध्वनिमुद्रित करण्याची संधी दिली होती। या झेडपी चित्रपटामध्येच गाण्याच्या भेंड्याचंही एक गाणं होतं। ते रश्मी ऑर्केस्ट्राच्या वाद्यवृंदांच्या मदतीनं राम कदमांनी रेकॉर्ड करून घेतलं, पण त्याचं चित्रीकरण फारसं चांगलं झालं नसल्यामुळं बाळासाहेबांनी ऐन वेळेला गाण्यांच्या भेंड्या कापण्याचा आग्रह धरून त्या चित्रपटातून काढून टाकल्या। अर्थात राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक चित्रपटातली गाणी सध्या उपलब्ध नाहीयेत, त्यामुळं त्यांनी संगीतबद्ध केलेली इतर गाणी आपण ऐकतोय। राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया, गोरी गोरी गोरी मी आभाळातली परी। ही बिजली चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया। अनंत मराठे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट विद्या फिल्म्स या बॅनरखाली प्रदर्शित झाला। रचना जगदीश खेबुडकरांची आहे।

चेलाराम भाटिया आणि अनंत माने या दोघांनी लावण्यवती चित्रपटाची निर्मिती केली. यामधली गाणी शाहीर पठ्ठे बापूराव आणि जगदीश केबुडकरांची होती. संगीत अर्थातच राम कदम यांचं होतं. लावण्यवती चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यातली 14 गाणी पठ्ठे बापूरावांची होती आणि या सगळ्या गाण्यांचं झपाट्यानं रेकॉर्डिंग राम कदमांनी केलं. चेलाराम भाटी यांनी राम कदम यांच्या या कार्यावर खुश होऊन त्यांना 25,000 रुपयाचं मानधन जाहीर केलं, पण प्रत्यक्षात मात्र एकही पैसा दिला नव्हता. त्या काळामध्ये लावण्यवती प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच दिवाळी हा सण जवळ आला होता. राम कदमांनी चेलारामजींना एक पत्र दिलं आणि त्यात म्हटलं की आपण कबूल केल्याप्रमाणे माझ्या

धनाची 25,000 रुपयाची रक्कम अजून मला मिळालेली नाही आहे. घर घर में दिवाळी है मगर मेरे घर में अंधेरा है. आणि या पत्रानंतर लगेचच चेलाराम यांनी 10,000 रुपयांचा चेक राम कदमांना पाठवला. बाकी पैसे मात्र बुडाले कारण त्यानंतर लवकरच चेलाराम भाटिया यांचं निधन झालं. अशाही काही आठवणी राम कदमांनी सांगितलेल्या आहेत. लावण्यवती चित्रपट पूर्ण होऊन सुद्धा रिलीज झाला नाही. पठ्ठे बापूरावांच्या गाण्यांना चांगल्या चाली लावूनही केवळ हा चित्रपट रिलीज न झाल्यामुळे राम कदमांच्या चांगल्या चाली लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया. बिजली चित्रपटातलीच आशा भोसले यांनी गायलेली आणखीन एक लावणी.

तुझ्या पुढे डोळ्याला डोळा भिडवून पाचमुखी देव बोलता यावी माणसाला जाग काय सांगू माय बाप झाली

असं एक होत गाव बिब्बेवाडी, त्याच नाव तालुक्यात महशूर। बिब्बेवाडीत बिब्बा होता, आत काळा वर खोटा एक लोभी सावकार। गळ कापून मुंड्या मुरगळून केलं साऱ्याच गोळा। शंकरच्या जमिनीवर

तुळशींना सोडलं अंगण आणि बांधलं पैंजण बोर्डावरती चढली सखर आम्हाला सुटून फुलवाला भेटून केलं खर खोट निळ सोनं गेला कान फुकायला पारू

0: आता मोर दुसरा उभा झाला मनसुबा उचलला पाय देवगावात धरला दबा भरिवली सभा कराया न्याय एकीकड देव दुसरीकड राकुस आता सामना ठरला खरा कुणी गर्दीत लपला चांडाळ्यानं जपला घडा त्याचा भरला घडा त्याचा भरला
1: ए भाई बंद करा तुझा तमाशा अशा रीतीनं माझ्यासारख्या सध्या माणसाला चिखल देख करायला लागलीस तर कोण उभं करील तुला इतकं धडान तू खोटं बोलू शकतेस
2: एवढ्या का मिरच्या जमल्या नाकाला अजून तुझ्या पापाचा गाडा भरायचा आहे एकदा तुझं खरं रूप दिसू दे की दुनियेला कुमान उभं राहायचं
3: ओहो खरं
0: सैतानाचा झाला थरकाप जातीवंत पाप उभं राहिल स्वार्थाचं भूत जागलं नाचू लागलं बोलू लागलं सुरावर झाकून हात होईल तशी रात उजेडात यावं येशील आवृत्त आणते वर्णन सांगते.

राम कदम यांच्या उतरत्या काळामध्ये जी काही त्यांना चांगली माणसं भेटली त्यामध्ये विश्वास पाटलांचा नंबर बऱ्याच वरचा लागेल, कारण त्यांच्याशी राम कदमांच्या अतिशय चांगली मैत्री झाली. कलेक्टरसारख्या मोठ्या पदावरचा हा माणूस अधिकारी असून देखील अगदी साधा होता. झपाटणं हा त्यांचा मोठा गुण होता. या झपाटण्यातूनच त्यांनी पानिपत लिहून अवघ्या महाराष्ट्रात दिगंत कीर्ती मिळवली हे आपण जाणतोच. पण आता हा माणूस झपाटला होता एक चित्रपट काढायला. कथा पटकथा त्यांची स्वतःचीच होती आणि दिग्दर्शनही विश्वास पाटीलच करणार होते. मराठीतला शोले म्हणून या चित्रपटाचा आधीच बोलबाला झाला होता. विश्वास पाटलांचं ते महत्वाकांक्षी चित्र होतं जन्मठेप. श्रोते हो, जन्मठेप चित्रपटातली गाणी यापूर्वी आपण ऐकलेली आहेतच. यामध्ये एका बंजारन तरुणीचा रोल आहे. विश्वास पाटील यांचे मित्र अशोक बाफना आणि राम कदम या तिघांनी मिळून केडगावजवळ चौफुल्या इथं याचं शूटिंग केलं. जन्मठेप चित्रपटासाठी त्यांना एक नर्तिका हवी होती, पण आता ही नर्तिका कुठं मिळणार म्हणून ते तिथल्या एका तमाशागृहात गेले. तिथं बरखा या प्रसिद्ध नर्तिकेची एक बहीण होती, तिचं नाव होतं अप्सरा. पण तिचा एक दोष होता, तो म्हणजे तिला बोलताना पापण्यांची उघडझाप करायची सवय होती. बोलताना तिच्या पापण्या उगाचच फडफडायच्या. तरीसुद्धा बंजारनच्या रोलसाठी या तिघांनी देखील तिचीच निवड केली. पण या नर्तिकेनं म्हणजे अप्सरेनं त्यांना एक अड घातली की चित्रपटाचं शूटिंग झालं की रात्री तमाशाच्या खेळासाठी तिला पुन्हा गाडीनं चौफुल्याला आणून सोडायचं. वास्तविक दिवसभर शूटिंग केल्यानंतर रात्री पुन्हा तमाशात नाचणं म्हणजे दमछाक करणारच काम होतं. तिला असं काही करणं झेपलंही नसतं. राम कदम आणि विश्वास पाटील यांनी तिला सांगितलं की हे जमणार नाही, 4 महिन्यांसाठी तू तमाशात नाचू नको. एक तमाशा तरी कर, नाहीतर सिनेमा तरी कर. त्यातलं तुला काय निवडायचं ते निवड. शेवटी तिनं तमाशाला पसंती दिल्यामुळं या रोलसाठी मग राम कदम आणि विश्वास पाटलांनी अश्विनी भावेची निवड केली. जन्मठेपचं शूटिंग कसं झालं याबद्दल आपण बोलूया कार्यक्रमात. आता बिजली चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

1993 मध्ये जन्मठेप या चित्रपटाचा ध्वनिफीत प्रकाशन सोहळा मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये झाला. पिंजरा या चित्रपटानंतर तब्बल 21 वर्षांनी राम कदम यांच्याच जन्मठेपची ध्वनिमुद्रित आवृत्ती HMV प्रकाशित केली. या सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख आणि माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील तसंच HMV उपाध्यक्ष VK दुबे असे मान्यवर त्या काळात उपस्थित होते. त्याच वेळेला राम कदम यांची 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून संगीतकार नौशाद यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यावेळेला राम कदम यांनी भाषण केलं. त्यावेळेला ते म्हणाले, व्ही शांताराम यांच्यानंतर विश्वास पाटील यांच्याकडून माझ्या स्वरांना खऱ्या अर्थानं सावली मिळाली. विश्वास पाटील यांनी जिद्दीनं नवनव्या चाली बांधून घेतल्या आणि राम कदम यांच्या संगीतातला जो लोककलेचा सुवास आहे तो पिंजरानंतर जन्मठेप या चित्रपटातल्या चाली करताना मला जाणवला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात या चाली गाजल्याशिवाय राहणार नाहीत. आणखीन एक ढंगदार अशी लावणी.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण आज दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश म्हटला तर हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम, आणि ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांची कृतज्ञता, आणि ते एक प्रेमाचं प्रतीकच असतात. त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाहीत तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात. त्यांची शिकवण आपल्या भविष्याची दिशा असते, आणि त्यांच्या संघर्षातून शिकवलेले धडे हेच आपल्या सर्वांचे सामर्थ्य असतं. तेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधारस्तंभ, तेव्हा आपण त्यांना देऊया मानाचे स्थान. आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत, आणि त्यांचं नाव आहे दीपक नारायण डोंगरे. आणि यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते अति दुर्गम भागात म्हणजे अहेरी सारख्या जिल्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सेवा सुद्धा केलेली आहे, आणि अगदी बेताच्या परिस्थितीत त्यांनी आपलं घर चालवलेलं आहे. यासोबतच उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे कार्यरत असताना प्रशासकीय विभाग प्रमुख याचे सुद्धा कार्य त्यांनी पूर्णतः तत्परतेने केलेले आहे. सध्या ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य म्हटलं तर मागास वर्गीयांसाठी कास्ट्राइब सारख्या कर्मचारी

0: शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी महासंघाचे ते सध्या कार्य करीत आहेत. तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्याचे सुद्धा त्यांचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे. तर डोंगरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर डोंगरे साहेब, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याबद्दलची माहिती, म्हणजे तुमचं बालपण, बालपणापासून आपण सुरुवात करू, मग तुमचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, शालेय शिक्षण म्हणतो आपण, आणि मग कॉलेजचं शिक्षण, असं हळूहळू पुढे जात जात आजच्या वयापर्यंत आपण येऊ, म्हणजे तुमचा रिटायरमेंटचा काळ, सेवानिवृत्तीचा काळापर्यंत आपण येऊ, आणि सेवानिवृत्तीनंतर तुमचं काय कार्य आहे, असं आपण हळूहळू पुढे येऊ. आणि या मुलाखतीचं वैशिष्ट्यच तसं आहे की तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करतो. कार्यक्रमाचं शीर्षकच आहे अमृत कलश. तर आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना सर्वप्रथम तुम्ही आपल्याबद्दलची माहिती देताना तुमचा जन्म केव्हा झाला, तुमच्या आई वडिलांचं नाव काय होतं आणि तुमचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला याबद्दलची माहिती थोडी कथित करा.
1: माझा जन्मदिवस 7/4/1954 आहे. लहानपणी असताना आमचं घर छोटस होतं आणि माझ्या आईचं नाव पार्वताबाई आणि वडिलांचं नाव नारायण डोंगरे होतं.
0: नसतील,
1: आता हयात नाहीत.
0: तुमचे घरी कोण कोण, म्हणजे तुम्ही घरचे सगळ्यात मोठे की अजून तुमचे भाऊ बंद किती होते?
1: माझे 5 बहिणी आणि 4 भाऊ, त्यापैकी मी 5वा नंबर.
0: बरं, मग आता तुम्ही अगदी बालपणी असताना तुम्ही प्रायमरी स्कूलमध्ये गेला असणार, म्हणजे जसं 1 ते 4 म्हणू आपण त्यावेळेसचा काळ, तर तो तुमचा कोणता काळ होता?
1: जवळपास 65 जवळपास असेल.
0: 1965
1: जवळपास. आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये
0: प्राथमिक शिक्षण घेतलं. तुमचं शालेय शिक्षण झालं?
1: प्राथमिक
0: शाळा होती ती महानगरपालिकेची,
1: धंतोली प्राथमिक शाळा,
0: धंतोली महानगरपालिका, महानगरपालिका प्राथमिक शाळा. आणि 1 ते 4 तुमचं त्या शाळेत झालं?
1: महानगरपालिका.
0: महानगरपालिका. बरं, मग महानगरपालिकेमध्ये आपण त्या काळात जो शाळा असायच्या अशा, तर मला वाटते महानगरपालिकेचे आणि ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या काळात. प्रायव्हेट शाळांना मला वाटतं तेव्हा प्राधान्य नव्हतंच.
1: होत्या, परंतु
0: कमी होत्या.
1: कमी होत्या आणि थोड्या हायस्कूल वगैरे, मिडिया शाळा वगैरे.
0: अच्छा अच्छा, म्हणजे कुठल्या संस्थेच्या वगैरे शाळा. बरोबर. तुम्ही आता बालपणी 1 ते 4 मध्ये असताना तुमचं बालपण कसं गेलं मग, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं शाळेमध्ये शिक्षण घेताना 1 ते 4 तुम्हाला? एकटे तुम्ही शाळेत जायचे की आई वडील वगैरे सोडून द्यायचे?
1: आम्ही लहान असताना 2-3 विद्यार्थी सोबत राहून आम्ही आपल्या शिक्षणाकडे शाळेमध्ये जात होतो. भीती कधी वाटली नाही लोकांना.
0: अच्छा, भीती वगैरे कधी वाटली नाही. छान छान. असं तुमचं त्यावेळेसचं, आता आजपासून मला वाटतं जवळपास तुमचं वय किती आहे आज?
1: आता 72 वर्षाचं.
0: 72 वर्षाचं आहे. तर 5-6 वर्षाचं असताना शाळेमध्ये टाकलं समजा तुम्हाला पहिल्या वर्गात वगैरे, आणि मग तुम्ही 10 वर्ष होईपर्यंत त्या शाळेत होता?
1: नाही, नंतर.
0: हो नाही, तर त्यामध्ये तुम्हाला असा काही प्रसंग तुम्हाला आता आठवतो का जो तुम्ही श्रोत्यांना ऐकू असं वाटतो तुम्हाला, असा काही छोटासा प्रसंग म्हणा, तुम्ही काही कुठल्या भाषणामध्ये भाग घेतला, कुठल्या गायनामध्ये भाग घेतला, किंवा असा शालेय प्रसंग तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काही शिक्षा केली किंवा काही असं चुकीचं झालं वगैरे, असं काही अगदी संक्षिप्तपणे सांगू शकाल का?
1: शाळेमध्ये असताना काही मुलं उद्धटपणाने मॅडमशी बोलायच्या, त्यावेळेस वाटत होतं की आपण थोडंसं व्यवस्थित वागलं पाहिजे. हा एक प्रसंग
0: हे होता. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं आणि शालेय शिक्षकांच्या जे काही ते सांगतात त्यांचं ऐकणं आणि सोबतच आपण आज्ञेकारक होतो तेव्हा. बरोबर आहे ना. मग आलं 5वी ते 10वी माध्यमिक स्कूल.
1: माध्यमिक शाळा माझी घराच्या शेजारीच आहे, 16 हायस्कूल, त्यामुळे 5 ते 10 मी तिथे शिकलो. त्यानंतर महाविद्यालय, धरमपेठ महाविद्यालय आणि धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये.
0: शालेय शिक्षणामध्ये तुम्ही 5वी ते 10वी या काळात असा कुठला स्नेहसंमेलन म्हणा, गांधीजी जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणा, असे जे कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये वगैरे, स्नेहसंमेलनमध्ये वगैरे, अशा कुठल्या स्नेहसंमेलनात वगैरे तुमचा काही पार्टिसिपेशन म्हणा, असं भाग घेण्याचा काही प्रसंग तुम्हाला आला का?
1: एक तर आला आहे मॅट्रिकमध्ये असताना, नाटकामध्ये थोडासा रोल केलेला आहे.
0: कुठलं नाटक होतं ते?
1: आता तेवढं आठवत नाही मला, परंतु भाग घेतलेला होता. आणि शाळेमध्ये असताना एनसीसी मध्ये आम्ही पार्टिसिपेट
0: केलं. शाळेमध्ये असताना म्हणजे ज्युनियर ग्रेड मध्ये मला वाटतं 7व्या वर्गापासून वगैरे एनसीसी सुरू झाली असेल. आता एनसीसी मध्ये असेल तर तुम्हाला एनसीसीचे कपडे सुद्धा घालावे लागले?
1: नाही, एनसीसीचे कपडे आम्हाला शाळेकडून मिळाले.
0: शाळेकडून मिळाले. एनसीसी मध्ये तुम्हाला असं काय प्रशिक्षण देण्यात आलं त्या काळात?
1: त्या काळात मला आठवते आम्हाला रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं.
0: अच्छा, रायफल वगैरे
1: 303 ची.
0: 303 ची बोरची बंदूक म्हणू आपण, म्हणजे रायफल
1: रायफल.
0: अच्छा,
1: शिस्त दाखवायची.
0: शिस्त अशी होती. कुठला कॅम्प वगैरे गेला नाही का एनसीसीचा वगैरे?
1: एनसीसीचा काम चिखलदऱ्याला गेला होता.
0: अच्छा, तर मग चिखलदऱ्याला तुम्ही पण जाऊन आला?
1: मी जाऊन आलो.
0: तर तिथला काही प्रसंग असा तुमचा त्यावेळेस कसा काय तुमचा कॅम्प झाला?
1: त्यावेळेस कॅम्प व्यवस्थित झाला. त्यावेळेस आम्ही लहान असताना खूप एन्जॉय केलेलं आहे
0: शाळेचा याच्यानुसार. बरोबर. आणि एनसीसी मध्ये असल्यामुळे तुमच्या अंगात म्हणा, तुमच्या रक्तात म्हणा, एक शिस्तीचा भाग तुमच्या अंगात
1: होता,
0: म्हणजे काय म्हणू आपल्या रक्तात भिनल्या गेला. आणि शिस्तीमध्ये राहून तुम्ही मला वाटते आजवरची पूर्ण आयुष्य जे आहे शिस्तीत काढलेलं दिसतंय असं मला वाटतं. बरं, मग त्यानंतरचा 11वी मला वाटते तेव्हा 12वी नसेल असं मला.
1: प्री युनिव्हर्सिटी होती.
0: प्री युनिव्हर्सिटी 11वी. आणि मग नंतर तुमची डिग्री कुठल्या विषयात झाली आहे?
1: बीए मध्ये केली.
0: बीए मध्ये केली आर्ट्स फॅकल्टी मध्ये. आणि पुन्हा कुठली मास्टर डिग्री तुम्ही घेतली?
1: नाही, मला मग वडील वाढल्याच्या नंतर माझ्यावर जबाबदारी मी घेतली आणि दोन बहिणी आणि भावांचं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न केलं मुली.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही घरचे पाचव्या नंबरचे जरी असले भावांमध्ये आणि बहिणींमध्ये सुद्धा, पण बाकीचे अजून तुमच्यापेक्षा लहान बहिणी आणि भाऊ असणार
1: होते,
0: तर त्यांना पण तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे.
1: शिक्षण शिकवलं.
0: शिक्षण शिकवलं.
1: ग्रॅज्युएट केलं त्यांना.
0: बरोबर. आणि मग तुम्हाला नोकरी वगैरे केव्हा लागली?
1: माझी नोकरी मला कष्टाईब संघटनेचे माझे मित्र देवदास रंगारी ते समाज कल्याणमध्ये होते, त्यांनी मला विचारलं की तू आता समाजकारण सोड आणि आपली नोकरी पकड. त्यानुसार त्यांनी मला खूप मदत केली आणि त्याच्या मार्फत मी अहेरीमध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालय 1985 मध्ये रुजू झालो.
0: अहेरी म्हटलं तर महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि अति दुर्गम भाग, थोडा डिस्टर्ब एरिया पण आहे, म्हणजे दुर्गम भाग असल्यामुळे जंगलचं वास्तव्य आणि त्यासोबतच नक्षलवाद पण तिथे आहेत जरा. तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्ही केली, अशा अतिदुर्गम भागात तुम्हाला नोकरी करताना कोणकोणत्या गोष्टींना पुढे जावं लागलं किंवा सामना करावा लागला?
1: सुरुवात अशी आहे, मला ज्या दिवशी मी रुजू व्हायला गेलो त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी येत होता आणि 1985 असा काळ होता की तिथे कोणीच जात नव्हते, पण सरकारी नोकरी असल्यामुळे मला जावं लागलं आणि तिथलं वातावरण बघितलं, काम करणं अवघड होतं पण करावं लागलं कारण सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यावेळेस एकच बस जायची सकाळी 5 वाजता ती,
0: म्हणजे नागपूर
1: ते अहेरी, आणि 7 घंट्याचा रस्ता होता.
0: 7 तास.
1: 7 तास. तरी आमचे नागपूरचे बरेचसे कर्मचारी त्या ठिकाणी असल्यामुळे मला तेवढं जाणवलं नाही. त्यावेळेस नवीन जिल्हा तयार झाला होता तो 1-2 वर्षापूर्वी. जेवढे कर्मचारी होते रुग्णालयात ते जास्तीत जास्त नागपूरचे असल्यामुळे मला खूप मदत झाली त्या लोकांची आणि चांगल्या प्रकारे माझे 2 वर्ष तिथे निघाले. माझे साहेब होते सिव्हिल सर्जन, आता नागपूरचे रिटायर इथूनच झाले ते डॉक्टर पी आर सिंग साहेब, त्यांच्या नियंत्रणाखाली काम केलं. अहेरीमध्ये असताना ते माझे बॉस होते.
0: आणि अहेरीमध्ये तुम्हाला जाण्याचा वगैरे भरपूर त्रास झाला कारण अतिदुर्गम भाग असल्यामुळे पावसाच्या दिवसात पण तिथल्या नद्या म्हणा नाले म्हणा मला वाटते अजूनही तुडुंब भरलेले असतात, म्हणजे दुर्लक्षित असलेला भाग आहे जरा. त्यामध्ये आपण काय म्हणू, रोड रस्त्याचं बांधकाम म्हणा, जी प्रगती व्हायला पाहिजे, पूर्व महाराष्ट्र गडचिरोली सारखा जिल्हा हा प्रगतीच्या दृष्टिकोनातनं पाठीमागे राहिलेला. बरं, मग तुमचं राहणं आणि वास्तव्य तुमचं अहेरीलाच तुम्ही राहिलात?
1: अहेरीमध्ये सर्व्हिस करत असताना नागपूर अप डाऊन करता येत नव्हतं ना.
0: हो, बरोबर आहे. कारण
1: त्यामुळे 7 घंटे
0: आणि एकच येणं जमत नव्हतं.
1: एकच बस यायची, एक जायची आणि एक यायची. महत्वाचं म्हणजे त्यावेळेस काही सुधारणा नव्हती. संध्याकाळी 5 च्या नंतर घराच्या बाहेर निघणं, जीवजंतू जे आहेत त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. पण आता त्या लोकांना काय देणार?
0: म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्हाला
1: जीवजंतू, म्हणजे
0: जीवजंतू म्हणजे कोणत्या प्रकारचे?
1: साप विंचू, वाघ
0: वगैरे यांचं भय असं
1: त्यावेळेस खूपच
0: जास्त होतं. बरोबर. आणि तिथला जो काय म्हणू डिस्टर्ब एरिया आहे त्याचा पण तुम्हाला त्रास झाला का?
1: त्रास दवाखान्यातल्या लोकांना त्रास नाही होत.
0: अच्छा,
1: त्यांना माहित आहे की हा दवाखान्यातला आहे आणि सर्व जाणीव राहते लोकांना तिथला, ते तरी पण भीती वाटायची. मनोरंजनाचं साधन नव्हतं.
0: अच्छा.
1: तर त्यावेळेस व्हिडिओ
0: VCR
1: मध्ये 2 रुपयाची तिकीट काढून कुर्ती खाली जमिनीवर बसून आम्ही सिनेमा वगैरे पाहून, त्यावेळेस 2 रुपये म्हणजे 200 रुपयाची तिकीट.
0: बरोबर. आणि तो काळ पण असा होता की त्यावेळेस
1: मनोरंजन साधन
0: पण नव्हतं, दळणवळणाचं सुद्धा साधन नव्हतं, कारण एसटी महामंडळाची बस तिथे जायची दिवसात एकदा, ते पण त्रासाचीच गोष्ट झाली म्हटलं तर. बरं, मग या सगळ्या काळात तुमचं लग्न वगैरे तुम्ही केव्हा केलं?
1: माझं लग्न ऐरीमध्ये बदली झाली माझी नागपूरला. माझे मित्र होते रजनी गायकवाड धरणपेठ मध्ये. माझी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आलो तर तिथे

0: मला एक मुलगी तिची नातेवाईक दिसली तर त्यांच्या घरीच मी त्यांना नेहमी जायचं विचारलं हे मुलगी कोण आहे तर माझी मामाची मुलगी आहे तर माझ्यासाठी जमेल का म्हटलं मला आवडली आहे तर त्यांनी म्हटलं की बघू आम्ही आणि दोन तीन दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मागणी केली मी आणि त्यावेळेस माझं लग्न ठरलं.
1: कोणती तारीख आहे तुमच्या लग्नाची?
0: 25 मे सर.
1: 25 मे
0: 1986.
1: 1986 म्हणजे तुमचं लग्न सुद्धा तुमच्या आवडीनुसार
0: आणि कमी वयात केलं.
1: कमी वयात पण झालं? कोणत्या
0: कमी वयात?
1: तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी लग्न झालं?
0: 32 वर्षी.
1: 32 वर्ष.
0: परंतु कमी वयात म्हणजे काय
1: असं लग्नाचं जास्त बघण्याचं प्रयोजन
0: केलंच नाही
1: आणि त्या मुलीचं सोबत तुमचं लग्न पण मिळून गेलं
0: आणि मी विचारलं पण नाही की ते शिक्षण किती केलं आहे.
1: अच्छा.
0: आणि कुठे राहते?
1: कुठे राहते वगैरे. म्हणजे हा तुमचा एक चांगला प्रसंग आहे. तुमच्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला कुठला
0: अडथळा आणला?
1: कुठलाच अडथळा आला नाही. आणि मला वाटते तुम्ही एक मुलगी बघितली.
0: एकच मुलगी बघितली
1: आणि तिच्याशीच लग्न केलं. खूपच छान.
0: शिक्षण पण विचारलं नाही. आई वडील काय करतात ते मला माहित नव्हतं. विचारपूस केली नाही. मुलगी आवडली. मागणी केली स्वतः माझ्या मित्रांना ज्यांच्या घरी होते त्यांना माझ्या विषयी सर्व माहिती होती त्यामुळे त्यांनी जोखीम घेतली की हा मुलगा मुलीसाठी योग्य राहील.
1: कुठलं सासर आहे आपलं?
0: माझं सासर त्यावेळेस टाकरघाटचं होतं.
1: टाकरघाट.
0: आता नागपूरला आले.
1: म्हणजे तुमचं आवडीनुसार तुमचं लग्न झालं आणि तुम्ही संसाराला पण लागलात त्या काळी. मग मुलं बाळावर किती आहेत आपल्याला?
0: मला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी पुण्याला दिली आहे. ती MLS झालेली आहे. MLS बऱ्याच लोकांना माहित नाही त्यांना काय असते तर BSc कम्प्युटर केलेलं होतं. MLS म्हणजे मास्टर ऑफ लेबर स्टडी. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची संस्था आहे. नागपूर शहरामध्ये एकच आहे महाराष्ट्रात. त्या संस्थेत जे निघतात मुली मुलं ते डायरेक्ट क्लासरूम अधिकारी बनतात. हा माझ्या मुलीला मी सांगितलं की तू इकडे तिकडे भेटण्यापेक्षा आपण तेवढे श्रीमंत नाही आहोत की तुला शिक्षण चांगलं आहे तुझं झालं परंतु MLS करून टाक. तिनं ऐकलं केलं आणि तिला मग पुण्यामध्ये लग्न झाल्यानंतर स्टेट बँकेमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली.
1: जॉब पण मिळाला. फार छान. वा.
0: दुसरी मुलगी ती पण माझे BCom
1: पोस्ट
0: घेते. हा MBA केला.
1: MBA केलं
0: आणि मुलगाने MBA केलं.
1: छान छान. म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना
0: पोस्ट ग्रॅज्युएट केलं
1: म्हणजे उच्च शिक्षणाचे तुम्ही मार्गदर्शन केलं आहे आणि मुलांना घडवलेलं आहे उच्च शिक्षण देऊन आणि उच्च शिक्षणामुळे आज ते स्वपायावर उभे पण आहेत. लग्न काय तुम्ही केलं आहे पण लग्नानंतर सुद्धा ते स्वबळावर आज नोकरी करून राहिले आणि त्यांच्या संसारात ते सुखी आहेत. छान छान. अगदी म्हणजे तुमचं आपण काय म्हणू तुमचा संसार तुमचे मुलं तुमचं वधू संशोधन हे तुमचं अगदी काय म्हणू एक तुमच्या म्हणजे बाख्याना जोगच आहे आणि अतिशय छान याच्याने तुमचं सगळं काही संसार चालू आहे आणि तुम्ही आता सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुमचा जो जीवन काळ आहे तो तुम्ही अगदी सुखात आणि कुठल्याही ते न येता तुम्ही करून राहिल्या. बरं, आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज आपल्यासोबत आहेत दीपक नारायण डोंगरे साहेब जे अहेरी सारख्या दुर्गम भागात त्यांनी आरोग्य सेवा केलेली आहे आणि आज ते सेवानिवृत्त होऊन जवळपास त्यांना आज बरेच वर्ष झाले आणि त्यांच्या जीवनाबद्दलचं आपण जाणून घेत आहोत आपल्या आजच्या या मुलाखतीद्वारे. तर डोंगरे साहेब, आपण श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. मग ते गीत भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, सुगम संगीत असो किंवा चित्रपटातील गीत असो, तुमच्या आवडीचं एखादी गीत तुमच्या मुखातून जर ते तुम्ही गायलं थोडस एक वाक्य जरी मग आपण ओरिजिनल गीत श्रोत्यांना नक्कीच ऐकू. सांगा तुमच्या आवडीचं गीत.
0: मला भावगीताविषयी जास्त आवड आहे. मला अरुंधते यांचं भावगीत या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे हे माझ्याकडे मला आवडते आणि माझ्याकडे त्याची CD पण ठेवलेली आहे.
1: छान छान. तर श्रोते हो, आपण ऐकूया डोंगरे साहेबांच्या आवडीचं गीत.

0: तर श्रोते हो, आताच आपण दीपक नारायण डोंगरे यांच्या आवडीचं गीत ऐकलं आणि श्रोते हो, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर डोंगरे साहेब, मुलाखतीच्या पुढे वळूया.
1: चालेल.
0: पुढचा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो डोंगरे साहेब, की तुमचा संसार तुम्ही छान फुलवला, मुलांना पण छान शिक्षण दिलं, मुलांना घडवलं, बाकीचं जे आता म्हणतो आपण, तुमचं रिटायरमेंट कोणत्या वर्षी झालं?
1: माझं झालं 2012
0: 18 वर्षाचं आहे मला वाटते तेव्हा. महाराष्ट्र शासनाचं 58 वर्ष वय हे सेवानिवृत्तीचं वय आहे. तर सेवानिवृत्तीच्या काळात म्हणजे तुम्ही आता एवढे सगळे तुम्ही सांभाळलं, आरोग्य विभाग सांभाळला आणि रिटायरमेंट झाल्यावर तुम्ही कुठल्या कार्यालया वगैरे सुरुवात केली?
1: माझ्याकडे खूप कार्य लोकांच्या मागण्या होत्या की तुम्ही या आमच्याकडे, परंतु मी युवक असताना कास्ट टाईप संघटनेमध्ये काम केलं, त्यामुळे रिटायरमेंटच्या नंतरही मला कास्ट टाईप संघटनेमध्ये भाग घेणं गरजेचं होतं आणि मला त्यावेळेस महासचिव म्हणून नियुक्त केलं. त्यामार्फत मी कर्मचाऱ्यांच्या समस्या, सेवानिवृत्तीच्या लोकांच्या समस्या, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांना मदत करण्याचा आजही मी प्रयत्न करत आहे.
0: म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील, म्हणजे आपण म्हणतो तुमच्या फक्त आरोग्य सेवा विभागातल्याच कर्मचाऱ्यांसाठी
1: नाही,
0: असं महाराष्ट्र राज्य शासनाच्या,
1: राज्य शासनाच्या ज्या काही कार्यालय आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी खूप प्रयत्न केला.
0: म्हणजे मागासवर्गीय जी संघटना आहे आणि मागासवर्गीय जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे होणारे अन्याय आहेत, सामाजिक क्षेत्रात त्यांचा पुढाकार घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, जसं त्यांचं प्रमोशन होत नाही किंवा त्यांना
1: अनुकंपा नोकरी मिळत नाही,
0: वेळेवर त्यांना इन्क्रिमेंटचा प्रॉब्लेम असतो, पुन्हा कुठे पण त्यांची बदली केली जाते, अति दुर्गम भागात पण बदली केली जाते, तर अशासाठी तुम्ही एक सामाजिक कार्य करीत आहात आणि अशा शासकीय, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तुमचा एक हातभार आहे आणि त्यांना तुम्ही एक कल्याणकारी कार्य करण्याचं तुमचा अनुषंग आहे. फार चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सेवानिवृत्त झाल्यावरही तुम्ही जे कार्य करीत आहात, खाली न बसता वयाच्या दृष्टिकोनात म्हणा, या सगळ्या गोष्टींना तुम्ही अजूनही सुरू ठेवलेलं आहे, हे खूप छान गोष्ट आहे. बरं, मग तुमचा आज 72 वर्षाचा जो काळ आहे सेवानिवृत्ती, तर या काळात, 72 वर्षाच्या संपूर्ण काळात तुम्हाला काही छंद वगैरे होते का? असा काही वेगळा छंद असं तुम्हाला वाटतो जो सांगावासा वाटतो? पुष्कळ लोकांना वाचण्याचा छंद असतो, रेडिओ टीव्ही वगैरे बघण्याचा छंद असतो, कुणाला खेळाचा छंद असतो, क्रिकेट बघण्याचा किंवा कुठला हॉकी बघण्याचा, इव्हन खेळण्याचा सुद्धा, कुणाकुणाला पर्यटनाचा छंद असतो, चला इकडे या गावाला जाऊया, त्या गावाला जाऊया, कुठल्या स्थानांमध्ये जाण्याचा असतो, तर तुमच्या बाबतीत आता असा कुठला छंद तुम्ही सांगू शकाल?
1: छंद मध्ये मला नागपूर शहरामध्ये ज्या काही संघटना आहेत त्यांनी आंदोलन आणि धरणे ठेवले तर त्या मला सक्रिय भाग घेण्याची मला खूप आवड आहे आणि मी घेत असतो.
0: छान छान, म्हणजे एकंदर तुमचा सामाजिक दृष्टिकोनातनं समाजाला पुढे आणण्यासाठी, मुख्यतः मागासवर्गीय समाजाला पुढे आणण्यासाठी तुमचा संघर्ष अजूनही सुरू आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या विरुद्ध कोणी आक्षेप घेतला तर त्याला लढायला तुम्ही पुढे असता. बरं, मग आता आपण म्हणतो की आपलं जीवन हे सार्थकी झालं की नाही आपल्या आयुष्यात, तर तुम्हाला काय वाटतं तुमचा जीवनाचा जो एवढा सगळा काळ आहे, आपलं जीवन आपण कुठेतरी याला समर्पित केलं आहे, शासनाला समर्पित केलं आहे, तुम्ही आरोग्य विभागाला समर्पित केलेलं आहे, तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुलांना पण तुम्ही समर्पित केलेलं आहे, इष्टमित्र नातेवाईकांना अजूनही तुमचं कार्य सुरू आहे, तर या सगळ्या गोष्टीतून आज तुम्हाला काय वाटतंय की माझं जीवन सार्थकी झालं की नाही झालं, या बाबतीत तुम्ही काय म्हणाल?
1: आता मी सुखी आहे, कारण जे समस्या होत्या 1975 नंतरच्या त्या मी पूर्ण रिटायरमेंटच्या नंतर पूर्ण केलेल्या आहेत आणि घर स्वतःच बांधकाम केलं आहे. कोणाकडूनही मी माझ्या आर्थिक मदत घेतली नाही, कर्ज घेतलं नाही, सरकारी नोकरी असताना कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार केलेला नाही, जो काही पैसा मिळाला त्याच्यातून माझं घरदार मुलं शिक्षण केलं आहे.
0: तुमचं

0: आयुष्य तुम्ही अगदी साधेपणाने पण लोकहितार्थ सामाजिक कार्यासाठी पण तुम्ही व्यतीत केलेला आहे आणि अजूनही व्यतीत करीत आहात हे महत्वाचं ठरतं. तर डोंगरेसाहेब, आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी तुम्ही असा काय महत्वपूर्ण असा संदेश प्रदान करणार?
1: वृद्धापकाळाच्या समस्येकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, संतुलित आहार घ्यावा, वयाला झोपेल असं नियमितप्रमाणे व्यायाम करावा, तणावमुक्त जीवन, कलह वादविवाद या मुक्त संचार असावा, लहान मुलं यांच्या सहवासात जास्त रमावे, मित्र आणि आप्तष्ट यांचा विरंगुळा, सुगम संगीत ऐकणं मनावरचं औषध असतं, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्यापकात महत्वाच्या वाटतात.
0: छान छान छान. तुम्ही अगदी आरोग्य सेवेपासून पैशाची व्यवहार करण्यापासून ते दिनचर्येपासून ते खाण्यापिण्यापासून सगळा महत्वपूर्ण संदेश ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना दिलेला आहे. तर डोंगरे साहेब, आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी केलेल्या आपल्या जीवनात कल्याणकारी कार्य करण्याचा जो काही त्यांचा अनुषंग आहे त्याबद्दल आपण ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे डोंगरे साहेब तुम्हाला शतशः धन्यवाद व्यक्त करतो. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या अमृत कलश याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम ऐकलात अमृत कलश. या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या विषयावर दीपक नारायण डोंगरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. 2:28 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार.
4: Let's go.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

0: गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 3 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही, तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योगलक्ष्मी सोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संख्ये मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: स्वप्ना कर्णिक संख्ये या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
2: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते, असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
1: बरं,
2: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही मला. पण त्यावेळेला SP Jain हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिवर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये ॲट मिड लेवल मॅनेजमेंट. पण MBA केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरांचा सांभाळणं आणि एका साईडला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्समध्ये. आणि मग मी तिकडचं CPA CMA ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश दोषी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्ससाठी. तर मग 2018 त्यांनी सांगितले की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काही वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते. असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू त्याच्यामध्ये थोडं कळत गेलं आणि चिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय जस्ट लव व्हॉट आय एम डूइंग.
1: जे काम करतात आनंद,
2: आय खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
1: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
2: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्समध्ये आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी, पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवत आहे त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट सोल्युशन्स राईट. तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही एम एस एम ईसाठी अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो, आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे. कारण का ऑटोमेशन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं राईट. कारण का वॉट इज ऑटोमेशन, बेसिकली प्रत्येक ऑपरेशन्स प्रोसेस इंटिग्रेट करायचं.

0: ओके, आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो. आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs, कारण का MSMEsमध्ये आयडियाजची कमी नसते पण कॅपिटल तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे ॲबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs.
1: बरं मॅडम, KVR टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
0: KVR टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल डिस्प्लेस, डेटा लॉगर्स, IoT डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमचे सोल्युशन्स फॅक्टरीज, सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग, व्हिजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा,
0: गेल्या काही वर्षात MSMEs म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस, बऱ्याच गव्हर्नमेंट आता MSMEsना खूप एनकरेज करते आहे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस. सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं आहे तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज, बऱ्याचशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस, सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्स मधनं जे रीडिंग येतं ते रीडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा IoT कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात. जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन चालायच्या पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाइम मध्ये यायचे
1: नाही,
0: ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाइम मध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाइम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजचा कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो,
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे, तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलंय. आणि टेक्नॉलॉजी पण आता जसे जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं अडॉप्शन आहे, पण अडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मिडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे. मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे स्मॉल आणि मायक्रो मध्ये तेवढं नाहीये, कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे. बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनी ना मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, BMCनी, तर त्यांनी लाईक पोल्युशन कशामुळे होतं, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होतं, तर त्यांनी आता कंपल्सरी केलंय की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साइट्सवर जे डिस्प्लेस बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन, हो, पीएम

0: 10 टेम्परेचर ह्युमिडिटी, पण मोस्टली PM पर्टिक्युलेट मॅटर किती हवेमध्ये असतं, कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होतात. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो. पण त्या डिस्प्लेजमध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात. सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केलंय की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं,
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये सगळीकडेच वापर होतोय आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होत. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं?
0: जसं मी सांगितलं की रिअल टाईम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय, तर रिअल टाईम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीजकडे ते कम्युनिकेट केलं जातंय, तर ॲक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड असतात डिफाईन थ्रेशोल्ड ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट्स जनरेट करतो.
1: बरं,
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ऍक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचं ते रिझल्ट दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही आहे, वॉटर पण असतं, नॉईज पण असतं. तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये, नॉट जस्ट मॉनिटरिंग पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड्समुळे हवा, पाणी, नॉईज, एनर्जी यावर बेटर नियंत्रण कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगाल?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाईममध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव्ह पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरेसाठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस ऑप्शनल करू शकतात, म्हणजे छोट्या कंपनीज नाही छोटे ऑर्गनायझेशन, पण मोठ्या कंपनीजसाठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपरवर कम्प्युटरवर नेणं असं नाही, जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट्स ऑटोमॅटिक होणं किंवा डिसिजन्स फास्टर घेतली जाणं, तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात?
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणजे मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट्स मिळतात.
1: बरं,
0: सी फॅक्टरीजमध्ये काम केलं जातं शॉप फ्लोरवर पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्समध्ये आणि हा जो

0: डिस्टेंस है,
1: अंदर
0: शॉप फ्लोर टू बोर्डरूम, तो रियल टाइम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बर
0: सो असं नाही की आज फॅक्टरीमध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल, ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ऍक्शन्स लगेच घेतल्या जातात, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात, प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं, लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो. मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय, तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगाल?
0: IoT मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं,
0: AI त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करतं.
1: बरं,
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स येत. म्हणजे आता समजा एखादी मशीन मध्ये तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय, तर एक अलर्ट सारखा येत राहत असेल, तर थोड्या दिवसांनी AI तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा, कारण का हा अलर्ट, बिकॉज त्यांनी ते ट्रेन AI ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ AI.
1: बरं,
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स, तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम, तुम्हाला ET वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ET मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे, तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पहिलं म्हणजे ना, एंटरप्रिन्युअरला कोणी असं शाबासकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबासकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो, अप्रेझल्स असतात, तर एंटरप्रिन्युअर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं,
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय, ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी, खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही, इतकं मोटिवेशन मिळतं ह्या अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाइम्स सारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला उत्साह वाढतो,
0: उत्साह येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचं
0: नाही, आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं July 22-25 मुंबई नेस्कोला, तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक अपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, आणि त्या दोघांचं थिंकिंग वेगळं असतं, तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं, त्याच्यासारखा आनंद नाही लाईक रिअली. मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, मला वाटतं की मला खूप एन्थुसियाझम वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा एन्थुसियाझम वाटतं, अरे हे पण खाऊ शकतं, हे पण करू शकतं,
1: उत्साह आहे तितका.
0: या
1: तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळताय, तर हे टीमवर्क शिवाय अशक्य आहे, तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते?
0: आमच्याकडे 35-36 जण असतील. कारण का कंपनीमध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं व्हिजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना, तेव्हा मॅनेज करावंच लागत नाही, कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर ते मिळून केलं जातं.
0: तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करत.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे.

0: विषयी काय सांगाल?
1: त्या बाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाकलं. सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते.
0: बरं.
1: आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल
0: हो.
1: असतो. आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत,
0: अच्छा.
1: हां, जे जे स्कूलमधून. तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असतं, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाईल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये उपयोगी पडतात. आणि मला खूप सपोर्ट मिळतो
0: कुटुंबाकडून.
1: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच सेलिब्रेट वगैरे करतात. लाईक
0: वा. तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
1: जर ऑन्टरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट. पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचं, कस्टमरकडनं शिकायचं, कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे. आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचं आहे आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स, पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
0: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
1: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्त्वाचं आहे.
0: बरं.
1: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते आहे पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट, वॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, म्हणून आपण जे पण करतो ते काय ना काहीतरी एक पर्पस असतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
0: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करते?
1: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI, AI बेस्ड क्वालिटी. तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
0: बरं.
1: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड, तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय. आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय. कारण का जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचा आहे, डस्ट मॉनिटरिंगचा आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे. तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
0: पुढे वाढवायचे.
1: सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी फॅक्टरीज.
0: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल.
1: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचा गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस MSMEs अधिक कनेक्टेड, एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्यूट करण्याचं आमचं विजन आहे.
0: बरं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा व्हिजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो, यासाठी शुभेच्छा. स्वप्ना कर्णिक संखे, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

एकमेकांच्या डोळ्यात स्वप्नाचं इंद्रधनुष्य निरखता निरखता त्यांच्या प्रेमानं मस्त अंगडाई घेतलीये. विरहात होरपळलेल्या क्षणांची आता तिथं उजळणी होतीये. आपापली बाजू मांडण्याच्या प्रयत्नात आहेत दोघं, पण आरोप प्रत्यारोप करता करता ते सुनहरे क्षण मातीमोल होतील या भीतीनं तो धास्तावलाय. तिच्या बटांशी चाळा करत तो आता आपली विरहाच्या काळातली अवस्था पोटतिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिचे रेशमी केस कुरवाळता कुरवाळता त्याच्या ओठातून आपसुकच एक गीत उमटतं, हृदयाच्या स्पंदनांच्या तालावर तिच्यासाठी गायलेलं. कवी ग्रेस यांचं गझलच्या मीटरमधलं गाणं भावगीत झालंय. श्रीधर फडके आपल्या मिठास आवाजात त्याच्या मनातलं वादळ

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळच्या ठीक 4:01 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत दत्ता चौगुले यांचं बासरीवादन राग बैरागी. त्यांना तबला साथ आहे सतीशचंद्र चौधरी यांची. ऐकूयात दत्ता चौगुले यांचं बासरीवादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण स्वानंदी सडोलीकर यांचं गायन ऐकलं, राग होता अलैया बिलावल. त्यांना तबला साथ होती स्नेहल कुमार धामापूरकर यांची आणि हार्मोनियम साथ होती जयंत फडके यांची. विलंबित गत तिलवाडा तर द्रुतगत एकतालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मुंबई DTH उपग्रह वाहिनीवरून. सगळ्याचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

गीत बहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आता ऐकूया भावधारा.